मध्यम लहरी 239.61 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचे हे सांगली केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 30 वैशाख 1948 अर्थात 20 मे 2026 सकाळचे 5:55 आणि 35 सेकंद होत आहेत. आमची आजची प्रातकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोते हो, सुप्रभात.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6 वाजतात. आता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

ऋषिकेश बोडस यांच्या स्वरात षटपदी स्तोत्र आपण ऐकलं. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर प्रभातवंदन कार्यक्रमात सुरुवातीला सुधीर फडके यांनी गायलेली भोपाळी ही रचना जगदीश खेबुडकर यांची.

आनंद पाटील यांची ही भक्तिरचना शैलेश डावरे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात आपण ऐकली. प्रभातवंदन कार्यक्रमात यानंतर संजय चुरमुरे यांची रचना संजीव अभ्यंकर यांच्या आवाजात.

0: सौम्य स्वरातील या गीताबरोबरच आजचा प्रभातवंदन हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर कृषी वार्ता.
1: मंडळी, आपण कृषी क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या अवजारांचा नियमितपणानं वापर करत असतो. त्यातल्या त्यात विद्युत मोटार ही आपल्या प्रत्येकाच्याच शेतामध्ये लावलेली पाहायला मिळते. कृषी पंपासाठी विजेवर चालणाऱ्या मोटारी या दोन प्रकारच्या असतात, एक AC आणि दुसरी DC. आपल्याकडे कृषी पंपांसाठी AC पद्धतीचा वीज पुरवठा असल्यामुळं AC मोटारीच प्रामुख्याने वापरल्या जातात. एका तारेतून जेव्हा इलेक्ट्रिक मोटारीला वीज पुरवठा केला जातो तेव्हा त्याला सिंगल फ्यूज असं म्हटलं जातं. लहान म्हणजेच एक अश्वशक्ती आणि त्याहीपेक्षा कमी अश्वशक्तीच्या इलेक्ट्रिक मोटारीसाठी सिंगल फ्यूज चालतो. पण मोठ्या अश्वशक्तीच्या इलेक्ट्रिक मोटारींना 3 तारातून वीज सप्लाय केला जातो, त्यास 3 फेज असं म्हटलं जातं. AC मोटारी ज्यावेळी सुरू होतात त्यावेळी जास्त अश्वशक्ती खेचण्याचा प्रयत्न करतात. ही जास्त अश्वशक्ती खेचू नये म्हणून स्टार्टर बसवला जातो. शेतात मोटार बसवताना काही गोष्टी आपण लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचे आहेत. ज्या ठिकाणी आपल्याला मोटार बसवायची आहे ती जागा रस्त्याच्या कडेला, धुळीची जागा, पाणी लागेल अशी जर असेल तर किंवा सतत कचरा पडणारी अशी असेल तर ती जागा टाळावी. कामाच्या स्वरूपानुसार भिजवाच्या क्षेत्राच्या प्रमाणात योग्य अश्वशक्तीची मोटार आपण जोडून घ्यावी. इलेक्ट्रिक मोटार, स्टार्टर, ISI मार्क्स आणि चांगल्या कंपनीची वापरावीत. त्या मोटारीचं दर मिनिटाच्या फेऱ्या किती आहेत हे समजून घ्यावं. मोटार किमतीच्या बाबतीत परवडणारी असावी. मंडळी, मोटार आपण खरेदी केल्यानंतर त्यामध्ये बिघाड होऊ नये म्हणून इलेक्ट्रिक मोटारीवर पाणी ओढून देऊ नये. सुरू करण्यापूर्वी मोटारीत पाणी शिरले नाही ना याची खात्री करावी. फाउंडेशन समपातळीत असायला हवं. बोरिंगला वेळच्या वेळेला ग्रीस लावावं. धूळ, कचरा, कीटक, पाली, उंदीर इत्यादीपासून मोटार सुरक्षित असावी. कमी अश्वशक्तीची मोटार कमी शक्तीच्या कामासाठी वापरावी. मोटार सतत चालवू नये, अधूनमधून बंद करावी. मोटार एखाद्या वेळी जर जळाली तर खात्रीच्या फिटर करून रिवाइंडिंग करून घ्यावं. पंखा काढून टाकू नये. फ्यूज, वायर योग्य त्या रेटिंगचीच वापरणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे विजेचा दाब जरी कमी जास्त झाला किंवा इतर बिघाडांमुळे फ्यूज वायर तुटून मोटारीला संरक्षण मिळेल, ती जळणार नाही. योग्य स्टार्टर वापरावा. इत्यादी गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं तर मोटारीत बिघाड होणार नाही, ती सुरळीत चालेल आणि जास्त दिवस टिकेल. मंडळी, इलेक्ट्रिक मोटार अनेक कारणाने जळत असते. मोटार तापून तिच्या तांब्याच्या तारेवरील वेटोळ्यातील तारेचा पापुद्रा जळून वेटोळं काळं पडतं, म्हणजेच मोटार जळाली असं आपण त्याला समजावं. कमी अश्वशक्तीच्या मोटारीवर ओव्हरलोड आल्यास वेटोळे जास्त विद्युत प्रवाह घेण्याचा प्रयत्न करते आणि मोटार जळते. उंदीर, पाली, झुरळे, लहान बिळूक मोटार शिरल्यास आणि त्याचा विद्युत भागाशी स्पर्श झाल्यास तारा

0: मधला विद्युत प्रवाह अनियमित होऊन मोटार जळते. मोटारीत धूळ कचरा इत्यादी जमा झाल्यास ती तापते आणि जळून जाते. मोटारीतील रोटर आणि स्टार्टर एकमेकावर घासले असल्यास मोटार जळते. म्हणून या सर्व गोष्टी टाळल्यास आपली मोटार सुरक्षित राहू शकेल. इलेक्ट्रिक मोटारीपासून अपाय होऊ नये यासाठी मोटारीला अर्थिंग करून घ्यावं. फ्यूज किंवा तार बसवताना रबरी मोजे वापरावेत. मोटारीचे काम करत असताना सर्व फ्यूज तारा काढून वीज पुरवठा बंद करावा. कोरड्या लाकडी फळीवर उभे राहून बोर्डाचं काम करावं. इलेक्ट्रिक मोटारचे काम करत असताना रबरी बूट किंवा चप्पल वापरावी, मात्र ते ओलसर असू नयेत. मोटार चालू असताना मोटारीच्या कोणत्याही भागाला हात लावू नये. मोटारीचा पूर्ण वापर झाल्यानंतर मेन स्विच नेहमीच बंद करावा. मंडळी, अशा प्रकारे आपण योग्य ती काळजी घेतली तर आपला विद्युत पंप हा चांगल्या पद्धतीने चालेल आणि त्यापासून आपल्याला कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही.
1: कृषीवार्ता कार्यक्रमात विद्युत मोटार याविषयी संकलित माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता महेश इनामदार यांचा.
2: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग चौथा ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
3: नमस्कार श्रोते हो. प्राणायाम म्हणजे शरीर मन व आत्मा यांचा संयोग घडवून आणून संतुलित जीवन जगणं. प्राणायामाचा अभ्यास करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक ठरते. जसे की पूरक, याचा अर्थ श्वासात घेणं, रेचक म्हणजेच श्वास किंवा उच्छवास बाहेर सोडणं, कुंभक विशिष्ट भागात श्वास रोखून ठेवणं म्हणजेच कुंभक. तसेच प्राणायामात काही बंध लावले जातात. मूलबंध, गुदद्वाराचे आकुंचन करणं, त्यानंतर उडियान बंध, पोट पाठीकडे खेचणं, नंतर जालंधर बंध, यात गळ्याच्या खोबणीत हनुवटी घट्ट पकडून श्वास रोखणं. महाबंध, वरील तीनही बंध एकसाथ पद्मासनात अथवा सिद्धासनात बसून लावले म्हणजे महाबंध होय. साधारणतः वय वर्षे 12 ते अतिवृद्ध व्यक्ती देखील प्राणायाम करू शकतात. रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर 4 तासांनी प्राणायाम करता येतो. सकाळची वेळ उत्तम, कारण हवा शुद्ध असते. शक्य नसल्यास खास करून थंडीत संध्याकाळी प्राणायाम केला तरी चालतो. दमा, उच्च रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींनी तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखालीच प्राणायाम करावेत. मुख्यत्वे 5 प्राणायाम रोज व्हायलाच हवेत. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याकरता श्वासोच्छवासांची गती कमी जास्त करणं म्हणजेच भस्रिका प्राणायाम. श्वसन मार्ग शुद्ध करण्याचा प्राणायाम असंही आपण म्हणू शकतो, कारण या प्राणायामानंतर आपण जे प्राणायाम करत असतो त्याद्वारे शुद्ध हवा म्हणजेच ऑक्सिजन शरीरात घेतला जात असतो. तो शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्यासाठी श्वसन मार्ग मोकळा असणे अपेक्षित असते. सुखासन, पद्मासन कोणत्याही एका आसनात बसावे. डोळे हलकेच बंद करावेत. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा लावत हात गुडघ्यांवर ठेवावेत. दोन्ही नागपुड्यांनी श्वास आत भरून घ्यावा, लगेच पूर्णपणे सोडून द्यावा. ही क्रिया जलद गती, मध्यम गती, संत गती यापैकी कोणत्याही गतीत वयोमानानुसार शारीरिक क्षमतेनुसार करता येते. उच्च रक्तदाब, हृदयविकार असणाऱ्यांनी एकदम संत गतीने ही क्रिया करावी. चक्कर येणे, मळमळणे अशी लक्षणे दिसल्यास शवासन करावे. फुप्फुसे कार्यक्षम होतात. सर्दी, खोकला, कफाचे विकार बरे होतात. विषारी द्रव्यांचा नाश होतो. कपालभाती प्राणायामामुळे मस्तिष्क विकार दूर होऊन मस्तिष्क चमकू लागते. कारण याचा अर्थच मुळे कपाल म्हणजेच कपाळ, मस्तिष्क व भाती याचा अर्थ चमकणे. कोणत्याही एका आसनात बसून शरीर स्थिर ठेवावे. रेचक करीत म्हणजेच श्वास सोडत पोट यथाशक्ती आत घ्यावे. पोटाला एक स्ट्रोक जाणवतो. थोडक्यात सांगायचे तर दीर्घ श्वास घेऊन एका झटक्यात श्वास सोडावा, तेव्हा पोट आपोआप मागे खेचून पुन्हा पूर्वस्थितीत येते. ही क्रिया सुरू ठेवावी. थकवा आल्यास थोडं थांबावं, पुन्हा सुरुवात करावी. शक्यतोवर उपाशीपोटी केल्यास उत्तम, नाहीतर जेवणानंतर 4 तासांनी हा प्राणायाम आपल्याला करता येतो. मेंदूतील रक्ताच्या गाठी किंवा शरीरात कुठलीही गाठ असल्यास ती विरघळण्यास मदत होते. वजन कमी होते. अपचन, गॅसेस यासारखे विकार बरे होतात. यानंतर बाह्य प्राणायाम

0: अग्निसार क्रिया, उज्जयी प्राणायाम जो थायरॉइड ग्रंथीवर उत्कृष्टपणे कार्य करतो, गोळण्याचा विकार बरा करतो, तो नक्की करावा. करे योग रहे निरोग. धन्यवाद.
1: आत्ताच आपण योग शिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेली योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग चौथा ऐकलात. सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्र.
2: हा कार्यक्रम दुपारी 2:05 आपण पुन्हा ऐकू शकाल.
3: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
4: नमस्कार. जंगल तोडीमुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, जागतिक जैवविविधतेपैकी सुमारे 80% ही जैवविविधता जी आहे ही उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये आढळते, म्हणजे आफ्रिकेच्या जंगलामध्ये आणि इतर जंगलांमध्ये. तर जंगले केवळ वन्यजीवांसाठीच अधिवासच पुरवत नाहीत, तर वैद्यकीय संरक्षणालाही मदत करतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. विविध प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी जंगल हे एक महत्वाचे वातावरण आहे. हे स्वच्छ पाणी तयार करण्यासाठी, प्रदूषण काढून टाकण्यासाठी सुद्धा मदत करते. प्लास्टिकचा वापर कमी करा, कचऱ्याचे वर्गीकरण घरातूनच करा आणि पुनर्वापर करा. ऊर्जा बचत करा, ऊर्जा बचत ही सुद्धा फार महत्वाची आहे. झटपट दिवे बंद करणे, गरज नसताना उगाचच दिवे चालू ठेवणे, ऊर्जा बचत करणारे उपकरण वापरणे, वाहनांचा वापर कमी करा, या मार्गाने ऊर्जा बचत करता येईल. पाण्याची बचत करा, जेवढं पाणी लागतं काटकसरीपणा करा. वृक्ष लागवड हा सर्वात महत्वाचा विषय आहे. वृक्ष हवा शुद्ध करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन निर्माण करतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात. आपल्या आजूबाजूला जेवढे जास्त वृक्ष लावता येईल ती वृक्ष लावा, त्यांचे संगोपन करा, त्यांची काळजी घ्या. यापेक्षा सगळ्यात जास्त योगदान कुठलीही गोष्ट देऊ शकत नाही जर आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर. पर्यावरण विषयाबद्दल, त्याच्या संवर्धनाबद्दल आपण स्वतः जागरूक असण्यासोबत इतरांनाही याबाबत माहिती देऊन जागृती वाढवता येईल. तर मग आता आपण काय केलं पाहिजे? पुढच्या महिन्यात येणाऱ्या 5 जूनला, त्या दिवशी आपण सगळेजण जागतिक पर्यावरण दिन साजरा करणार आहोत, त्या दिवशी आपण प्रण घेतला पाहिजे की दरवर्षी तुमच्या वाढदिवसाला किंवा कुठलेही औचित्य साधून हिरव्यागार झाडांचे महत्व लोकांना पटवून द्यायचे आणि त्यांचे वृक्षारोपण करायचे. आता हिरव्यागार झाडांचे महत्व काय आहे? तर जे आपण आतापर्यंत बघितले की जंगलतोड झालेली आहे, त्यामुळे वातावरण बदलायला काही चालना मिळत झालेली आहे आणि आता आपण त्यासाठी काय करू शकतो, तर हिरव्यागार झाडांचं त्यामध्ये फार महत्वाची भूमिका आहे. उन्हाळ्यात हिरवी राहणारी झाडे फार महत्वाची आहेत. पर्यावरण बदलांच्या उपाययोजनेतील महत्वाचा भाग म्हणजे जास्तीत जास्त या प्रकारची झाडे लावणे व त्यांचं संगोपन करणे. यामध्ये तुम्ही निंबाची झाडं, वड, पिंपळ, बांबू, आंबा यासारख्या झाडांचे वृक्षारोपण करू शकता, कारण ही झाडं फार लवकर वाढतात. दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्यातही हिरवीगार राहतात, ही जमिनीची धूप होऊ देत नाही आणि यांचं सगळ्यात जास्त योगदान आहे कार्बन डायऑक्साईड आहे, जे क्लायमेट चेंज आणि वातावरणातील बदलाला कारणीभूत आहे. त्याचं उत्सर्जन जे होतंय आपल्या वेगवेगळ्या ऍक्शन्समुळं ते कमी करतं आणि त्यामुळे ही सगळ्यात जास्त चांगली गोष्ट आहे की आपण जर हिरव्यागार झाडांचे महत्व जाणून घेतले आणि त्यांचे वृक्षारोपण केले आणि त्यांचे संगोपन केले, तर आपण यापेक्षा चांगलं योगदान आपल्या या पर्यावरण संवर्धनाला यापेक्षा चांगलं योगदान दुसरं काहीही देऊ शकत नाही. धन्यवाद.
3: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग ऐकला. आणि श्रोते हो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम दुपारी 2:10 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. यानंतर आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर सुविचार आणि काही निवेदन आपण ऐकाल. 7:10 प्रादेशिक बातम्या, 7:20 आणि रात्री 8 एक गाणे ताजे तवाने. दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम 7:25, गाणी मनातली 7:40, 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या आपण ऐकाल. चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम सकाळी 8:40 8:55 लखलख चंदेरी हा मराठी चित्रपट संगीत

असा कार्यक्रम 9:10 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 9:15 आणि 6:35 क्रीडांगण यामध्ये नूतन बुद्धिबळ मंडळ सांगलीचे व्यवस्थापक, बुद्धिबळाचे राष्ट्रीय पंच आणि फिडेपंच दीपक वायचळ यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत. आज या मुलाखतीचा चौथा भाग आपण ऐकू शकाल. 9:30 भावधारा मराठी चित्रपट संगीताची वेळ 10:15 सामुदायिक गायन पाठाच्या कार्यक्रमात आज आसामी गीताचा पाठ. 10:30 एनसीईआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आम्ही प्रसारित करू. 11:00 गाता रहे मेरा दिल आणि 11:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. आकाशवाणी महाराष्ट्राच्या प्रसारणात 12:00 वनिता मंडळ यामध्ये आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या स्त्रीशक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत आणि सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम, लेखन सौम्या कुलकर्णी यांचं, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 1:00 हिंदीतून बातम्या, गीतबहार 1:05 मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या आपण ऐकाल. 1:40 भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र भावधारा 1:45 1:55 ऐसी अक्षर रसिके 2:00 कृषीवाणी 2:15 दोपहर समाचार 2:30 नादब्रह्म कार्यक्रमात विनय रामदासन यांचं गायन, त्यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकाल. 3:00 प्रादेशिक बातम्या. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:00. सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी यामध्ये स्टेट ट्युनड या सदरात किशोर वयातील बदल आणि पालकत्व याविषयी प्राध्यापक अनिल पाटोळे यांच्याशी संवाद. 6:00 हिंदीतून बातम्या. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात एकतारी भजन सादर करतील दत्तात्रय तुकाराम कुंभार आणि सहकारी. संस्कृतमधल्या बातम्या 6:20 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 7:00 प्रादेशिक बातमीपत्र 7:10 बाजार भाव आपण ऐकाल. अर्थविशेष 7:15 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात पिकांमधील जैविक कीड नियंत्रणात ट्रायकोडर्माचं महत्व याविषयी प्राध्यापक नारायण गुरव यांची मुलाखत. मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या रात्री 8:05 भावगीत 8:45 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय है हे दिल्ली केंद्राचे कार्यक्रम. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 नादब्रह्म कार्यक्रमात अनिरुद्ध देशपांडे यांचं गायन, त्यांनी गायलेला राग हंसध्वनी आपण ऐकाल. सभेच्या शेवटी रात्री 11:00 हिंदी आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आपण ऐकू शकाल. आमच्या आजच्या दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली.

प्रसारणात आपल्यासोबत आहे मी वरदा सबनीस. स्वामी विवेकानंद म्हणतात, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.

0: जिनेकर सन 1910 पासून
1: जिनेकर मोचाचा तयार मसाला।
2: ही स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची।
3: प्राथमिक शिक्षण आनंदी करणार प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत।
2: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली।
3: संपर्क 9555551300।
2: खेळ, अभ्यास, सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच, घरी दप्तर न्यायचंच नाही। परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल,
3: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली।
2: प्रवेशासाठी संपर्क 9559553100।
4: प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
5: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
4: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
5: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
4: क्रीडांगण जरूर ऐका
5: प्रत्येक बुधवारी
4: सकाळी 9:10
5: आणि याचं पुनःप्रसारण
4: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर। आकाशवाणी, एक असं माध्यम
5: जे इतिहास,
4: वर्तमान
5: आणि भविष्यातही।
6: आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत, उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात। भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र। उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। आकाशवाणी, एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।

रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांची शशांक लिमये यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात। येत्या शुक्रवारी 22 मे रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
3: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
4: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
1: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळत आहे.
0: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
1: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
0: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा. अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपले श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य आहे याचं भान ठेवा.

आकाशवाणी पुणे सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांसोबत सामंजस्य करार. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन येत्या 30 तारखेला. आणि राज्यातल्या 633 गावांना 700 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांसोबत काल सामंजस्य करार केले. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांशी सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार असून यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यावेळी राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह या कंपन्यांचे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील

0: नॉर्डिक देशांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेनंतर नॉर्वेमध्ये ऑस्लो इथं घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. भारत नॉर्डिक देशांमधल्या संबंधात सातत्यानं वाढ होत असून गेल्या दशकात नॉर्डिक देशांची भारतातली गुंतवणूक 200% वाढली आहे असं पंतप्रधान म्हणाले. यामुळे भारताच्या विकासाला हातभार लागण्याबरोबरच नॉर्डिक देशांमधल्या रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत. भारत आणि नॉर्डिक देशांमध्ये विद्यापीठ, प्रयोगशाळा आणि स्टार्टअप परिसंस्थांमधील भागीदारी दृढ करून संशोधन, कौशल्य विकास आणि गुणवत्तेच्या आदानप्रदानाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान काल रात्री पंतप्रधान इटलीला पोहोचले असून या दौऱ्यात ते इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा पदवी प्रदान समारंभ येत्या 29 तारखेला सकाळी 11 वाजता प्रबोधिनीच्या हबीबुल्ला सभागृहात भारतीय पोलीस सेवेच्या निवृत्त अधिकारी आणि पुद्दुचेरीच्या माजी राज्यपाल डॉ किरण बेदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. दुसऱ्या दिवशी 30 तारखेला सकाळी 6:40 दीक्षांत संचलन होणार असून त्यासाठी देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काल प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत झालेली ही दुसरी दरवाढ आहे. मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये दराने मिळत आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 107.89 रुपये तर डिझेलचा दर 94.39 रुपये झाला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधल्या संघर्षामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणारी तेल वाहतूक खूपच विस्कळीत झाली आहे. परिणामी जगभरात कच्च्या तेलाच्या किमतींनी उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपानं मात्र या दरवाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी आहे असं म्हटलं आहे. आखाती संकटांनंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. या संदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्र प्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा, शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया, राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: छत्रपती संभाजीनगर विभागासाठी वापरले जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले आहेत. ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं. रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगी न्यायालयानं दिली आहे. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या पीएमएलए न्यायालयानं काल सक्तवसुली संचालनालयाला दिली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता ईडीकडूनही त्याला अटक होऊ शकते. खरात हा एका मोठ्या खंडणी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्यांच्या माध्यमातून त्यानं 70 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ईडीनं केला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात काल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्र, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आणलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन येत्या 30 तारखेला. आणि राज्यातल्या 633 गावांना 700 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:20 आणि 15 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत एक गाणी ताजे तवानी.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे राज्यातल्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून शासनानं 15 जिल्ह्यांमधल्या 633 गावं आणि 1652 वाड्यांमध्ये 706 टँकरमधून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 244 टँकर छत्र

0: शकुंतला यांनी गायलेले शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी. एक गाणे ताजे तवाने या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रात्री 8 वाजता.
1: क्रीडांगण विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
2: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
1: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
2: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
1: आणि याचं पुन्हा प्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
2: फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या
1: सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि भविष्यातही.
0: आजच्या क्रीडांगण कार्यक्रमात नूतन बुद्धिबळ मंडळ सांगलीचे व्यवस्थापक, बुद्धिबळाचे राष्ट्रीय पंच आणि फिडेपंच दीपक वायचळ यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. या मुलाखतीचा आज 4th भाग आम्ही प्रसारित करू. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:25 होतात. आता दिलखुलासा हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. याविषयी माहिती करून देण्यासाठी दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर मला सांगा की आपण मोबाईलमध्ये जनरली पटकन सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून आपले बरेच पासवर्ड आपण सेव्ह करतो. आपण आधार कार्ड, आपण पॅन कार्ड आपलं सेव्ह असतं, तर मग हे ठेवायचं नाही का आपण मोबाईलमध्ये?
1: नाही, ते बदलत गेलं पाहिजे. कसं आहे की सगळेजण सेव्ह करतात, पण काही लोकांच्या बाबतीत धोका होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा सायबर गुन्हेगार तुम्हाला ओटीपी विचारतो, निव्वळ पासवर्ड वापरून होत नाहीये.
0: अच्छा.
1: निव्वळ पासवर्ड वापरून होत नाहीये, त्यात डबल ऑथेंटिकेशन आहे, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे, ते तुम्ही ठेवायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतं की तुमचा डिवाइस सुद्धा ती कंपनी आयडेंटिफाय करते. तुमचा जो IMEI नंबर आहे, तुमचा जो सिम कार्ड आहे, हे सगळं, इव्हन पोर्ट सुद्धा, तुमच्या फोन मध्ये जर 3 पोर्ट असतील, प्रत्येक पोर्ट सुद्धा सिस्टीम आयडेंटिफाय करते. तेवढं त्यांचं कनेक्शन इस्टॅब्लिश होऊ शकतं. त्यामुळे असं नाही की तुम्ही ठेवलं म्हणून तुम्ही फारच चूक केली आणि तुम्ही फारच प्रिकॉशन घेतली, इकडे लिहिलं तिकडं, त्याचा काही फरक पडत नाही. फक्त काय आहे की तुमचे जे फायनान्शियल फ्रॉड जे होतात, त्यासाठी तुमचे जे ओटीपी असतात, तुमचे पिन नंबर

0: असतात, सीबीव्ही नंबर असतात, हे सगळे फार महत्वाचे आहेत.
1: अच्छा,
0: हे फक्त तुम्ही कुणाला शेअर नाही करायला.
1: नक्कीच नक्कीच सर. सर, सुरुवातीला तुम्ही बोलता बोलता डिजिटल अरेस्ट हा शब्द वापरला, म्हणजे नेमकं काय?
0: डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्हाला अटक केली जाते. म्हणजे तुमच्याच घरात तुमच्याच मोबाईल फोनचा व्हिडिओ कॉल 24 तास चालू ठेवायचा आणि तो 24 तास चालू असल्यामुळे तुम्ही अटक झालेला आहात आणि पुढचे जे लोक बसलेले आहेत ते तुम्हाला बघत राहतात. जसं की एखाद्या जेलमध्ये एखादा माणूस जेलर असतो आणि त्याला अटक केलेली असते, मग ते असं पिंजऱ्यासारखा तो स्ट्रक्चर असतं की चोर अजून तो दिसला पाहिजे, तो काय करतो, झोपला का, उठला का, सगळ्या जशा ऍक्टिव्हिटी जेलमध्ये ऑब्झर्व केल्या जातात तसं डिजिटल अरेस्ट ही कल्पना आहे. डिजिटल अरेस्ट ही कल्पना अशी या सायबर गुन्हेगारांनी तयार केलेली आहे. ते सुरुवातीला काय करतात की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जनरली हे कुठल्याही वयोगटातल्या माणसाला हे टार्गेट करू शकतात. पण यामध्ये फसणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते सिनियर सिटीजन्स आहे. सिनियर सिटीजन किंवा ज्यांना टेक्नॉलॉजी बद्दल फारसं ज्ञान नाही त्यांचं फसणाऱ्यांचं प्रमाण जास्त. फॉर एक्झाम्पल असे आमच्याकडे केस आलेली आहे की पूर्ण भारतामधली किंवा जगातली सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट ची घटना मुंबईमध्ये झालेली आहे की एका व्यक्तीला असा एक फोन गेला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या मोबाईल मधून काही SMS जात आहेत आणि ते इनलिगल आहेत आणि त्याची इन्क्वायरी आम्ही करतोय आणि मी टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट मधून बोलतोय, ट्राय मधून बोलतोय आणि त्याची आम्ही इन्क्वायरी करतोय. आणि त्याच्यानंतर ते सिनियर सिटीजन म्हणजे तुमचा आधार कार्डचा वापर केला गेलेला आहे, तुमच्या नावानं ऍडव्हर्टाईज चाललेले आहे, तुम्ही ऍडव्हर्टाईज करतायत, इनलिगल आहे असं तसं सांगितलं. ते थोडेसे माणूस काय करतो की काय नेमका प्रकार आहे म्हणून माणूस रिस्पॉन्स देतो.
1: बरोबर.
0: आणि जसं त्यांनी रिस्पॉन्स दिला तर त्यांनी परत दुसरा फोन आला, इन्क्वायरी चालू आहे, अजून तुम्हाला कोणतरी दुसरे माझे कलिग फोन करतील.
1: साधा फोन येतो ना?
0: साधा फोन, रेग्युलर फोन. आणि त्याच्यावर दुसरा फोन आला की त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हिडिओ कॉल.
1: अच्छा.
0: व्हिडिओ कॉल मध्ये एक इन्स्पेक्टर, तो क्राईम ब्रँच मधून बोलतोय मुंबईच्या.
1: अच्छा.
0: आणि तुमच्या मी इन्क्वायरी सुरू केलेली आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका, विश्वास घेत मी त्यांना पहिला विश्वास संपादन केला होता आणि त्यांना दाखवलं होतं की हे कार्ड एक असतं त्यांच्याकडे, पण कार्ड डेटा त्यांच्याकडे असतो आणि तो कार्ड दाखवतात ते. मग कार्डवर आधार कार्ड असतो, ते आधार कार्डचा नंबर कुणाला जनरली पाठ नसतो किंवा ते फॉर्मेट माहित आहे अशा फॉर्मेटमध्ये आधार कार्ड असतो, ते दाखवले तुमचं आहे का? हो माझंच. ठीक आहे. मग ह्या आधार कार्डच्या वरती तुम्ही काही कॅनरा बँकेमध्ये अकाउंट काढलेलं आहे का? तर ते म्हणजे माझं अकाउंट नाही आहे तिथे. बरं ठीक आहे, आम्ही जरा खात्री करतो तुम्ही नसाल तर काही अडचण नाही आहे, काही अडचण नाही, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही. असं करून त्या माणसाशी ते संवाद वाढवत.
1: अच्छा.
0: आणि संवाद असा वाढला मग त्यांना सांगितलं जातं की आता हे जे आधार कार्ड जे वापरलेलं आहे आम्ही खात्री केली, थोड्यावर फोन येतो व्हिडिओ कॉल, खात्री केली तर तुम्ही कॅनरा बँकेमध्ये तुम्हाला 20 लाख रुपये कॅश मिळालेली आहे आणि ती कॅश तुम्ही जमा केलेली आहे आणि तुम्ही आम्हाला काहीतरी खोटी माहिती देता.
1: अच्छा.
0: मग तो वयस्कर माणूस गडबडतो
1: म्हणजे
0: माझं तरी खातं नाहीये, आधार कार्ड मात्र माझं आहे. त्याच्या बॅक ऑफ माइंड मध्ये काय राहतं की आधार कार्ड मात्र माझं आहे. मग तो सांगतो की सांगता येत नाही म्हणजे कोणीतरी तुमच्या आधार कार्डचा गैरवापर केला असू शकतो, आता आणखी जी इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. मग हळूहळू जसं जसं पुढे जातं तसं त्याला सांगितलं जातं की एका व्यक्तीला मी अटक केलेली आहे, त्याच्या घरामध्ये रेड केली आणि तो फार मोठा मनी लॉन्ड्रिंग करणारा माणूस आहे. आमच्या पूर्ण भारतभर त्यांनी सगळं हायदोस घातलेला आहे, अनेक लोक त्याच्या गँग मध्ये, त्यापैकी तुम्ही एक आहात.
1: अच्छा.
0: आणि मग ते असे कॅश मध्ये पैसे टाकतात, मग ते ब्लॅक चे व्हाईट करतात, अशा प्रकारचे मनी लॉन्ड्रिंगचा तो त्यांचा तो झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमची पण इन्क्वायरी सुरू झाली. बरं, आता ठीक आहे, आता इन्क्वायरी सुरू झालेली आहे तर उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात नेलं जाईल. म्हणजे मला कसं काय? नाही, तुम्ही जायची गरज नाही. आता तुमचा जो फोन आहे, अजून एक फोन विकत घ्या.
1: अच्छा.
0: एक फोन कॉलिंग साठी, सायबर गुन्हेगारी कॉल करणार, एक फोन व्हिडिओ कॉल. तो व्हिडिओ कॉल अशा ठिकाणी व्हिडिओ ते सांगतात लावायला की जेणेकरून घरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या सायबर गुन्हेगारांना दिसत असत. आणि ज्या वेळा ते दिसतात मग ते सांगतात की बघा ते दूधवाला आला, बेल वाजली, दूधवाला आला असेल, दूध घ्या, माझ्याशी काही बोलू नका. पहिली इन्स्ट्रक्शन असतं की आता तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेला आहात. मग लगेच जज, दोन वकील, मग त्यांची बोलणी
1: व्हिडिओ
0: कॉलवरती दिसतं. व्हिडिओ कॉलवरती त्याला दिसतं की माझी केस घेऊन एक गेलेला आहे, ते कोर्टामध्ये सांगतोय, जज ऑर्डर पास करू, जजने ऑर्डर पण पास केली, तुमच्याकडे जेवढं काय आहे तुम्ही ते सगळं डिस्क्लोज करा, तपासामध्ये सहकार्य करा. असं करून ते जजची ऑर्डर पण येते, ती पण नावांची लगेच व्हॉट्सअप होती त्या व्हिडिओ कॉलवरती ऑर्डर लगेच. मग ते म्हणते बरोबर आहे, सांगितलं. मग ते आपण काही

0: कोणाच नाही, चांगलं करते ते, ते सगळं लिहितात की माझे हे नाव, माझ्या बायकोचं हे नाव, बायकोच्या अंगावर एवढे दागिने आहेत, एवढी स्थावर मालमत्ता आहे, एवढी माझे अकाउंट आहेत, या अकाउंट मध्ये असे असे पैसे आहेत, हे सगळं राईट डाऊन करतो तो म्हणून शांतपणे. आठवलेलं न आठवलेलं इकडे तिकडे हुडकून घरातली कागद बघून सगळे डिटेल्स वगैरे सगळे लिहितो आणि पोस्ट करतो त्यांना. आता काय झालं की हे माहिती ह्यांनी डिस्क्लोज केलेली आहे, सायबर गुन्हेगारला माहिती आहे का?
1: नाही.
0: मग ती माहितीचं ते विश्लेषण करतात. मग परत डिजिटल अरेस्ट सुरूच आहे 24 तास असं तर बस. मग त्यांना असं सांगितलं जातं की आता तुम्हाला काय करावं लागतील की हे पैसे आम्ही तुम्हाला आरबीआयचा अकाउंट एक देतो, एक गव्हर्नमेंटची बँक आहे आणि सर्व अशी जे काही प्रॉपर्टी असते आम्ही तिथे जमा करतो, व्हेरिफिकेशन झालं की ती परत प्रॉपर्टी तुम्हाला देतो असं करून त्यांना बँकेत जायला सांगितलं जातं. मग हे बँकेत जातात, जेव्हा बँकेत जातात तेव्हा तो घरातला फोन 24 तास चालूच आहे तो डिजिटल अरेस्टचा, परवानगी घेऊन घराच्या बाहेर पडायचा.
1: अच्छा.
0: आणि मग फोन 24 तास चालू ठेवायचा खिशातला, जो व्हॉइस कॉल ज्याच्यावरती फोन झालाय मग ते सांग ना, तुम्ही उतरला का? उतरला. रिक्षात उतरला? उतरला. आता बँकेत गेला का? गेला. कोणा कोण पुढे आहे मॅनेजर? तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचे म्हणून ते पैसे ट्रान्सफर करायचे आहेत आणि हे अकाउंट नंबर दिलेला आहे मी, मग ते आरबीआयचं, त्यावर बाकीचं काय सांगायचं नाही, त्यांना कोणाला बोलायचं नाही. पहिली गोष्ट, तुम्ही काहीही नातेवाईकाला सांगायचं नाही, मित्रमंडळींना काही बोलायचं नाही, घरातल्या कुठल्याही व्यक्तीला कळता कामा नये, तुमच्या गल्ली तुमच्या मोहल्ल्यात काही कळता कामा नये, कारण का तुमची डिजिटल अरेस्ट झालेली आहे. जसं काही तुम्ही आता जेलमध्येच आहात, जेलमध्ये तुम्ही कोणाला भेटू दिलं होतं का? आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली नाही, कोर्टाने पण तुम्हाला परवानगी दिलेली नाही, पण ते व्यवस्थित फॉलो केलं जातं. आणि हा व्यक्ती जवळजवळ 40 दिवस डिजिटल अरेस्ट होता, नवरा बायको, शेवटी महिला त्यांच्या घरातली बायको, त्यांची फोन यायचे, ते फोन आले की ती स्क्रीनवर त्यांना दिसायचं, बघा तुमच्या मुलाचा फोन आलाय, व्यवस्थित बोला, आम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे बोला, त्याला काय सांगू नका, तुम्ही अरेस्ट मध्ये आहात. त्यामुळे ते बोलतील तेवढेच ते बोलायचे. असं करून त्यांनी 58 कोटी रुपये ट्रान्सफर केले.
1: बापरे.
0: शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं की सायबर गुन्हेगारला 27 वा माणूस बँकेमध्ये गेला, 58 कोटी गेले. शेवटच्या वेळेला त्यांना सांगितलं की आता तुमच्याकडे अजून 2.5 कोटी आहेत, हे तुम्ही लपवलेले आहेत, ते जर तुम्ही नाही दिले तर आम्ही तुम्हाला घरात येऊन अटक करू. आतापर्यंत तुमची डिजिटल अरेस्ट होती, आता तुम्हाला ऍक्च्युअल अरेस्ट होईल. ते भीतीपोटी ते लोक बाहेर पडले नवरा बाई. पण दरम्यानच्या काळामध्ये महत्वाचा यातला विषय असा आहे नागरिकांसाठी, त्यांच्या घरात त्यांची मिसेस त्यांना म्हणत होती अरे फोन कट करा, जाऊ तिकडे काय होईल ते होईल आपण बघूया. तर ते म्हणले सीबीआयचे पोलीस आहेत, ईडीचे पोलीस आहेत, कोण सांगतंय आपले ह्याच्यामध्ये आरबीआय मध्ये पैसे आहेत, सेफ पैसे आहेत, आपण सहकार्य करायला पाहिजे, आपण ज्येष्ठ नागरिक आहोत, देशाचे नागरिक, म्हणजे हे सगळं सगळं म्हणजे सामाजिक वगैरे कार्य करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये देशप्रेम किंवा देशाच्या जे एजन्सी आहे त्याच्यावरती विश्वास त्यांचा जास्त असतो आणि त्याचा हे सायबर गुन्हेगार विश्वासघात करतात. आणि मग जेव्हा ते शेवटी बाहेर पडले आणि मग त्यांचे ते इतर सिनियर सिटीझन्स कडे ते भेटायला लागले, मग त्या 10 दिवस त्यांनी विचारमंथन केलं सर्व सिनियर सिटीझन, म्हणजे कुणालाच काही माहित
1: नाही,
0: सहानुभूतीच नवीन. मग ते 10 दिवसानंतर 40 दिवस अटक आणि 10 दिवस नंतरचे विचारमंथन आणि मग ते पोलीस स्टेशनला आले, म्हणजे ते एका ठिकाणी आले, मग ते गुन्हा दाखल झाला. अशा प्रकारचे डिजिटल अरेस्टची केस झाली. त्याच्यामध्ये एक आहे की असा कोणताही सीबीआय, क्राईम ब्रँच, ट्रॅफिक ब्रँच, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा जगातली कुठली एजन्सी तुम्हाला डिजिटल अरेस्ट कधीच करत नाही. तुम्हाला अटक करायचं असेल
1: तर नेमकं विचारायचं होतं की एवढी लोक बळी पडू शकतात का आणि असा डिजिटल अरेस्ट आपण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची?
0: काळजी एकच आहे, असे ज्यावेळेला कोण तुम्हाला डिजिटल अशी भाषा वापरत तुम्ही फोन कट करणे निवांत बसते. कुठलाही सायबर गुन्हेगार आतापर्यंत जगामध्ये कोणाच्याही घरी गेलेला नाही, कोणाच्याही अंगाला त्याने टच केलेला नाही, कोणाच्याही दरवाजा बेल त्याने वाजवलेली नाही. पण डिजिटल अरेस्ट ही मुळातच ही कल्पना खोटी आहे. याच्यामध्ये कुठल्याही क्राईम ब्रँचचं नाव घेऊ द्या आणि कुठल्या पोलिसांचं नाव घेऊ द्या, कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवता कामा नये. आणि अशी घटना ज्यावेळेला फोन येतो त्यावेळेला दरम्यानच्या काळामध्ये समजा तरी तुम्ही त्यात फसत चालला असला तर पहिली काळ ते जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. ते सांगतात तुमच्या नातेवाईकांना फोन करू नका, तुमच्या मुलांना फोन तुम्ही करू नका, हे जे तुम्हाला जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे, तुम्ही सगळ्या लोकांना हे सांगायला पाहिजे.
1: बरोबर आहे, नक्कीच.
0: त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही कल्पना मुळातच खोटी आहे आणि अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि दुर्दैवाने याच्यामध्ये सिनियर सिटीझन जास्त असलेले आहेत. पुण्यामध्ये तर एक सिनियर सिटीझन अगदी क्राऊडेड ठिकाणी राहत होते, मी गर्दी आजूबाजूला भरपूर गर्दी होती, तर ते हेल्प

0: जाऊन घराच्या बाहेर पडायचे सायबर गुन्हेगारांनी सांगितल्या.
1: अच्छा,
0: तुम्ही कोणाला दिसाल नाही पाहिजे, लोक तुम्हाला विचारतील. ते हेल्मेट घालून जॅकेट घालून जो ड्रेस ते कधी घालतच नाही तसा ड्रेस घालून ते फिरायचे, म्हणजे जेणेकरून लोकांनी ओळखू नये. म्हणजे सायबर गुन्हेगार इतके इंस्ट्रक्शन. एका ठिकाणी तर असं घटना घडली की डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांचे डोळे वगैरे एकदम लाल झाले होते, म्हणजे पूर्ण पेशंट.
1: अच्छा,
0: तो माणूस बेडमधून उठू पण शकत ना, तरी पण तो डिजिटल अरेस्ट होता.
1: अच्छा,
0: फक्त नागरिकांनी हीच काळजी घ्यावी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामान्य नागरिकांसाठी सर्वांना सायबर विभागातर्फे आमच्या लोकांना हे आव्हान आहे की सिनियर सिटीजन जे एकटे एकटे जिथे राहतात तिथे त्यांच्या फोनवरून चौकशी करू नका, त्यांच्या घरी जावा.
1: बरोबर,
0: त्यांच्या घरी जावा, घरी जाऊन चौकशी करा, मग तुम्हाला निश्चितपणे कळेल की डिजिटल अरेस्ट आहे किंवा नाही. नाहीतर उगाच इकडून तिकडून डिजिटल अरेस्ट नसतं अशा गप्पा मारण्यात काही पॉईंट नाही आहे. त्या घरात गेलं पाहिजे, घरात जाऊन तो दरवाजा उघडला गेला पाहिजे आणि त्या व्यक्तीची खात्री केली पाहिजे
1: परिस्थिती नेमकी काय आहे.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेत होतो. हा संवाद आपला असाच पुढे चालू ठेवणार आहोत, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचे हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. गाणी मनातली

0: अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात कोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात आंबट गोड ती

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तैयार मसाला।
2: यानंतर यशवंत देव यांची रचना सुरेश वाडकर यांच्या आवाजात।

0: स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची.
1: प्राथमिक शिक्षण आनंदी करणारं प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत.
0: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली.
1: संपर्क 9555551300.
0: खेळ, अभ्यास, सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच. घरी दप्तर न्यायचंच नाही. परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल,
1: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली.
0: प्रवेशासाठी संपर्क 9559553100.
2: नवनवीन कल्पना, धाडसी पावलं आणि देशाच्या प्रगतीचा पाया उद्योग जगत. उद्योगपतींच्या अनुभव कथा, नव्या तंत्रज्ञानाचे प्रवाह आणि आपल्या सभोवतालचं बदलतं औद्योगिक जग जाणून घ्या उद्योग जगत या कार्यक्रमात. दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून, मध्यम लहरी 1251 kHz वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही. गाणी मनातली हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. यानंतर वंदना विटणकर यांची रचना ज्योत्स्ना हर्डीकर यांच्या आवाजात.

0: उत्तरा केळकर यांनी गायलेलं चकोर आसगावकर यांचं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच आजचा गाणी मनातली हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. तुमचा अभिप्राय तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं.
1: पोस्टकार्ड पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल.
0: घ्या मग टिपून पत्ता.
1: सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सांगली कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बॉक्स नंबर 88.
0: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे सांगली आकाशवाणी @gmail.com sangliakashwani@gmail.com.
1: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार
1: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली.

0: it finds a natural synergy with the high quality of goals of the Make in India initiative. US clears Apache how it supports services for India, writes the Indian Express. Supreme Court upholds citizens' right to live free from fear of stray dog attacks, informs the Statesman. Top court, not for euthanasia of incurably ill rabid dogs, states the Hindu. The Economic Times in its editorial piece says, the real question, OpenAI's win Musk's. Ethical AI development arguments remain. The paper says Elon Musk's case against OpenAI turning into a for-profit organization fell apart on a technicality. But the central question on how OpenAI should be governed remains unanswered. Sam Altman's argument is that its mission drift from non-profit to for-profit was necessitated by the financial reality of the tech's large investment requirements. And finally, tennis legend Billie Jean King, at the age of 82, earns a college degree, Bachelor of Arts in History, 65 years after starting at Cal State Los Angeles, reports the Times of India. And with that, it's back to you, Abhishek.
1: Thank you, Shagun. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to hold talks with his Italian counterpart Giorgia Meloni in Rome today. Two leaders to discuss ways to boost cooperation on India, Middle East, Europe economic corridor and review joint strategic action plan 2025-2029. West Bengal government to roll out Annapurna scheme providing 3,000 rupees per month to women aged 25 to 60 years from June 1st. Joint Parliamentary Committee on One Nation, One Election says simultaneous Lok Sabha and Assembly elections can save nearly 7 lakh crore rupees and increase India's GDP growth by 1.6%. DGCA orders further inspection of fuel control switch of an Air India Boeing 787-8 aircraft following technical snag earlier this year. And in IPL cricket, Rajasthan Royals beat Lucknow Super Giants by 7 wickets in Jaipur. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झालेली आहेत आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे, प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. नीट पेपर फुटी प्रकरणात काल सीबीआयचे नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 3D प्रकल्पाची सुरुवात. अखिल भारतीय औषध विक्रेता संघातर्फे आज देशव्यापी बंद. आणि अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर. आता सविस्तर बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील नॉर्डिक देशांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेनंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. भारत नॉर्डिक देशांमधल्या संबंधात सातत्यानं वाढ होत असून गेल्या दशकात नॉर्डिक देशांची भारतातली गुंतवणूक 200% वाढली आहे असं ते म्हणाले. यामुळे भारताच्या विकासाला हातभार लागण्याबरोबरच नॉर्डिक देशांमधल्या रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत. भारत आणि नॉर्डिक देशांमध्ये विद्यापीठं प्रयोगशाळा आणि स्टार्टअप परिसंस्थांमधील भागीदारी दृढ करून संशोधन कौशल्य विकास आणि गुणवत्तेच्या आदान प्रदानाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद काल नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे स्वीडन आइसलँड फिनलँड आणि डेन्मार्कचे पंतप्रधान या परिषदेमध्ये सहभागी झाले होते. या परिषदेआधी मोदी यांनी आइसलँड फिनलँड डेन्मार्क या देशांच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा केली. दरम्यान काल रात्री पंतप्रधान इटलीला पोहोचले असून इटलीची राजधानी रोम इथं त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. या दौऱ्यात ते इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. रुबिओ यांचा हा पहिलाच भारत दौरा असून या दरम्यान ते कोलकाता, आग्रा, जयपूर आणि नवी दिल्लीला भेट देतील. 26 मे रोजी ते क्वाड देशांच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचं दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासातर्फे सांगण्यात आलं. क्वाड देशांच्या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका हे देश सामील आहेत. पश्चिम बंगालमधील भाजप प्रणित नवनिर्वाचित सरकारनं महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी अन्नपूर्णा योजना जाहीर केली असून त्याद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दर महिन्याला 3,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. महिला बालविकास तसंच समाज कल्याण विभागाच्या वतीनं ही योजना राबवण्यात येणार असून ती येत्या 1 जून पासून लागू होईल. या योजनेस अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या आधार कार्डशी जोडलेल्या गेलेल्या बँक खात्यात हे मदतीचे पैसे जमा होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिलांची वयोमर्यादा 25 ते 60 वर्ष एवढी ठेवण्यात आली असून 1 जून पासून अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू केलं जाणार आहे. याशिवाय विद्यमान लक्ष्मी भंडार योजनेतील पात्र महिला आता या अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी म्हणून स्थानांतरित होणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी काल सामंजस्य करार केले. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांशी सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार असून यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यावेळी राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह या कंपन्यांचे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नीट पेपर फुटी प्रकरणात काल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्र, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1,000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेने घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं आपल्या विविध मागण्यांसाठी आज 1 दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करा आणि बनावट औषध विक्रीला आळा घाला अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अत्याधुनिक प्रकल्प सुरू होत आहे. याद्वारे महात्मा गांधी यांचं 3D स्वरूपातील व्यक्तिमत्व निर्माण करण्यात येणार असून संग्रहालयाला भेट देणारे नागरिक त्यांच्या या डिजिटल व्यक्तिमत्वाशी संवाद साधू शकणार आहेत. महात्मा गांधी यांच्यावरील संग्रहालयात उभारण्यात आलेला हा 3रा इंटरऍक्टिव्ह

0: पोलो बॉक्स असून यापूर्वी सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्यावरील अशा प्रकारचा होलो बॉक्स प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. लवकरच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील अशा प्रकारचा एआय तंत्रज्ञानावर आधारित 3D प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेनं देशात ब्रॉडगेज मार्गिका जाळ्याच्या विद्युतीकरणाचं 99.6% काम पूर्ण केलं आहे. यावर्षीच्या मार्चपर्यंत ब्रॉडगेज रेल्वे मार्गिकेच्या 69,873 किलोमीटरपेक्षा जास्त मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालं होतं. या महत्वपूर्ण प्रकल्पामुळे भारतानं युरोपीय संघ, अमेरिका आणि ब्रिटनसहित जगातल्या अनेक प्रमुख देशांना रेल्वे विद्युतीकरणात मागे टाकलं आहे. अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ काल जाहीर झाले. दोन्ही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी KL राहुलची निवड करण्यात आली. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे, तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलं असून प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. नीट पेपर फुटी प्रकरणात काल सीबीआयचे नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 3D प्रकल्पाची सुरुवात. अखिल भारतीय औषध विक्रेता संघातर्फे आज देशव्यापी बंद आणि अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारणात आपल्यासोबत आहे मी वरदा सबनीस. प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: दिन्छ खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणि। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: मुक्तिसुख हे विषय सुखापेक्षा अनंत पटीने श्रेष्ठ असते आणि हे सुख मिळवण्याचा मार्ग म्हणजे समाधी होय। समाधी लावून जे मुक्तिसुख मिळवायचं असतं ते स्वावलंबी असतं। विषय सुखात ज्याप्रमाणे बाहेरच्या पदार्थांचा

म्हणजे विषयांचा आलंब घ्यावा लागतो, त्याप्रमाणे मुक्ती सुखात नसतं. गाढ निद्रेत माणसाला जे विषयातील द्वंद्वातीत असं निरालंबी सुख मिळतं, त्याच प्रकारचं सुख समाधी अवस्थेमध्ये साधकाला प्राप्त होतं. विषय सुखात सुख क्षणिक आणि फारच परावलंबी असल्यामुळेच योगीजनांनी या सुखाचा त्याग केला आणि स्वरूप प्राप्तीचा स्वावलंबी मार्ग शोधून काढला. या मार्गाने जाणारा साधक आपलं मन अंतर्मुख करून अभ्यासानं स्वरूपात विरवून टाकतो. अशा रीतीनं जी समाधी साधली जाते तिच्याद्वारा साधक काही काळ सुखरूप होऊन राहतो आणि त्यालाच मुक्तीसुख किंवा समाधीसुख असं म्हणतात. योगमार्गानं किंवा व्यतिरेकाच्या ज्ञानमार्गानं जाऊन समाधीद्वारा हे सुख अनुभवायचं असतं. परंतु या मार्गात अडचण अशी की जोपर्यंत साधक समाधी अवस्थेत असतो तोपर्यंतच तो सुखरूप होऊन राहतो. पण समाधीचा भंग झाला किंवा समाधीतून व्युत्थान झालं की तो सुखाला मुकतो. आणि म्हणूनच बद्धाचं विषय सुख किंवा सिद्धांचं मुक्तीसुख या दोहोंच्या पलीकडे असणारं श्रेष्ठ तम असं जे भक्तीसुख किंवा प्रेमसुख, तेच संतांनी आपलंच केलं. हे सुख प्राप्त करून घेण्याचा मार्ग म्हणजे नामस्मरण. नामानं मिळणारं प्रेमसुख हे समाधी लावून मिळणाऱ्या समाधी सुखापेक्षा वेगळं आणि आगळं असं आहे. समाधी लावून योगी किंवा ज्ञानी ब्रह्मरूप होतो, तर नामानं नामधारक ब्रह्मरसाचं अखंड पान करतो. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, समाधीचे सुख सांडा ओवाळूनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस, पुढती पुढती आस सेवावी है. आता नामसंकीर्तनानं जे प्रेमसुख मिळतं त्याची प्रक्रिया काय हे आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. विश्वातील प्रत्येक वस्तू हे आपल्याच ठिकाणी स्पंद पावत असते हे विज्ञान आपल्याला सांगतं. प्रत्येक वस्तूमध्ये जे परमाणू आहेत, जे अणुरेणू आणि रसरेणू आहेत, ते त्या वस्तूत विशिष्ट पद्धतीनं, विशिष्ट गतीनं आणि विशिष्ट दिशेनं हेलावत असतात, स्पंद पावत असतात, व्हायब्रेट होतात. या स्पंद होण्याच्या पद्धतीत, गतीत आणि दिशेत विशिष्ट कारणामुळे फेरफार झाला तर त्या वस्तूचं रूप आणि स्वरूप पालटतं. ज्याला आपण लोखंड म्हणतो त्या लोखंडात असणारे अणु, रेणू आणि रसरेणू एका विशिष्ट पद्धतीनं स्पंद पावत असतात आणि त्यांची फिरण्याची गती डावीकडून उजवीकडे असते. जर का एखाद्या विशिष्ट प्रक्रियेनं त्या लोखंडातील अणुरेणूंची फिरण्याची गती उलटवता आली, म्हणजेच त्यांची फिरण्याची गती उजवीकडून डावीकडे फिरवता आली, तर लोखंडाचं सोनं होतं. किमयागार लोखंडाचं सोनं करतो किंवा परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होतं याचं कारण हेच आहे. त्याप्रमाणे संथपणे वाहणाऱ्या पाण्यात जर गती निर्माण झाली तर त्या पाण्यातून विजेसारखी शक्ती निर्माण होते. एखाद्या माणसाला जर अत्यंत क्रोध आला तर त्याच्या शरीरात विशिष्ट प्रकारच्या लहरी, स्पंद किंवा व्हायब्रेशन्स निर्माण होतात. अशावेळी त्याचा चेहरा लालबुंद होतो, देह थरथर कापू लागतो, डोळे लाल होतात आणि त्याला धड बोलताही येत नाही. अशा माणसाचं रक्तसुद्धा विषारी बनतं. जर एखाद्या मांजराला किंवा कुत्र्याला टोचलं तर तो प्राणी प्राणास मुकतो. अतिक्रोधाला बळी पडणारी माणसं रोगी होतात याचं कारण हेच. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, खवळल्या कामक्रोधी अंगी भरती आधी व्याधी. थोडक्यात असं की विशिष्ट कारणांमुळं विशिष्ट प्रकारच्या लहरी, स्पंद किंवा व्हायब्रेशन्स निर्माण झाल्या तर पदार्थात किंवा माणसात परिवर्तन होतं, ही गोष्ट आज विज्ञानानं सिद्ध केलेली आहे. अखंड नामस्मरणानं नेमकं तेच होतं.

0: वास्तविक जीव हा ज्ञानरूप आहे आणि आनंद हे त्याचं स्वरूप होय. ज्ञानरूप जीवाला आनंद स्वरूपाची कळत किंवा नकळत जाण आहे, पण त्याचा भोग मात्र नाही. जवळ आहे पण मिळत नाही अशी जीवाची अवस्था आहे. हा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी माणूस आयुष्यभर खूप धडपड करतो आणि शेवटी थकून जातो. एखादा कुत्रा स्वतःची शेपूट पकडण्याचा प्रयत्न करतो आणि ती जवळ असून सुद्धा त्याला मिळत नाही. शेपूट पकडण्याच्या प्रयत्नात तो कुत्रा शेवटी अक्षरशः स्वतःच्याच भोवती फिरू लागतो आणि अंती श्रांत होऊन जमिनीवर पडतो. अशीच अवस्था माणसाची झालेली आहे. जवळ असलेला आनंद मिळवण्याच्या प्रयत्नात तो स्वतःच्या देहाभोवती विषयांच्या कनक कांता कीर्ती आणि सत्ता यांच्या कक्षेत फिरू लागतो, संसार चक्रात भ्रमण करू लागतो आणि शेवटी भोवळ होऊन निराश होऊन एक दिवस मरून पडतो. क्षीरसागरात देवदत्त्याने मंथन केलं आणि त्यातून विष आणि अमृत दोन्ही बाहेर आले. त्याचप्रमाणे जीवाच्या ज्ञानघन चैतन्यसागरात विकाराच्या रवीनं मंथन घडतं तेव्हा त्यातून विष बाहेर पडतं आणि जीवन दुःखरूप होतं. उलट नामाच्या प्रेमाच्या रवीनं जर तिथं मंथन झालं तर त्यातूनच अमृत बाहेर येतं आणि जीवन सुखरूप होतं. तात्पर्य असं की आनंद जवळ आहे आणि तो मिळवण्याचा मार्ग म्हणजे नाम संकीर्तन हाच होय. नामाच्या उच्चारानं सत्ताज्ञानात देहाला व्यापून टाकणाऱ्या ज्ञानघन चैतन्याच्या विलक्षण लहरी डिवाईन व्हायब्रेशन्स निर्माण होतात आणि त्याची परिणिती ज्ञानात आनंद व्यक्त होण्यात होते. म्हणून हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगात ज्ञानेश्वर माऊलींनी मंथुनी नवनीता तैसे घे अनंता असं मोठ्या खुबीनं ही प्रक्रिया सांगितलेली आहे. दह्याच्या पोटात मंथनापूर्वी लोणी असतं पण ते अव्यक्त अदृश्य निराकार आणि निर्गुण असतं. पण त्याचं मंथन केलं जातं तेव्हा या दह्याच्या आतून ते व्यक्त साकार आणि सगुण होतं. त्याचप्रमाणे या देहाच्या भांड्यात सत्ताज्ञानाचं म्हणजेच ज्ञानघन चैतन्याचं दही आहे आणि या चैतन्याच्या आत पोटात आनंदाचं लोणी आहे. पण हा आनंद सत्ताज्ञानात लोण्यासारखा नुसता आहे, म्हणजेच तो अव्यक्त अदृश्य निराकार आणि निर्गुण आहे. नामाच्या रवीनं उच्चारानं घोषानं संकीर्तनानं या सत्ताज्ञानात मंथनाला सुरुवात होते. चैतन्याच्या लहरीच्या लहरी नामोच्चारानं ज्ञानघन चैतन्यात निर्माण होऊ लागतात. दिव्य नामानं या ज्या अद्भुत चैतन्याच्या लहरी निर्माण होतात त्यांनी ज्ञानाच्या आतून पोटातून गोविंद म्हणजे प्रेमानंद नामधारकाला व्यक्त दृश्य साकार आणि सगुण होतो. नामधारक ज्ञानाच्या विटेवर कृष्णानंदाला म्हणजेच प्रेमानंदाला उभं करतो आणि या प्रेमसुखाचं लोणी अखंड सेवन करून जीवनामध्ये आनंदाची दिवाळी साजरी करतो. हा आनंद ज्यावेळेला सुरुवातीला साधकाच्या अनुभवाला येतो त्यावेळी त्याची विलक्षण अवस्था होते. त्याचा चेहरा आरक्त होतो, देहावर रोमांच उभे राहतात, कंठ दाटून येतो आणि डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. हा आनंद स्थिर झाला आणि शरीरात मुरला की तेच प्रेमसुख किंवा भक्तिसुख होय. हे प्रेमसुख भोगण्यासाठी संत मुक्तीचा आव्हेर करतात आणि देवाजवळ पुन्हा पुन्हा जन्म मागतात. माऊली म्हणतात, ते चालते ज्ञानाचे बिंब अवयवते सुखाचे कोंब येर माणसुण भांब लौकिक भागो. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरू वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 8:55 होत आहेत. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत लखलख चंदेरी.

प्रियतमा चित्रपटातलं प्रसनजीत कोसंबी आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. अभय इनामदार आणि प्रकाश होळकर यांच्या गीताला संगीत होतं चैतन्य आडकर यांचं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सप्तमान.
2: सचिन
3: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
4: लखलख चंदेरी कार्यक्रमात यानंतर अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं गीत, सुखविंदर सिंग यांचा आवाज रिंगा रिंगा चित्रपटातल्या या गीतासाठी.

0: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार. आता नवीन झुमके?
1: नाही, आधी बचत.
0: आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
2: पण त्या झुमक्यांचं काय?
3: जातेस की देऊ इंजेक्शन.
4: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
5: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांची शशांक लिमय यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात. येत्या शुक्रवारी 22 मे रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
6: लखलख चंदेरी कार्यक्रमात शेवटी पांगिरा चित्रपटातलं स्वप्नजा लेले आणि संदीप उबाळे यांनी गायलेलं गीत, संजय पाटील यांच्या गीताला संगीत विजय नारायण यांचं.

0: लखलख चंदेरी मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: श्रोतेहो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचालित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम
2: जागरूक पालकांची पहिली पसंती. निर्मिती चतुरंग ऍडव्हर्टायझिंग सांगली.
3: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आला का
4: बाबा? झोपू दे ना.
3: काय करायचं याला?
4: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना.
3: अजिबात नाही. एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
2: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
3: मग काय करू?
2: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
3: काय सांगताय?
2: अहो हो,
1: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्रावीण्यालाही प्रोत्साहन देणारी, शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
2: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली, 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली, स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी लगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी.

0: यांच्याकडून।
1: नमस्कार मॅडम।
2: नमस्कार
1: मॅडम, आपल्या कुरुंगवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
2: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात। या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो।
1: अगदी।
2: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं।
1: अरे वा। पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
2: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत। या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय। त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा। अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे।
1: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे। मॅडम, जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना।
2: आमच्या शाळेत 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं। सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास। यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो।
1: अगदी अगदी बरोबर आहे।
2: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे।
1: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे। पण मॅडम, आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
2: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांइतकीच जबाबदारीनं काळजी घेतो। म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात।
1: अगदी नक्कीच। तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल। धन्यवाद मॅडम।
2: धन्यवाद।
3: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील, हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे। मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे।
4: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेनी सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते। आता
5: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात। भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगलेली झालेली आहे।
1: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, महापूर आणि कोरोना सारख्या भीषण आपत्तीच्या क्षणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेली परस्पर सहकार्य भावना, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे।
3: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। संपर्क 74-47-22-65-03 आणि 90-22-19-19-13, 74-47-22-65-03 आणि 90-22-19-19-13।
6: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। कार्यक्रम प्रसारित करत आहोत क्रीडांगण।

नमस्कार श्रोते हो, क्रीडांगण या कार्यक्रमात तुम्हा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार. मंडळी, या कार्यक्रमाच्या मागच्या तीन भागांपासून आपण नूतन बुद्धिबळ मंडळ सांगलीचे व्यवस्थापक आणि बुद्धिबळ खेळाचे राष्ट्रीय पंच आणि फिडेपंच श्रीयुत दीपक वायचळ यांच्याशी तेजा दुर्वे यांनी केलेली बातचीत ऐकत आहोत. देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू घडवणं यामध्ये नूतन बुद्धिबळ मंडळ सांगली करत असलेलं काम याविषयी आपण या मागच्या तीन भागांमधून जाणून घेतलं. त्याचबरोबर बुद्धिबळ खेळाचं स्वरूप, त्यांच्या स्पर्धा कशा भरवल्या जातात, त्यांचं नियोजन कसं होतं, त्याचबरोबर बुद्धिबळातील यशस्वी असे बुद्धिबळपटू यांच्या खेळाच्या शैली याविषयी आपण बोललो. आज या मुलाखतीचा चौथा अंतिम भाग आपण ऐकणार आहोत. चला तर मग लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूया.

0: कंटिन्यू करण्यासाठी वयाची काही मर्यादा आहे
1: नाही,
0: का?
1: वयाची मर्यादा नाही आहे. हा गेम असा आहे की तुम्ही येत का नाही, वयाच्या 6, आता मी 6 म्हणतो का, की जो शिक्षक शिकवतो त्या एका मुलाला कडच लक्ष द्यायला. आज कसं झालं की प्रत्येक जण रिमोट घेऊन एका चॅनलवर 5 मिनिटं थांबत नाहीत, पुढं काय पुढं काय.
0: हो
1: तसंच तो मुलगा एका ठिकाणी अर्धा तास, पाऊण तास, एक तास बसत नाही आहे. मग एका मुलामुळे बाकीची मुलं डिस्टर्ब होतात आणि आज रागावलेलं कोणालाही चालत नाही आहे.
0: बरोबर.
1: आणि तो मुलगाही रागवून घेत नाही, कारण माझे आई पप्पाच रागवत नसले तर असं होतं.
0: हो
1: तर जनरली काय आहे की 6 वर्ष पूर्ण झाली की जरा 5 वर्षापासूनच आहे, 5 वर्षापासून 110 वर्षापर्यंत सुद्धा माणसं खेळतात. आणि हा गेम असा आहे की काही टेन्शन फ्री राहायचं असलं तर हा गेम एकटाही खेळू शकतो. म्हणजे असं काही नाही. एक सांगली बँकेतून रिटायर झालेल्या मॅडम मला 70 नंतर उद्योग खेळायचा, त्यासाठी सुद्धा प्रशिक्षणासाठी भाऊ साहेबांच्याकडे आले होते.
0: मस्त.
1: आणि त्यांनी काय केलं की नातीला पण परत शिकवलं.
0: बर.
1: त्यांना दोघांना एकमेकांना हे झालं, त्यामुळे नात आजीबरोबर खेळायला लागले. असंही होतं, त्यामुळे लिमिट नाही आहे. आणि हा गेम असा आहे की तुम्ही एकटेही खेळू शकता. ह्यात कसं आहे की पुस्तक आता उपलब्ध झालेले आहेत, मोबाईलवर तुम्ही खेळू शकता, ऑनलाईन खेळू शकता. म्हणजे एखादा परदेशातल्या खेळाडूवर तुम्हाला खेळायचं आहे तर ते ऑनलाईन पण खेळू शकता फ्री मध्ये. म्हणजे त्यामुळे सगळंच वयाचा लिमिट नाही असा हा एकच गेम आहे.
0: बर.
1: ग्राउंडवर गेलं खेळू नका असं नाही कुठलाही गेम, पण बाकीच्या गेमला लिमिट येते. त्यामुळे ह्या गेम असा आहे की तुम्हाला वयाचा लिमिट नाही, तुम्ही एकटे खेळू शकता. म्हणजे या गेममुळं औषध पण कमी होऊ शकतं. भाऊसाहेबांना सुद्धा मध्ये स्पार्किन्सन झाला होता, तर त्यांनी 2 वर्ष त्या ह्याच्यामध्ये होते. ते सुरुवातीला पण खेळत होते आणि नंतरही त्यातून ते भाऊसाहेब बाहेर पण पडले.
0: बर बर बर.
1: म्हणजे असंही होतं, म्हणजे काही परिणाम होतील असं नाही, त्या ह्याच्यातनं चांगलंही होऊ शकत. ज्या माणसाला वयाच्या 75 वर्षी शुगर असताना चेक करायची नाहीये, पण रोज 2 बेसनचे लाडू तुपातले खायचे आणि साखरेचं काय असेल ते खायचं,
0: बर,
1: इतपत पण असताना सुद्धा काही प्रॉब्लेम आला नाही.
0: बर बर.
1: म्हणजे वयाच्या 90-व्या वर्षातून काही प्रॉब्लेम आला नाही. सगळं खाऊन सगळं रुटीन चालू ठेवायचं, त्यात काही हे नाही. मला हे होतंय असं काही नाही, गोळी घ्यायची आणि लाडू पण खायचं, असं दोन्ही गोष्टी.
0: हा संयमाचा खेळ आहे आणि मानसिक दडपण जे आहे ते कमी करण्याचं एक कसब या खेळामुळे विकसित होतं.
1: विकसित.
0: आणि त्यामुळे आता तुम्ही जे म्हणालात की शारीरिक व्याधींवर सुद्धा आपण मात करू शकतो, ती मानसिक इच्छाशक्ती वाढल्यामुळे होत आणि बुद्धिबळाचं योगदान मोठं आहे मग त्या बाबतीत. बर बर बर. आता आपण स्वतः प्रशिक्षक आहात, तुम्ही अनेक खेळाडू पण घडवले असतील. प्रशिक्षण देताना तुमची स्वतःची आवडती अशी कुठली चाल आहे का, कुठला मूव आहे का, की हे मला आवडतं शिकवायला किंवा मी खेळायला बसलो तर मला खेळायला आवडतं?
1: नाही, आता जनरली कसं झालंय की सगळेजण खेळताना किंग समोरचा पॉन सरकून खेळतात, की ज्यामुळे आपल्याला डेव्हलपमेंट सोपी होते. त्यामुळे इतक्याने सगळेजण किंग समोरचं किंवा क्वीन समोरचं, ज्यामुळे आपल्याला बाकीचे पिसे डेव्हलप करणं सोपं होतं, त्याप्रमाणे खेळतात. आणि आता कसं झालं, पूर्वी 2 ते 4 व्हेरिएशन होते, आता इतके व्हेरिएशन झालेत. आणि आता कसं झालं की समजा एखाद्या मुलाबरोबर आपल्याला खेळायचं आहे स्टेट किंवा नॅशनल, तर त्या मुलाचे डावसुद्धा आता आपल्याला रेकॉर्डवर बघायला मिळतात. म्हणजे आपण जर इतके नाही गुगलवर गेलो किंवा ह्याच्यावर तो काय खेळला आहे, कशा प्रकारे तो खेळतो, हे सगळं बघायला मिळतं. त्यामुळे लोक एकच प्रकार ठेवत नाहीत, व्हेरिएशन बदलत राहतात.
0: बर.
1: हां, म्हणजे एकच डावणारे हा फक्त एकच इंग्लिश ओपनिंगच करतो किंवा त्याच्यावर लोक मग सोपं आहे म्हणतो, कारण ती मुलं सगळी तुमचा वय आणि तुम्ही काय खेळता इतपत लोकांना. आता यावर्षी मी 10 वर्षेच खेळतो, पुढच्या वर्षी अंडर 11 खेळणार आहे. 10 वर्षाचा मुलगा त्यामध्ये येतो, मुलगी मुलगा येतो, त्यामुळे ते सर्वसाधारण पाठ असतं. मुलांना आज इतक्याने तुमची जन्मतारीख सुद्धा पाठ असते असं इतपत झालं. तो खेळायला गेलेला असतो, तो या एज ग्रुप मध्ये बसतो का नाही इतपत पण सांगतात ते. इतपत हे झालेलं
0: खरंच, कारण आजकाल डिजिटल गॅजेट्स किंवा मोबाईल किंवा डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे आपला स्वतःचा ब्रेन वापरणं इतकं कमी झालंय. पण मला असं वाटतं की बुद्धिबळ सारख्या खेळामुळे तो जो एक विपरीत परिणाम आहे तो टाळता येऊ शकतो आणि मुलं जास्त सतर्क राहू शकतात, स्वतःची बुद्धी मेंदू वापरून हा खेळ खेळण्याचा आहे.
1: फक्त यासाठी काय केलं पाहिजे की आपण मोबाईल किंवा हे जे इलेक्ट्रॉनिक्स आहेत हे सगळं आपण त्याच्यावर अवलंबून आहे, त्याच्या

0: जे आहेत का नाही, आपण समजा चेसबोर्ड लावून बसलो, आपल्याला मोबाईलवर पण खेळायचं आणि तिथे, तर तुम्ही इकडं मूव्ह करा आणि त्याच्यावर खेळा. हे बोर्डवरची मूव्ह जास्त वेळ लक्षात राहते, पण मोबाईलवरची मूव्ह लक्षात राहत नाही.
1: बरोबर,
0: काय खेळ, कारण वेळेचं प्रमाण कमी असतं. बरोबर आहे का नाही चुकलंही हे कळत नाही. त्याच्यापेक्षा चेसबोर्डवर खेळा, कारण जनरली ज्या स्पर्धा खेळायला जाणार आहे त्या तुम्ही बोर्डवर खेळायच्या, त्या ऑनलाईन खेळायच्या नाही. त्यामुळे बोर्डवरचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो.
1: बरोबर.
0: पण डिजिटल मोबाईल, लॅपटॉप किंवा टॅब वापरा, पण त्याच्यावरचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, त्याचप्रमाणे त्याच्या दुष्परिणाम.

0: वगैरे किंवा काय म्हणजे?
1: नाही, आता पूर्वीपासून 64 घरांच आहे असं कथा हे काय नाही आहे. आणि ह्यामध्ये असं आहे की तुमच्याकडं जेवढे पीसेस आहेत तेवढेच माझ्याकडे आहेत, तुमच्याकडे एक पण जास्त नाही कमी नाही आहे, घर सेम आहेत, सगळं सेम आहेत. ज्या पद्धतीनं युद्धाचाच हा एक प्रकार आहे, त्यामुळे फक्त कितपत करायचा तर त्याचं हे आहे. 64 घरच पाहिजेत, 8 स्क्वेअर पाहिजेत, उभे आडवे याचा पूर्वीपासून आहे, त्यात अजूनपर्यंत काय बदल झाला
0: नाही. बर बर,
1: तो आहे तसंच आहे. आता मूळ कथा काय आहे 64 हे नाही आहे, पण त्या 64 घरावरच बुद्धिबळ खेळलं जातं हे नक्की आहे.
0: बरोबर. आता या खेळामध्ये जे खेळाडू आहेत स्वतःचं करिअर घडवत आहेत, अजून त्यांना नाव कमवायचं आहे, आणि जे नवीन आहेत त्यांना प्रवेश करायचा आहे आणि छान काहीतरी आपण पण अचीव्ह करायचं, मोठं ख्याती मिळवायची आहे, त्यांच्यासाठी आपण काय संदेश द्याल?
1: ज्या पालकांना आपल्या मुलांना खेळायचं आहे हा खेळ निवडला तर एकदम सुंदर आहे, प्रॉब्लेम निर्माण होत नाहीत. जो बुद्धिबळ खेळतो किंवा तुम्ही जर मुलाला शिकवलं त्यानंतर आहेत का नाही, तो एक दोन वर्षानंतर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. त्यामुळं यामध्ये चांगलं हे आहे, 99% करिअर तुम्हाला करणं सोपं आहे, 1% त्या प्राप्त परिस्थितीवर. फक्त आहेत का नाही, पालकांनी आपल्याला ठरवायला पाहिजे की आपल्या मुलाला काय करायचं आहे. तर हा खेळ चांगला आहे, त्या खेळामध्ये करिअर करता येतं, करिअर नंतर सुद्धा तुम्ही कोच म्हणून काम करतो, आणि याला वयाचं लिमिट नाही आहे. त्यामुळे हे क्षेत्र निवडलं तर सगळ्यात सुंदर आहे, आणि याला वयाचं लिमिट नसल्याकारण नातू आजोबांशी खेळू शकतो, पंजोबांशी खेळू शकतो म्हणजे. आणि ह्या गेममध्ये भांडण नाही आहे, जे काय खेळायचं आहे ते समोरासमोर, आपण एकमेकाला मारत नाही आहे बुद्धिबळामध्ये.
0: बरोबर,
1: तो एक चांगला आहे की आपण प्रतिस्पर्ध्याला मारतो, त्यामुळे वयाचा लिमिट नाही. चांगला खेळ, चांगला मनुष्य निर्माण व्हायचं असलं तर यामध्ये सुद्धा तेवढेच गुण आहे.
0: बरोबर,
1: खेळामध्ये. आणि चांगला विद्यार्थी जरी किंवा खेळाडू जरी निर्माण व्हायचा असेल तर यामध्ये चांगलेही आहे.
0: बरोबर,
1: की तो स्वतः एक खेळाडू चांगला होऊ शकतो, एक कोच होऊ शकतो, आणि उद्या मार्गदर्शक पण होऊ शकतो.
0: बरोबर. असा सर्वांगीण असा हा
1: खेळ आहे. हा सर्वांगीण खेळ आहे की ज्याला बुद्धी चालवायची, आपल्या दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही, आपल्याला आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर खेळ करायचा, आणि त्याप्रमाणे. आणि असंच आहे सगळीकडं, आई वडील हे ठराविक लिमिट पर्यंतच असतात, त्यानंतर आपल्याला स्वतः. त्याप्रमाणे बुद्धिबळामध्ये तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टी विकसित करू शकता. सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या बुद्धीचा वापर करायचा त्या ठिकाणी त्याचा वापर करू शकता, त्याचप्रमाणे काय आपल्याला बघायचं आहे त्याच्यासाठी डोळ्याचा वापर करू शकता, त्याचप्रमाणे हाताचा. म्हणजे जेवढे आपल्याला ज्याप्रमाणे अवयव दिलेले आहेत शरीराला, त्याचा वापर कशासाठी करायचा आहे, तर बुद्धिबळ या खेळातून सगळ्या गोष्टी कळू शकतात.
0: बरोबर. सांघिक खेळामध्ये जसं असतं की एखाद्या खेळाडून चांगली कामगिरी केली नाही तर सगळ्या संघाला वाईट परिणाम जो आहे तो भोगावा लागतो, ते दुःख होतं. या खेळामध्ये असं नाही, आपलीच चूक आपणच भोगायची, आपला विजय आपण जल्लोष करायचा, जे काय करू त्यासाठी आपण स्वतः जबाबदार आहोत.
1: आणि या खेळामध्ये असं आहे की ज्यावेळेला आपण बोर्डवर बसतो ना त्याला एकच मूव्ह करायची असते, पण जो बघतो त्याला 10 मूव्ह करायचे असतात, पण त्या मूव्हचा उपयोग होत नाही. त्यानं केलेली मूव्ह एक करेक्टच असते, त्यालाच करायची असते. त्याने हे करावं असं म्हणून चालत नाही, कारण बाहेर बसणाऱ्या प्रेक्षकाला जसं क्रिकेटमध्ये अरे त्यांना असा टाकला होता असा मारता येतो, पण त्याला तुम्हाला पर्याय आहेत, त्या खेळणाऱ्याला पर्याय नसतात, त्याला सिक्सच मारायचा असतो जिंकण्यासाठी. त्याप्रमाणे बुद्धिबळामध्ये आपण बाहेरून लई मूव्ह सुचतात आपल्याला बघत असताना, बोर्डवर बसल्यानंतर प्रॅक्टिकली काय असतं ते कळतं. जनरली आता लोक काय म्हणतात की माणूस त्या खुर्चीवर गेल्यानंतर त्या खुर्चीला काय आहे ते कळतं, त्याप्रमाणे बुद्धिबळामध्ये तिथं बोर्डवर बसल्यानंतर काय धडपण आहे, कशा पद्धतीने खेळायचं हे आपलं आहे.
0: खरंच
1: कौशल्य वापरलं तरच ते सगळं ठीक आहे. आणि प्रत्येकाला असं आहे, जीवनात पण गेल्यानंतर एकच मूव्ह करायचे, फक्त आपण सुधारू शकतो त्या वर्षामध्ये, या वर्षात हे झालं नाही तर पुढचं वर्ष, पण इकडं नाहीये
0: तसं नाही,
1: त्याचंही एकच मूळ
0: संधी गेली. बरोबर. त्यामुळे ती पूर्ण तयारी निश्चित केली जाते आणि त्यासाठीच तो पेशन्स किंवा तो संयम लागतो. बरोबर. तर श्रोते हो, खेळ म्हटलं की मैदानी खेळ सगळ्यात पहिल्यांदा आपल्या समोर येतात, आणि मैदानी खेळांवर जी शारीरिक चपळता असते, ज्या वेगवान हालचाली असतात, जल्लोष असतो, सेकंदाला उत्सुकता वाढवणाऱ्या ज्या खेळाच्या शैली असतात, त्यामुळे हे खेळ

आहे ते लोकप्रिय होतात आणि ते खेळाडू सुद्धा लोकप्रिय होतात. मैदानी खेळ सोडून इतर जे खेळ आहेत बुद्धिबळ सारखे जे बंदिस्त ठिकाणी खेळले जातात मर्यादित ठिकाणी खेळले जातात ते सुद्धा सध्या लोकप्रिय होत आहेत. आणि विशेष करून आपण जे म्हणालो की अशा प्रकारचा जल्लोष शारीरिक हालचाली या खेळामध्ये जरी नसल्या तरी त्यामध्ये संयमाची जी परीक्षा आहे ना ती परीक्षा मात्र ज्याला समजते त्यालाच त्या खेळाचं महत्व कळतं. कारण सेकंदा सेकंदाला जी उत्सुकता वाढवणं आहे जे दडपण वाढणं आहे ते तो खेळ खेळणाऱ्या खेळाडूंना जसं समजतं त्यांना शिकवणाऱ्या प्रशिक्षकांना जसं समजतं त्याचप्रमाणे तो खेळ बघणाऱ्या प्रेक्षकांना सुद्धा समजतं जे समरसून हा खेळ बघत असतात. तर बुद्धिबळ हा जो खेळ आहे हा फक्त एक खेळ नसून एक प्रभावी जीवनशैली कशाप्रकारे होऊ शकते हे आज आपण दीपक वायचळ सरांच्याकडून जाणून घेतलं. ते स्वतः एका कंपनीचे व्यवस्थापक यापासून बुद्धिबळचे यशस्वी प्रशिक्षक यापर्यंत त्यांनी मोठा पल्ला गाठलाय त्यामध्ये नक्कीच बुद्धिबळ खेळामधील ज्या चाली आहेत त्याचा सुद्धा त्यांना उपयोग झालेलाच असणार आहे. तर आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे क्रीडांगण या कार्यक्रमासाठी दीपक वायचळ सर आज आले आणि बुद्धिबळ या खेळाची खूप मस्त रंजक अशी माहिती सांगितली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानूया. सर धन्यवाद.

बुद्धिबळ या खेळातून बुद्धिकौशल्याचा विकास होतो, त्याचबरोबर या खेळाचा फायदा हा केवळ त्या खेळापुरता मर्यादित न राहता आपलं जीवन आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी उपयोगी ठरतो हे आपण जाणून घेतलं. नूतन बुद्धिबळ मंडळ सांगलीचे व्यवस्थापक आणि बुद्धिबळ या खेळाचे राष्ट्रीय पंच आणि फेडेपंच श्रीयुत दीपक वायचळ यांच्याशी तेजा दुर्वे यांनी केलेली बातचीत आपण ऐकली. आज या मुलाखतीचा चौथा अंतिम भाग आपण ऐकला. क्रीडांगण या कार्यक्रमात अशाच अनेक क्रीडा प्रकारांविषयी जाणून घेण्यासाठी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मला दीपा तेलंग निरोप द्या. नमस्कार.

क्रीडांगण हा कार्यक्रम संध्याकाळी 6:35 आम्ही पुन्हा प्रसारित करणार आहोत. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतर सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला बेला शेंडे यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत, संगीत संजीव शेंडे यांचं.

0: या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार, आता नवीन झुमके? नाही, आधी बचत, आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
2: पण त्या झुमक्यांचं काय?
3: जातेस की देऊ इंजेक्शन.
4: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
5: कार्यक्रमात यानंतर अवधूत गुप्ते यांनी गायलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं हे गीत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए सुपर निर्मा मैं सब तमाम
2: सचिन
3: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
4: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचा रोग तज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांची शशांक लिमये यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात. येत्या शुक्रवारी 22 मे रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
5: कार्यक्रमात यानंतर परेश ठाकूर यांची गीतरचना चंद्रशेखर गाडगीळ यांच्या

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

श्रोतेहो, उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, यामुळे आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. यासाठी जाणून घेऊया उष्माघाताची लक्षणं. प्रौढ व्यक्तीमधील लक्षणं: मळमळ, उलटीचा त्रास होणं, भरपूर घाम येणं, चिंता वाटणं, चक्कर येणं, अशक्तपणा येणं, तीव्र डोकेदुखी, स्नायू आखडणं आणि हृदयाचे ठोके वाढणं. उष्माघाताची काही लक्षणं लहान मुलांमध्येही आढळून येतात: आहार घेण्यास नकार, चिडचिड होणं, लघवीचं प्रमाण कमी होणं, डोळे शुष्क होणं, तोंडामधील त्वचा कोरडी होणं,

या गीताबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत हेच माझं माहेर या चित्रपटासाठी संगीत अशोक पत्की यांचं.

0: कल्पना आणि प्रत्यक्ष यातलं अंतर पार करणारे,
1: यशस्वी होणारे, त्यासाठी कष्ट करणारे,
0: आपल्या बरोबर इतरांनाही प्रेरणा देणारे,
1: त्यांना बरोबर घेऊन जाणारे
0: असे असतात उद्योजक, व्यावसायिक।
1: त्यांच्या यशापयशाच्या कथा ऐकूया उद्योग जगत या कार्यक्रमात।
0: दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणी सांगली केंद्रावर। मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 kHz वर,
1: FM वाहिनीच्या 100.6 MHz वर
0: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: आकाशवाणी सांगली,
0: पहिल्यापासून चांगली।
2: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार। दर शनिवारी सकाळी 11 भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार OP नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर मध्ये। तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर, दी मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर।
0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत, सुधीर फडके आणि आशा भोसले यांचा आवाज लक्ष्मीची पावले चित्रपटातल्या या गीतासाठी।

0: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतर सामुदायिक गायनपाठाच्या कार्यक्रमात आज आसामी गीताचा पाठ.
1: मुलांनो, आज आम्ही तुम्हाला एक आसामी गीत शिकवणार आहोत. गीताची पहिली ओळ आहे, ओ तुलतुल ओ बुल. कवी आणि संगीतकार आहेत रुद्र बारुआ. आता हे गीत रमीन चौधरी तुम्हाला शिकवतील, तर अगोदर तुम्ही सर्वांनी हे गीत लिहून घ्या. ओ तुल तुल बुल,
2: ओ बुल बुल,
1: ओ हेवती
2: ओ हेवती,
1: तारा
2: तारा,
1: लुका
2: लुका,
1: भाल ना लागे
2: भाल ना लागे,
1: खेल
2: खेल,
1: कोयना दौरा
2: दौरा.
1: ही स्थायी झाली. आता पहिला अंतरा लिहून घ्या. तुल तुल
2: तुल तुल,
1: आमार
2: आमार,
1: कोयना
2: कोयना,
1: हौ
2: हौ,
1: बुल बुले
2: हौ,
1: दौरा
2: দরা,
1: মই নামতি
2: মই
1: নামতি, নাম
2: নাম,
1: লগাই দরা
2: দরা,
1: ঘড়িয়া
2: ঘড়িয়া,
1: জোড়া
2: জোড়া,
1: ও কেউতি
2: ও দরা,
1: মা
2: মাক,
1: ঘট
2: ঘট,
1: টেকেলি
2: টেকেলি,
1: ধরা
2: ধরা.
1: আতা দুসরা অন্তরা,
2: কুরু কারে

0: वा फारच छान. आता हे आसामी गीत तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शिकवा बरं का. नमस्ते.
1: सामुदायिक गायन पाठाच्या कार्यक्रमात आज आसामी गीताचा पाठ आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
1: यानंतर NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत उमंग.

0: CIET प्रस्तुत करता है
1: उमंग उमंग उमंग उमंग
2: हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत. उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात. भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र. उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी

1551 किलो हर्ट्स वर, FM वाहिनी 100.6 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 11 वाजतायत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. गाता रहे मेरा दिल.

रसिक हो नमस्कार. आजच्या गाता रहे मेरा दिल कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. रसिक हो, चित्रपट सृष्टीतील काही सिनेमे गाजतात, त्यातल्या नायक नायिका आणि त्यांच्या जमलेल्या जोड्या प्रेक्षक डोक्यावर घेतात. मग याच जोड्यांचे चित्रपट वारंवार येऊ लागतात. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्री सोबतच ऑफस्क्रीन केमिस्ट्री ही जुळते आणि मग या जोड्या अगदी विवाहापर्यंत येऊन पोहोचतात. काहींचं ब्रेकअप होतं, पण काही जोड्या मात्र आयुष्याच्या चढ उतारावर स्वतःला सावरत पहिलं तीर गाठतात. आजच्या कार्यक्रमात आपण चित्रपट सृष्टीतील अशाच काही नायक नायिकेंविषयी बोलणार आहोत, ज्यांना कधी लग्नानंतर तर कधी लग्नापूर्वी अग्निदिव्यांना सामोरं जावं लागलं, पण त्यांनी परस्परांमधलं नातं मात्र अखेरपर्यंत सांभाळलं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: रसिक हो, पडद्यावर आणि प्रत्यक्षातही एकमेकांचे नायक नायिका असलेली पहिली जोडी म्हणजे दिलीप कुमार आणि सायरा बानो. दिलीप कुमार यांचा पहिला चित्रपट रिलीज झाला तेव्हा सायरा बानो अगदीच बालवयात होत्या. दोघांच्या वयातलं अंतर तब्बल 22 वर्षांचं. बैराग आणि सगीना या दोन चित्रपटात एकत्र काम करत असताना दिलीप कुमार यांनी सायरा बानो यांना लग्नाची मागणी घातली आणि ते विवाहबद्ध झाले. ऐकूया या जोडीवर चित्रित झालेलं बैराग चित्रपटातलं हे गाणं.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. श्रोतेहो, प्रख्यात कवी हरिवंशराव बच्चन आणि प्रख्यात पत्रकार तरुण कुमार भादुडी यांची मुलं चित्रपटसृष्टीत करिअर करत होती. दोन्हीही फॅमिलीज वेल एज्युकेटेड आणि हाय प्रोफाईल. कोणतीही फिल्मी बॅकग्राऊंड नसताना अमिताभ बच्चन आणि जया भादुडी हे दोघेही एकत्र आले. मिली, चुपके चुपके, जंजीर, अभिमान, बन्सी बिरजू, एक नजर, शोले हे या जोडीचे चित्रपट म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच ठरले. दोघांनी घेतलेला लग्नाचा निर्णय यत्किंचितही खळबळ न करता घरातून मान्य झाला. आजही इंडस्ट्रीमधलं द मोस्ट रिलायबल कपल म्हणून या जोडीकडे पाहिलं जातं.

रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोगतज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांची शशांक लिमये यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात. येत्या शुक्रवारी 22 मे रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यमलहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम

0: जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही।
1: रसिक हो बॉबी चित्रपट हिट झाल्यानंतर सगळीकडे ऋषी कपूर आणि डिंपल यांची क्रेज सुरू होती, पण डिंपल यांनी राजेश खन्ना सोबत लग्न केलं। दरम्यान कभी कभी, खेल खेल में या चित्रपटात एकत्र काम केल्यामुळे आणि ते चित्रपट गाजल्यामुळेही ऋषी कपूर आणि नीतू सिंग ही जोडी हिट ठरली। या दोघांनी लग्नाचा निर्णयही घेतला, पण कपूर घराण्यात आल्यानंतर नीतू सिंग यांच्यावर चित्रपटात काम न करण्याची अट घातली गेली आणि ती त्यांनी आनंदाने मान्यही केली। खुद्द शोमन राज कपूर यांनी या दोघांचा शाही विवाह लावून दिला। अमिताभच्या झंझावातात बहुतांशी नायकांचा पाचोळा झाला असताना त्या काळात ऋषी कपूर मात्र टिकून राहिला। त्यांचं करिअर डेव्हलप करण्यामध्ये सर्वात मोठं योगदान होतं ते नीतू सिंग यांचं। ऐकूया या जोडीवर चित्रित कभी कभी चित्रपटातलं हे गाणं।

नवनवीन कल्पना, धाडसी पावलं आणि देशाच्या प्रगतीचा पाया उद्योग जगत। उद्योगपतींच्या अनुभव कथा, नव्या तंत्रज्ञानाचे प्रवाह आणि आपल्या सभोवतालचं बदलतं औद्योगिक जग जाणून घ्या उद्योग जगत या कार्यक्रमात। दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

धाडसी पावलं आणि देशाच्या प्रगतीचा पाया उद्योग जगत. उद्योगपतींच्या अनुभव कथा, नव्या तंत्रज्ञानाचे प्रवाह आणि आपल्या सभोवतालचं बदलतं औद्योगिक जग जाणून घ्या उद्योग जगत या कार्यक्रमात. दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनी 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. श्रोते हो, चित्रपट सृष्टीतील आणखी एक गाजलेली लव्ह स्टोरी म्हणजे हिमॅन धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची. विवाहित धर्मेंद्र आणि हेमाच्या घरातील कर्मठ वातावरण यामुळे हा विवाह खूप गाजला. जितेंद्र आणि संजीव कुमार यांचं प्रपोजल अमान्य करून हेमा मालिनी यांना धर्मेंद्र सोबतच लग्न करायचं होतं आणि त्यासाठी त्या कोणतंही अग्निदिव्य करायला तयार होत्या. अखेर दोघांचंही नामांतर झालं आणि हा विवाह पार पडला. ऐकूया या जोडीवरची ट्रीट आसपास चित्रपटातलं हे गाणं.

श्रोते हो, चित्रपट सृष्टीतील आणखी एक गाजलेली लव्ह स्टोरी म्हणजे राज बब्बर आणि स्मिता पाटील यांची. भीगी पलके या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान राज आणि स्मिता एकत्र आले. वारिस, जवाब, मिर्च मसाला, अवाम हे या दोघांनी एकत्र केलेले चित्रपट. स्मिता पाटील यांच्या अकाली निधनानं हा संसार अर्ध्यावरच राहिला. ऐकूया भीगी पलके चित्रपटातलं या दोघांवर चित्रित हे गाणं.

रसिक हो, आयुष्याच्या चढ उतारावर स्वतःला स्वतःच्या संसाराला सावरत पहिलं तीर गाठणाऱ्या प्रत्यक्षातील काही नायक नायिकांची कहाणी आपण ऐकली. मोहमयी दुनियेत ही नाती जपणं खरंच खूप कठीण असतं. हे शिवधनुष्य लीलया पेलणारं आणखी एक जोडपं म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय. जुनं सगळं विसरून पुन्हा नव्याने स्वतःच्या आयुष्याला आकार देणारं हे एक हॅप्पी कपल.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: भावधारा कार्यक्रमात यानंतर रवींद्र साठे यांनी गायलेलं अरुण म्हात्रे यांचं हे गीत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कार्यक्रमात शेवटी वसंत आसगावकर यांनी गायलेलं विंदा करंदीकर यांचं हे गीत.

0: आज यामध्ये ऐकणार आहोत आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत आणि सखी विश्व ज्याचं लेखन केलं आहे संज्ञा कुलकर्णी यांनी सहभाग अपर्णा जोग आणि संज्ञा कुलकर्णी सूत्रसंचालन प्राची परांजपे सादरकर्त्या निलिमा पटवर्धन आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम प्रसारित करत आहोत वनिता मंडळ
1: वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व मैत्रिणींचं सख्यांचं आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार मैत्रिणींनो 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं आणि त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत

0: नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्या इथे सुवर्णा गोखले या आलेल्या आहेत. अनेक वर्ष ग्रामीण भागामध्ये शेतीशी संबंधित असणाऱ्या महिला, बचत गट, त्यांचे आर्थिक व्यवहार आणि एकूणच कौटुंबिक पार्श्वभूमी वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. 2026 हे महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालंय आणि त्यानिमित्ताने त्या आज आपल्याला त्याविषयी माहिती सांगायला आणि अधिक गप्पा मारायला आलेल्या आहेत. सुवर्णाताई, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद प्राचीताई.
0: बऱ्याच जणांना आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष हे चालू झालंय हेच माहिती नाहीये. हा एक मुद्दा, आणि ते कशासाठी त्याची घोषणा केली हे पण आम्हाला तुम्ही सांगा. उद्देश काय म्हणजे?
1: अगदी खरं सांगायचं तर हे महिला वर्ष, महिला शेतकऱ्यांचं वर्ष जे जाहीर झालं ते 2026 साली, पण 2 वर्षापूर्वीच त्याची खरं निश्चिती झालेली असते की काय असणार आहे म्हणून. हे वर्ष UN जाहीर करतं, राष्ट्रीय संयुक्त संघ, आणि हे ठरवताना ते विचार असा करतात की जे वर्ष सादर केल्यामुळे त्यांच्या परिस्थितीत फरक पडेल अशासाठी ते वर्ष सादर केलं जातं. 2 वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे की मिलेट वर्ष होतं आणि त्या निमित्तानं अनेकांना कळलं की कुठल्या प्रकारची बारीक धान्य पण आपण खाऊ शकतो, आपल्याला तृणधान्य म्हणजे वरई आणि त्याच्यासारखी असणारी अजून 10-12 धान्य असतात हे अनेकांना माहितीच नव्हतं, त्याची प्रदर्शनं लागली. तसं हे महिलांचं वर्ष अशासाठी केलंय की शेती हा जरी जगभरातल्या लोकांच्यासाठी महत्वाचा, अन्न या अर्थी महत्वाचा विषय असला तरी त्याच्यामध्ये काम करणाऱ्या महिला शेतकरी या दुर्लक्षित आहेत. आणि फक्त भारतामध्ये त्या ग्रामीण भागात राहतात म्हणून त्या दुर्लक्षित आहेत असा नाही अर्थ. तर संयुक्त राष्ट्र संघाच्या लक्षात असेल की जगभरच्या या महिला दुर्लक्षित आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी भरीव जाणीवपूर्वक केलं पाहिजे, त्यांचा आत्मसन्मान वाढण्यासाठी केलं पाहिजे म्हणून हे 2026 वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्ष असं जाहीर झालं.
0: महिला शेतकरी असं म्हणून तुम्ही ज्या ज्या ठिकाणी त्या बघितल्यात किंवा त्यांच्याबरोबर काम केलं, तर तुमचा आजवरचा अनुभव काय होता, आत्ताची स्थिती काय वाटते?
1: महिला शेतकरी म्हणून बघत असताना शेतकरी हा शब्दच खरं पुरुषलिंगी आहे, त्यामुळे तिला महिला जेव्हा काम करते तेव्हा वेगळा महिला असा शब्द जोडायला लागतो. बाय डिफॉल्ट लोकांच्या लक्षात नाही येत की महिला म्हणजे शेतकरी, म्हणजे शेतकऱ्याचं चित्रकार्ड म्हटलं की फेटा घातलेला, गावात काम करणारा, शेतात काम करणारा पुरुष माणूस दाखवला जातो. आणि त्यामुळे महिला शेत

0: तरी ह्याच्यासाठी वेगळी जाणीव जागृती करण्याची गरज आहे असं वाटतं. आणि खरं म्हणजे त्या महिलेसाठीही जाणीव जागृती करण्याची गरज आहे. म्हणजे तिच्या मनात असं असतं, मी दुसरं काही करूच शकत नाही म्हणून मी हे करते. म्हणजे ते बाय चॉईस स्वीकारलेलं नसतं, बाय कंपल्शन असतं की घरात कोणीतरी शेती केलीच पाहिजे, मग आता माझं ते कामच आहे असा संस्कार तिच्यावर लहानपणापासून झालेला असतो. म्हणून ती शेतामध्ये राबत असते आणि अक्षरशः राबत असते. म्हणजे तिचं आयुष्य बघितलं ना तर किती तास ती खाली वागते, किती वेळा ती चालते, असा विचार बारीक बारीक गोष्टींच्यावर केला पाहिजे, त्याचे अभ्यास सुद्धा झाले पाहिजेत असं वाटतं. म्हणजे अगदी इथपासून मला प्रश्न वाटतो की गावामध्ये गावठाण असतं आणि गावठाणापासून साधारण 2 किलोमीटर 3 किलोमीटर अंतरावर पण लोकांची शेती असते आणि जेव्हा भात तयार होतो त्यातून तांदूळ बाजारामध्ये येतो, त्या तांदुळाला जिथं रस्ता आहे त्या रस्त्यावरच्या तांदुळाचा भाव आणि डोंगरामध्ये अगदी दुर्गम भागात पिकवलेल्या तांदुळाचा भाव मात्र गिराईक एकच देतं. पण कष्ट दोन्हीला सारखेच लागलेले असतात असं नाही, तर इतक्या बारीक गोष्टींपासूनच विचार करणं हे खरं श्रोत्यांनी पण करायला पाहिजे आणि त्यासाठी हे वर्ष आपण कारणी लावू शकतो असं वाटतं. की शेतीमध्ये महिला जे काम करतात ना ते सगळं काम असं असतं की जे अतिशय किचकट आहे, चिकाटीनं आहे आणि तेच काम रोज करायचंय. म्हणजे खरोखर कंटाळा येईल त्या गोष्टी.
1: एखाद्या पिकाचं उदाहरण देऊन सांगू शकाल का?
0: अगदी. म्हणजे कुठला आता या भागामध्ये डोंगराळ भागामध्ये भात येतो तर त्या भाताची लावणी करणं हे 15 दिवसाचं काम असतं आणि शहरातला एखादा माणूस म्हणाला मी येतो मदतीला तर तो उपयोगीच पडत नाही. ज्याला या पद्धतीचं कौशल्य वर्षानुवर्ष काम केल्यामुळे तयार झालंय असंच मनुष्यबळ त्याला लागतं आणि त्यामुळे या महिला 15-15 दिवस आज माझ्या शेतावर, उद्या तुझ्या शेतावर, परवा शेजारचीच्या शेतावर, त्याच 15 जणी 15 जणींच्या शेतावर काम करतात आणि मग 15 दिवस रोज दिवसातले 8 ते 10 तास त्या पावसामध्ये वाकून काम करत असतात. त्यामुळे शारीरिक ताण वेगळे येतात, त्याच्यावरून येणारे आजार वेगळे असतात. म्हणजे वाकून काम केल्यामुळे पाठीला येणारे ताण आपण समजू शकतो, त्याच्यासोबतच 2 बोटांच्या मध्ये चिखल्या होणं, कायम पाय पाण्यात असल्यामुळे पाय वाळतच नाही कधी, असं 15-15, 20-20 दिवस झाल्यानी त्वचेचे पायाशी निगडीत असणारे रोग वेगळे येणं आणि माझ्या पायाला काही झालं तरी विश्रांती घ्यायला फुरसत नाही. म्हणजे शेतकरी महिलेला तिला काय वाटतं म्हणून त्यांनी केलं अशी स्पेस नसते. निसर्गाने सांगितलंय आता हे केलं पाहिजे, आता हे दिवस आले. म्हणजे आज समजा एखाद्याने टॅमॅटो केला असेल आणि तिला वाटलं आज जरा कणकण आलीये, बरं वाटत नाहीये, म्हणून मी शेतावर जाणार नाही, तर तिचे टॅमॅटो वाढायचे थांबणार नाहीत, पिकायचे थांबणार नाहीत आणि तिला गाभुळलेला टॅमॅटो असतानाच काढावा लागतो आणि त्यामुळे तिला ताप आला आहे का, तिची मासिक पाळी चालू आहे का, या कशाचीही फिकीर न करता त्या दिवशी ते काम करावंच लागतं. तर ही अशी सगळी करावंच लागणारी कामं महिलांच्या वाट्याला येतात.
1: मग पुरुष शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांमध्ये मुख्य फरक काय वाटतो आणि तो वेतनाच्या स्वरूपात पण अजूनही आहे ना?
0: हो आहे. पुरुष शेतकरी ही जास्त वेगळ्या प्रकारच्या श्रमाची कामं करतात आणि महिला शेतकरी हे कष्टाचा विचार केला तर खूप कष्ट पडतील असं काम नसतं कदाचित त्यांचं, पण सातत्य हे चिकाटी हे त्यांना जास्त लागतं. आणि म्हणजे भात लावणीचे दिवस घेतले तर पुरुषांचं काम कदाचित पूर्ण सगळ्या सायकलमध्ये 10-12 दिवसाचं असलं तर बाईला मात्र भात शेतीसाठी 90 दिवस राबायला लागतं. म्हणजे पाणी अडवणं, पाणी सोडणं, चिखलणी करणं, पेरणीच्या भात लावणीच्या वेळेला त्याला दाढ बांधणं म्हणतात, रोपांचा गठ्ठा करतो, इथं पुरुष माणसं दिसतात. पण पाण्यामध्ये आलेलं शेवाळं काढणं, बारीक गवत काढणं, अशी सगळी जी त्यातली बारकाव्याची कामं आहेत ती मात्र महिला करताना दिसतात. भात काढणी महिला करतात पण झोडणीला पुरुष मदत करतात, मळणीला पुरुष मदत करतात असं लक्षात येतं. म्हणजे जिथं जड अवजड गोष्ट आहे तिथं पुरुष येतात आणि एवढं महत्वाचं काम करत असून सुद्धा महिलेला समान रोज मिळत नाही. तिचा श्रमाचा दर म्हणजे मजुरी आहे ती पुरुषांपेक्षा 50 रुपये तरी कमी असते.
1: इतकी कमी
0: आजही आहे आणि त्यामुळे अनेकदा माणसं मिळत नाहीत कामाला अशी परिस्थिती असते आणि म्हणून मग आताच जे शेतीचं रूप झालंय ते तू माझ्याकडे कामाला ये, मी तुझ्याकडे कामाला जा.

0: म्हणजे खरं म्हणजे हे जग आता काय करन्सीच्या दृष्टीनं खूपच वर्षा पातळीला गेलाय, पण या ठिकाणी मात्र बार्टर एक्सचेंज चालू असतो.
1: याला इर्जिक म्हणायचे
0: बरोबर,
1: तसं अजून
0: तसंही अजून चालू आहे. आणि त्यामुळे या बायकांमध्ये संघटन हे खूप चांगल्या प्रकारानं आहे, आणि त्या इतकं निगुतीनं करतात, इतकं मनापासून करतात की त्यांनी पिकवलं की म्हणजे समाधानासाठी त्या काम करतात, आणि तरीही त्यांना सामाजिक मान्यता नाही त्यांच्या कष्टाला, याचं अतिशय दुःख वाटतं.
1: सामाजिक मान्यता म्हणालात, त्याच्यावरनच एक विचारायचं आहे की एवढे कष्ट महिला करते, मग ती भात लागवणी असो नाही तर ज्वारी पिकवणं असो, कुठल्याही पिकांमध्ये तेच दिसतं साधारणपणे. आपण पुणे भागाचा विचार करतोय म्हणून भात प्रामुख्याने आपण आता उल्लेख केला, पण मग अधिकार काही असतात का? आता तुम्हाला काय जाणवतं की शेतमाल विकत घेण्याचा अधिकार, तो कुठे विकूयाचा अधिकार, किंवा एकूणच जमिनीची मालकी
0: खरं म्हणजे असा असायला पाहिजे, पण प्रत्यक्षात चित्र तसं नाहीये. अनेकदा मालकी ही पुरुष माणसाच्या नावाने असते, कधी कधी तिच्या नवऱ्याच्या नावाने असते असं सुद्धा नाही, सासरे किंवा आजे सासऱ्याच्या नावाने असते. आणि त्यामुळे अगदी मध्ये माझी एकदा हॉर्टिकल्चर बोर्डातल्या मंडळींची गाठ पडली आणि म्हटलं तुम्ही महिलांसाठी का नाही काही योजना करत, ते म्हणाले आम्ही केल्यात, शासकीय योजना खास महिलांसाठी आहेत, पण या महिलांच्या नावावर शेतीचा सातबारा म्हणजे मालकी दाखवणे जो कागद आहे त्याला सातबारा उतारा असं आपण म्हणतो, तर त्या सातबारावर महिलांची नावं नाहीयेत. आणि कुठल्या महिलांची नावं असतात, तर ज्या शिकलेल्या आहेत आणि जमिनीचा वाटा विक्रीसाठी त्यांना सह्यांचा अधिकार पाहिजेले, अशा महिला आता जाग्याहून सातबारावर स्वतःचं नाव लिहित आहेत, पण जिचं सगळं जगणंच शेतीवर अवलंबून आहे तिच्या नावावर मात्र अजून सातबारा झालेला नाहीये. अनेक शासकीय अधिकारी पुढाकारांना असं म्हणतात, पण काही काही गोष्टी शासनाचे नियम करून होत नाहीत, त्याला सामाजिक मान्यता लागते, आणि अजून महिलेच्या नावावर सातबारा याला सामाजिक मान्यता नाही, आणि मग कुठं घरातल्या घरात भांडण काढा असं म्हणून महिलाही फार त्याच्या पाठीमागे लागतात असं नाही. नवीन एखादा काय म्हणूयात व्यवसाय चालू झाला, उद्योगाची संधी आली आणि घरातला पुरुष माणूस ठोक नोकरीला बाहेर पडला की मात्र सगळं शेतीच्या ताब्यात येतं, मग तिचे निर्णयाचे अधिकार बदलतात, मग काय लावायचं कसं लावायचं हे ती ठरवते, पण कुठं विकायचं असं ती ठरवते असं अजून झालेलं नाहीये. अनेकदा विक्रीच्या साठी सुद्धा जिथं पैसे मिळतात, बचत गटाचं काम करतो आणि अनेक महिलांची बँकेत खाती काढली, पण त्यांच्या खात्यात त्यांनी कमावलेल्या गोष्टींचे पैसे पडतात असं होताना दिसत नाहीये. कुटुंब प्रमुख म्हणून जो पुरुष माणूस असतो त्याच्याच खात्यामध्ये बहुतेकदा हे पैसे पडताना दिसतात, आणि जोडधंदे जे शेतीला आहेत त्याची पण तिच्यावर जबाबदारी असते. म्हणजे आता जसं म्हटलं की ज्वारी काढली, भात काढला, तर त्याचं उरलेला पेंडा असेल किंवा हे असेल त्याच्यावर गाय पाळली आहे, म्हैस पाळली आहे असं होतं, आणि मग त्या गाई म्हशीचं करायचं काम पण सगळं स्वाभाविक या शेतकरी महिलेवरच येतं, पण त्याच्या दुधाचे जे पैसे मिळतात ते सुद्धा अनेकदा पुरुष माणसांना मिळतात, कारण किटली घेऊन घालायचं काम अनेकदा पुरुष माणूस करतात, दूध काढेपर्यंतची जबाबदारी तिची. आणि त्यामुळे जेव्हा युएननी या पद्धतीचं वर्ष जाहीर केलं त्याची जी अनेक कारणं आहेत त्यातल्या एका कारणामध्ये जेंडर इक्विटी म्हणजे संपूरकतेच्या साठी सुद्धा महिलांना वेगळं प्राधान्य देण्याचा जगाने विचार केला पाहिजे, हा सुद्धा एक महत्वाचा दृष्टिकोन हे महिला वर्ष करत असताना होता. असं
1: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष असं म्हणत असताना समजा संपूर्ण जगाचा जसं आता तुम्ही म्हणालात जगाचा जरी विचार केला किंवा किमान भारताचा विचार केला तर अजूनही असंच दिसतंय की महिला शेतकरी याला तेवढं जेंडर बायस्ड अजूनही
0: सगळीकडे दिसतंय. आणि खर तर त्यांच्या काही इतके युनिक क्वालिटीज आहेत ना, म्हणजे
1: मला थोडं तिथेच यायचं होतं की महिलांनी शेती करणं म्हणजे एखाद्या महिलांनी एखादं पीक घेणं याच्यामध्ये काय एक युनिक दिसतं, क्वालिटी दिसते.
0: अगदी आपण जर विचार करायला गेलो आणि काय म्हणूयात ऐतिहासिक काळाचा दाखला देऊन विचार करायला गेलो तर तसं औद्योगिकरणाचं श्रेय पुरुषांना जातं, तसं शेती या प्रक्रियेचं श्रेय सगळं महिलांना जातं. महिला आहेत म्हणून शेती आहे, म्हणजे अशी शेती करता येईल हे सुद्धा महिलांच्या निरीक्षणांमधूनच सुरू झालेलं आहे. आणि हे तुम्ही अगदी छोट्या मोठ्या ठिकाणी गेलात तरी लक्षात येतं, म्हणजे त्या जे मनापासून काम करतात त्यांना चांगलं बेण म्हणजे बीज संकलन करायचं ठरवलं तर उत्तम प्रकारचं बीज कुठलं असं सहज कुठल्याही गावात

0: समजवून विचारलं तर गावातल्या महिलांचीच नावं सांगितली जातात, म्हणजे त्यातली जी माहिती आहे ती त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं झालेली असते आणि त्या चांगल्या माहितीचा उपयोग पण खूप होतो. म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत, त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय असं म्हणूयात. आणि त्यामुळे वाईट वाटतं की तसा सन्मान तिचा होत नाही याच, म्हणजे आपण जाणीवपूर्वक त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गेल्या काही दिवसात आम्ही असं ठरवलं की यातल्या अनेक गोष्टी लोकांना माहिती नाहीयेत म्हणून तशा घडत नाहीत असं होतं. मग आपण असं करूयात, लोकांना माहिती करून देऊ. आणि मग पुण्यातल्या लोकांना म्हटलं चला तुम्हाला यायचंय का, आम्ही महिला शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतो, आज चला आमच्यासोबत तुम्ही पण. आणि मग महिला शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर किती प्रकारची कामं त्या करतात, कुठली बारीक टूल्स त्या शेतीसाठी वापरतात हे पुण्यामधल्या शिकलेल्या महिला मंडळींना सुद्धा माहिती नव्हतं. आणि त्यामुळे अशा प्रकारची जागरूकता करण्याची गरज आहे. म्हणजे आता जसं आपण भाताचं उदाहरण घेतलं की भाताचं पीक असं म्हटलं तर आम्ही सगळ्या जणींनी एकत्र बसून असं काढलं की भातातली आपल्याला तीन चार गोष्टी माहिती असतात, म्हणजे भात पेरला, भात लावला, भात काढला, भात मळला, एवढी चार क्रियापद माहिती असतात. पण प्रत्यक्ष भाताच्या प्रक्रियेत 22 ते 24 प्रक्रिया असतात आणि उरलेल्या सगळ्या महिला त्या त्या ठिकाणी करतात. म्हणजे भात पेरला की पहिला पाऊस झाला आणि भात पेरला असं वाटतं, पण भात पेरण्यासाठी ज्या ठिकाणी बीज टाकायचं ती जमीन तयार करायला त्याच्या आधीचे 2 महिने शेतकऱ्याला खपायला लागतं. त्याच्यामध्ये डोंगरावरून भाऱ्याची ओझी आणायची, ते टाकायची, त्यात छोटासा चौकोन शेतातला भाजून घ्यायचा, या सगळ्यासाठी पण महिला राबत असते. म्हणजे कागदोपत्री बी टाकल्यापासून परत बी धरणं किंवा काढणं हा कालावधी जरी 4 महिन्यांचा 5 महिन्यांचा 6 महिन्याचा असला तरी भात पिकाचा कालावधी महिल्यासाठी 9 महिन्याचा 10 महिन्याचा असतो, एखाद दुसरा महिनाच तिचा सुट्टीचा असतो. आणि म्हणून वर्षभर जी झुंपलेली आहे आणि ना तिला तिच्या मर्जीनं कधी सुट्टी घेता येत. मला सगळ्यात वाईट वाटतं ते असं की तिला हवी तेव्हा ती सुट्टी नाही घेऊ शकत.
1: मशीन हे आपण बंद करून एखाद दिवस कारखाना बंद करू शकतो. हे सगळं निसर्गावर अवलंबून असल्यामुळे आज तुरीची डाळ वाढू नको असं म्हणून ती काही
0: अगदी बरोबर. आणि जास्त पाऊस झाला, नुकसान झालं तरी तिचं नुकसान होतं. म्हणजे डोळ्यात पाणी येतं ते तिच्या डोळ्यात पाणी येतं, कारण तिच्या सगळ्या कष्टावर माती फिरलं, पाणी फिरलं असं झालेलं असतं आणि तशी त्याची वेगळी दखल घेतली जात नाही. त्यामुळे जी शेतकरी कुटुंब आहेत ती कुटुंबांमध्ये महिलेला पुरेसा सन्मान देतात असं लक्षात येतं. पण जी शेतकरी कुटुंब नाहीत
1: मजूर म्हणून महिला
0: बरोबर तिथं मात्र त्यांना तशी संधी मिळत नाही. म्हणजे विकतचा मजूर घेतला तर त्याला महिन्याला गणित केलं तर 8,000 रुपये द्यायला लागत असतील, तर बाहेर एखादी महिला गेली आणि 6,000 रुपये मिळवत असली पण शेतीशिवाय काम करत असली तर तिला प्रतिष्ठा जास्त असते, आणि ही 10-12 हजाराचं काम करत असली तरी तिला प्रतिष्ठा नसते. म्हणजे पैशाशी पण त्याचं नातं आहे असं नाही, तर शेती करणं हेच कमीपणाचं आहे असं वातावरण आहे. आणि त्यामुळे तुम्ही आता काम करणाऱ्या कुठल्याही शेतकरी महिलेला विचारलं की तुझ्या मुलीला उद्याला तू शेतकरी महिला बनवशील का, तर अजून हो उत्तर देणारी माणसं मला सापडली नाहीयेत ही सगळ्यात मोठी शोकांतिका वाटते मला.
1: बरोबर. पण म्हणजे एकूण या आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर करण्यामागे किंवा आता अजूनही 6 महिने खरं तर आहेत आणि आता जून येऊन ठेपलाय, म्हणजे खरं तर हे पुढचे सगळे आपले पेरणी लागवड असे दिवस आहेत. एकूणच लोकांनी किंवा आता ऐकणाऱ्या आपल्या सगळ्या मैत्रिणी श्रोते आहेत तर त्यांनी या वर्षाकडे म्हणून कसं बघावं?
0: अगदी त्यांनी शेतीला सहलीला जावं. सहल म्हणून शहरातल्या लोकांना ते मनापासून आवडेल, पण लक्षात ठेवूयात की तिथल्या शेतकरी महिलेला भेटूयात, तिच्या अडचणी ज्या असतील त्या समजून घेऊयात, त्याच्यावर फुंकर घालूयात, जिथं जिथं आपल्याला शक्य असेल तेव्हा थेट तिच्याकडून खरेदी करूयात आणि ते पैसे तिला मिळवत आहेत जे काय 4 मिळणार आहेत. म्हणजे परत उदाहरणार्थ टॅमॅटोचा आपण भाव घेतला तर पुण्यामध्ये टॅमॅटो 80 रुपये किलोनी मिळत असेल तर तिला 35-30 रुपये किलो भाव मिळतो, पण आपण तिथे जाऊन तिला म्हटलं चल तुझे टॅमॅटो मी 60 रुपये किलोनी घेते तर आपल्यालाही स्वस्त पडतं आणि तिलाही दुप्पट भाव मिळाल्याने तिच्या चेहऱ्यावरचं हसू आनंदाचं समाधानाचं हे तुम्हालाही वेगळं समाधान देऊन जाईल. आणि पुण्याच्या जवळ सगळ्या भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाजी पिकवणाऱ्या महिला आहेत, तर

0: विक्रेती महिला असेल तर त्याला प्राधान्य द्या, शेतकरी असेल तर तिच्या महिलेशी गप्पा मारा, कधीतरी तिला मोकळेपणाने गप्पा मारला तरीही माझा सन्मान केला असं वाटतं. कदाचित तुम्ही गप्पा मारल्यात तर ते तुमच्याकडून पैसे सुद्धा घेणार नाही, पण तरी तुम्ही आग्रहानं मात्र ते सामाजिक बांधिलकी म्हणून द्या, कारण आपण काही फुकट घ्यायला गेलेलो असतं असं नाही. पण अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टी तिच्यासोबत चर्चा केल्याने खूप नक्की फरक पडेल, तिचा मानसिक हौसला वाढणं हेही फार गरजेचं आहे. नाहीतर दिवसेंदिवस तुम्ही पुण्याजवळ गेलात तर जिथं असे मजूर महिला नाहीत तिथं रिकामी शेतं तुम्हाला दिसतील, करणारा माणूस नाहीये. आज महिला करतायत म्हणून हे सगळं चालू आहे. यंत्र मर्यादित गोष्टी करू शकतात, करू शकतच नाहीत असं नाहीये, पण आता तरी पहिल्या टप्प्यामध्ये ज्या गोष्टींचं यांत्रिकीकरण झालंय त्या सगळ्या पुरुष करत असणाऱ्या गोष्टी आहेत. महिला करत असणाऱ्या गोष्टींचं अजून तेवढ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालेलं नाहीये. आणि कसं होतं ना, म्हणजे एखाद्या भागात एखादा काय पिकाचा प्रकार घेतला जातो म्हटलं की त्या भागामध्ये ते कौशल्य असणाऱ्या महिला तयार होतात, त्या गोष्टी तशा वापरल्या जातात. म्हणजे एखाद्या ठिकाणी भाजी होत असेल तर भाजी होतीये, म्हणजे कांदे घ्या तुम्ही उदाहरणार्थ, तर कांद्याची 5 किलोची पिशवी मिळणं आणि त्याचं तोंड बांधता येण्यासाठीचं रबर किंवा टॅग मिळणं हेही त्या त्या भागात होतं, आणि त्यामुळे त्या भागाचं वैशिष्ट्य काय आहे हे आपण जाणून त्याच्यात लक्ष दिलं की लक्षात येतं की बारीक सारीक त्यातली कामं महिला करताना
1: खूप महत्वाचं वाटलं, कारण हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सगळ्या केंद्रांवरनं आता सगळे ऐकतायत, म्हणजे सगळ्या महिला पण ऐकतात, त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की सोलापूरला जे मिळेल ते पुण्यात मिळेल असं नाही.
0: अगदी
1: कच्चा माल असेल किंवा शेतीपूरक माल असेल तर तिथल्या तिथल्या महिला ते करतात.
0: अगदी, म्हणजे मेथीची पेंडी ज्या ठिकाणी मेथीची गड्डी म्हणा पेंडी म्हणा याच्यासाठी लागवड केली जाते ती मेथी कशी बांधायची, त्याला लागणारा जो धागा असेल तो धागाही त्याच ठिकाणी मिळतो, सगळ्या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे महिलांच्या द्वारे असे छोटे छोटे अनेक उद्योग गावामध्ये चालू असतात की जे खरं म्हटलं तर जीडीपी मध्ये कुठंच रिप्रेझेंट करत नाहीत, पण बचत गटांमध्ये हे बचत गटाचं नेटवर्क या महिलांना मिळाल्यामुळे अनेक अशा देवाणघेवाणीच्या गोष्टी त्या गटामध्ये होऊ लागल्या.
1: आणि एक तुमच्या बोलण्यात ना असं एक जाणवत आहे की महिला शेतकरी असल्यामुळे ती महिला नुसती शेती करून गप्प बसत नाही, पूरक उद्योग काही ना काहीतरी त्याला जोड उद्योग देत राहते. ती मला वाटतं उपजत वृत्तीच महिलांची असल्यामुळे
0: महिला मल्टीटास्किंग करू शकतात आणि त्यामुळे ते त्यांना सुचतं हेही त्याच्या बरोबर तेवढंच खरं आहे.
1: बरोबर, दूध उत्पादन केलं, समजा गायी आहेत आणि तो चारा शेतातलाच येतोय तर दूध घेऊन नवरा जाईल, पण जास्ती झालेल्या दुधाचा खवा करू ही कल्पकता मला वाटतं सुरुवातीच्या टप्प्यात तरी
0: नाही. आणि म्हणजे किती बारीक गोष्टी असतात ना की महिला जेव्हा म्हैस घेते तेव्हा ती रोज एक पेंडी शेतावरून आणते आणि पुरुष जेव्हा म्हैस सांभाळत असतो तेव्हा एक दिवस तो बैलगाडी झुंबतो आणि 25-30 पेंड्या एकदम घेऊन येतो
1: ताजी.
0: म्हणजे म्हणजे इतक्या बारीक गोष्टींकडे, म्हणजे त्या म्हशीशी सुद्धा त्या शेतकरी महिलेचं नातं असतं, म्हणजे जाता जाता तिने तिच्या पाठीवरून हात फिरवल्यावर तुम्हाला त्यातला फरक कळतो की म्हणजे मालकीण कोण येते दुधाची असं.
1: बरोबर, महिला शेतकरी असं जेव्हा आपण म्हणतो तर आरोग्याच्या संदर्भातल्या आत्ताच्या समस्या किंवा परिस्थिती काय तुम्हाला जाणवते?
0: महिलांना या शेतीच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होतात आणि त्या त्रासांबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या डॉक्टरांना त्या प्रकाराने कधीच प्रशिक्षण दिलेलं नसतं. म्हणजे अगदी बारीकशी गोष्ट की हिमोग्लोबिन कमी झालं आणि ते 10 खाली गेलं तरच उपचार करा, पण नाही उद्या तुम्हाला लावणी करायची आणि नंतर 15 दिवसात दवाखान्यात पण जाता येणार नाहीये, किंवा ऑइंटमेंट बेस कुठलं तरी मलम दिलंय की तुम्ही पाण्यात जाण्यापूर्वी हे पायाला लावा म्हणजे तुम्हाला चिखल्या होण्याची शक्यता नाही, अशा काहीतरी आरोग्याच्या गोष्टी या शासनानं प्रमोट केल्या पाहिजेत. ज्या ठिकाणी ज्या पीक, म्हणजे काही आजार हे पिकाशी संबंधितच असतात, म्हणजे भात लावण्याचं उदाहरण घेतोय म्हणून परत मी त्याच याचंच उदाहरण घेते की भात लावणी करायची असेल तर 15 दिवस दिवसातले 8 तास तुम्ही वाका, म्हणजे तुम्हाला काय प्रश्न येणार आहे ते कळतील. म्हणजे बसायचं असलं तर त्याला जे स्टूल असतं ते सुद्धा खूप वेगळ्या प्रकारचं असतं आणि त्याच्यावर तोल सावरतच बसायला लागतं. बसून लावणी होत नाही पण बसून रोपं काढता येतात, तर त्याला ती

0: म्हणतात तर त्या प्रकारचं जे स्टूल आहे अशा प्रकारचे स्टूल्स उपलब्ध होणं असेल किंवा वाकत असू तर बॅक बेंडिंग करता येणाऱ्या काही गोष्टींचा प्रचार प्रसार त्या वेळेला करणं असं असेल.
1: अति फॉरवर्ड बेंड होतंय, वाकणं होतंय पुढे,
0: बरोबर आहे,
1: तर मग पाठदुखीचे
0: प्रश्न, मग त्याच्यासाठी रिलीफ मिळण्याच्यासाठीच्या या गोळ्या आधीच देऊन ठेवल्यात बरं का, आणि सगळ्या महिलांनी या घ्या. म्हणजे क्युरेटिव्हच्या अंगाने जसा विचार होतो तसा प्रिव्हेंटिव्हच्या अंगाने आरोग्याचा आणि महिला आरोग्याचा आणि शेतकरी महिला आरोग्याचा विचार अजिबात होत नाही की ज्याचा वेगळा पोर्टफोलिओ आहे. म्हणजे आत्ताच्या दिवसांमध्ये जे लोक काम करत आहेत एकीकडे आपण म्हणतो 40 झालं 42 झालं एसी शिवाय आम्हाला चालत नाही असं, पण त्याच वेळेला कोणी तरी शेतावर जाऊन काढताय ना पिकं, कोणाची कलिंगडं असतील तर कोणीतरी कलिंगडं काढताय, टरबूज काढताय, त्याच्याशिवाय आपल्यापर्यंत भाजी येणार नाही. आणि ही सगळी कामं काही सकाळ आणि संध्याकाळी होतात असं नाही, मग त्या महिलांना सनस्ट्रोक येऊ नये म्हणून काही होत आहे का, किंवा त्यांना पाण्याची काहीतरी वेगळी व्यवस्था आहे का, की 3 लिटर 4 लिटर नाही कदाचित एवढं पाणी त्यांना प्यायला लागेल कारण एक्झॉस्ट होत आहेत त्या याच्यासाठी.

0: आणि सगळ्या महिलांनी या घ्या. म्हणजे क्युरेटिव्हच्या अंगाने जसा विचार होतो तसा प्रिव्हेंटिव्हच्या अंगाने आरोग्याचा आणि महिला आरोग्याचा आणि शेतकरी महिला आरोग्याचा विचार अजिबात होत नाही की ज्याचा वेगळा पोर्टफोलिओ आहे. म्हणजे आत्ताच्या दिवसांमध्ये जे लोक काम करत आहेत एकीकडे आपण म्हणतो 40 झालं 42 झालं एसी शिवाय आम्हाला चालत नाही असं, पण त्याच वेळेला कोणीतरी शेतावर जाऊन काढतंय ना पिकं. कोणाची कलिंगडं असतील तर कोणीतरी कलिंगडं काढतंय, टरबूज काढतंय, त्याच्याशिवाय आपल्यापर्यंत भाजी येणार नाही. आणि ही सगळी कामं काही सकाळ आणि संध्याकाळी होतात असं नाही. मग त्या महिलांना सनस्ट्रोक येऊ नये म्हणून काही होत आहे का, किंवा त्यांना पाण्याची काहीतरी वेगळी व्यवस्था आहे का, की 3 लिटर 4 लिटर नाही कदाचित एवढं पाणी त्यांना प्यायला लागेल कारण एक्झॉस्ट होत आहेत त्या याच्यासाठी. त्यामुळे मग त्या त्या क्रॉपिंग पॅटर्न प्रमाणे त्या महिलेच्या आरोग्याचा विचार करणं हा एक वेगळा घटक आहे. आणि त्याच्यावर आता काहीच काम होत नाही. आता त्या वर्षाच्या निमित्तानं शासनांना पण असं करावं आणि जे कोणी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असतील त्यांनी जाणीवपूर्वक असं काम करावं. आणि अशी एखादी गोष्ट तरी ऐकणाऱ्या प्रत्येकाने उरलेल्या 6 महिन्यात केली पाहिजे. आणि ते कुठेही रिपोर्ट करू नका, आपल्याला बरं वाटेल आणि कधीतरी आपल्याला बरं वाटण्याला पण किंमत देऊ ना आपण.
1: यावरून अजून एक असं वाटलं, जसं वैद्यकीय काही पॅरामीटर्स आहेत औषध गोळ्या देण्याचे आहेत, तसंच त्यांचं एक उपजत काही आलेलं ज्ञान पण असतं. जसं आपण म्हणतो की नागपूरमध्ये कांदा डोक्यावर ठेवतो सनस्ट्रोक होऊ नये म्हणून, तसं त्या त्या भागातल्या महिलांनी तेथे काही संचित गोळा केलेलं असतं ना मागच्या मागच्या पिढ्यांच्या अनुभवावर, त्याचंही डॉक्युमेंटेशन या निमित्ताने
0: केल्याचा
1: उपयोग नक्की होईल. आणि मग त्याला थोडी आधुनिक शास्त्राची आरोग्याची जोड देऊन काही करता आलं तर तेही काही नवीन डॉक्युमेंटेशन होऊ शकेल.
0: एक आपण लक्षात ठेवावं की एखादी गोष्ट पुढे चालायची असेल तर करणाऱ्याला त्यात आनंद पाहिजे
1: बरोबर,
0: आणि त्याच्यासोबत त्याला ते करण्याचा अभिमान पाहिजे. आज आनंद आहे पण अभिमान नाही, तर आपण असं काहीतरी करूयात का की उद्याच्या पिढीला या महिला सांगू शकतील, अगं तू शिकलीस काही हरकत नाही, आता तू शिकून शेती कर की
1: बरोबर.
0: पण आज असं सांगणारी आई मिळत नाही कारण तिची परिस्थिती तितकी आनंददायी नाही. आणि म्हणून आपलं काहीतरी सामाजिक उत्तरदायित्व आहे की त्याच्यासाठी आपण काहीतरी करूयात. म्हणजे बचत गटांच्या मुळे या सगळ्या महिला या बँकेपर्यंत पोहोचल्या आणि त्यांना थोडस का होईना कर्ज मिळायला लागलं. 50,000 असेल 60,000 असेल पण तेवढ्याने सुद्धा तरतरी आली. गावामध्ये लाखो रुपये खेळते राहिले या बचत गटांमुळे. आणि म्हणून या महिला काहीतरी 2 गोष्टीची गुंतवणूक करायला लागल्या. म्हणजे तिच्या कष्टाचं मोजमाप होतंय असं नाही, पण थोडंसं युरिया घातल्याने फरक पडणार असेल तर युरियाचं पोतं आणायला 1,000-2,000 तिच्या कन्वर्टीला असायला लागले की जे पूर्वी नव्हते. अशा प्रकारची गुंतवणूक करून अंतर पीक घेणं असंही अनेकांनी चालू केलं. विकतचं बियाणं घेणं की जे खात्रीनं चांगल्या चवीचं आहे असं लावणं असंही चालू झालं. पण त्या ही कशी व्यावसायिक जोड झाली. पण मिळालेले पैसे अजून तिच्या हातात नाहीयेत, पण तिचा उत्साह मात्र अशा बारीक सारीक गोष्टींनी वाढलेला
1: आहे. मला वाटतं कितीही खचलो किंवा कितीही आर्थिक सामाजिक मानसिक परिस्थिती खच्चीकरणाची असली तरी महिलांमध्ये एक उपजत उत्साह आणि लढण्याची ताकद ही निसर्गानेच दिली. आणि त्यामुळेच मला वाटतं खूप खडतर परिस्थितीत आजही महिला आनंदाने असो स्वनिर्णयाने असो पण शेती करतायत. फक्त तुम्ही म्हणालात तसं पुढची पिढी याकडे वळण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवेत तर ते मला वाटतं या 6 महिन्यामध्ये काही त्याला ऊर्जितावस्था आली किंवा विविध शहरातली लोक गावांमध्ये जाऊन शेती प्रत्यक्ष करणाऱ्या महिलांशी चर्चा केल्या, बोलले, त्यांच्या समस्या समजावून घेतल्या आणि आपल्या परीने काही कॉन्ट्रीब्युट करता आलं तर निश्चित काही थोडा फरक पडायची शक्यता आहे. दखल तरी घेतली जाईल असं वाटतंय.
0: अगदी बरोबर. आपल्या या कार्यक्रमामुळे ऐकणाऱ्यांपैकी अशा 1,000 लोक जर आपापल्या जवळपासच्या ठिकाणी गेली आणि 2-4 महिलांशी बोलली तरी सुद्धा त्या बदलाच्या घटक चेंज एजंट ह्या बनू शकतात आणि महिलाच हे असं शेतीत काम करू शकतात, बाकी कोणी नाही. म्हणून या वर्षाच्या निमित्तानं आपण तर सगळ्यांनी संकल्प करूच यात की असं करूयात काहीतरी
1: निश्चित. आणि मला वाटतं आपल्या गप्पांच्या माध्यमातून आज अनेक जणांपर्यंत हे पोहोचेल की 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालंय. तर सुवर्णाताई आज तुम्ही आमच्या इथे आलात आणि खूप याबद्दलच्या मनमोकळ्या गप्पा मारल्या, माहिती सांगितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.

आताच आपण ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या निमित्तानं आपल्याकडे जी जी स्किल्स आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीनं महिला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवूया, त्यांच्या कामात आपण सहभागी होऊया, त्यांचा उत्साह वाढवूया आणि जे अन्न आपल्या ताटात पडतं त्यासाठी किती माऊलींचे कष्ट हात यामागे आहेत याची जाणीव ठेवूया आणि मग आपलं उदरभरण करूया.

0: वनिता मंडळ या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांच्या संवादात्मक सहभागामध्ये सजलेला सखी विश्व हा कार्यक्रम. लेखन केलंय संज्ञा कुलकर्णी यांनी. सखी विश्व.
1: अपर्णा, अमेय आणि तू आल्यामुळं फार्म हाऊस भरल्यासारखं वाटतंय ग अगदी. आणि लाडका भाऊ आला म्हणून माझ्यापेक्षा आयुष्यात जास्त खुश झालाय बघ. बघ कशी दोघं बागेतल्या झोपाळ्यावर रमलीत.
2: अगं, तू परवा फोनवर म्हणालीस ना संज्ञा, फार्म हाऊस वर बांबू आणि गवताची एक खोली बांधायची आहे. अमेय नक्की एन्जॉय करेल म्हणत होतीस की नाही?
1: हो.
2: अगं, त्याच्यापेक्षा मीच खूप एक्साइटेड आहे.
1: काय कमाल आहे ग तुझी.
2: त्या खोलीसाठी बांबू, माती, वाळलेलं गवत, दोऱ्या, रंग, सगळं सामान इथे दिसतंय.
1: अगं, मी म्हणजे इथे जे केअरटेकर शंभूदादा आणि त्यांची बायको रखमा आहे ना, ते खोली बांधणार आहेत.
2: बर.
1: म्हणजे खूप गावातल्या काही लोकांना मदतीला घेतलंय त्यांनी. शंभूदादांना म्हणलं दोन तीन जण कमी बोलवा, उद्या तुझे माझे आहो सुद्धा येतील ना. शिवाय आपण आहोतच. अगं, मुख्य म्हणजे मुलांना सुट्टीत खोपट बनवण्याचं प्रशिक्षण मिळेल.
2: पण तुझा लहानपणापासूनच गावाकडे ओढा जास्त होता. हा, आर्ट, कल्चर, सगळ्या कलांची आवड बाई तुला.
1: पण मॅडम, आपल्यात एक कला आहे ती म्हणजे सगळं गोष्टी रूपात सांगण्याची. तुझं साहित्य, लिखाण, शिक्षण याकडे ओढा होता बघ. बघ ना, म्हणजे एकाच आईच्या पोटी जन्मलेले आपण दोघे, आपल्या आवडीनिवडी तशा किती वेगळ्या आहेत,
2: पण पूरक हा एकमेकींना. आई बाबांमधले गुण आपण दोघींनी वाटून घेतलेत ना.
1: आयुष आणि आमयामध्ये आलेत थोडेफार.
2: हो ग, कधी कधी त्यांची गाडी रुळावरून सरकते असू दे ग, पण ती आजकालची लाईफस्टाईल, आजूबाजूचं वातावरण यामुळे. पण बहिणाबाई, आपण ते आणतो लगेच रुळावर. आता तुझं हे बांधकाम बघ.
1: अगं, हा तर एक प्रयत्न, पण तुझ्या प्रोजेक्ट पुढे हे काहीच नाही. तुझं लिखाण खरंच क्रिएटिव्ह असतं ना. पण म्हणजे जुन्या नव्याची कास धरून तू लिहिलेलंस. उगाच नाही शाळेनं तुला बेस्ट टीचरचा अवॉर्ड दिलाय.
2: नाही ग.
1: ए, पण गोष्टीमधून तू कसं ग मुलांशी सुसंवाद साधतेस, विशेष आहे बाई तुझं.
2: ए नाही ग, अगदी विशेष वगैरे असं काही नाही. हे बघ, गोष्टी सांगायला आणि ऐकायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतात.
1: ते आहे.
2: मी सुद्धा मुलांना गोष्टी सांगते ज्यामधून मुलांना काही बोध मिळतो, आणि त्याबरोबर या काळातली त्याच आशयाची गोष्ट बनवून सांगते.
1: ग्रेट.
2: आणि मग

0: ती त्यांच्याशी रिलेट करतात ग. आता लहानपणी तू सुद्धा गोष्ट सांगायचीस की तुझी गोष्ट म्हणजे हळूहळू लाईव्ह कॉमेंट्रीच असायची.
1: ए थांब थांब थांब, विहिरीचा पंप चालू करून येते मग सांग.
0: ए कुठे पळतीयस?
1: आले आले आले आले आले.

0: या संज्ञा बाई बसा
1: हुश आले बाई
0: तुझा विषय निघाला तशी पळालीस ना
1: नाही ग
0: पण मी नाही सोडणार तुला तो विषय पण नाही सोडणार
1: ए काय
0: आई पोळ्या वगैरे करताना नाही का तुला गोष्ट सांग म्हणायची मारुतीच्या शेपटी सारखी तुझी गोष्ट वाढतच जायची मग आईच्या हातातून पातेलं पडलं हे सुद्धा त्या गोष्टीत यायचं आई म्हणायची
1: झाल्या पोळ्या
0: सदा संपव गोष्ट तुझी
1: खरंच ग
0: मग तू लगेच लंका जाळायचीस
1: हो खरंय ग
0: तेव्हा मॅडम आम्ही तुमच्या गोष्टी पेशन्स ठेवून ऐकायचं की नाही
1: हो ग मी अतिशय आभारी आहे बघ तुमच्या सगळ्यांची हा घे पुच्छ गुच्छ
0: या जास्वंदीच्या फुलांचा रंगीबेरंगी गुच्छ थँक्यू
1: वेलकम अपर्णा आपल्या आम्हाला पण लहानपणी किती गोष्टी आवडायचा ग
0: हो ग
1: त्याच्या वाढदिवसाला आम्ही नेहमी गोष्टीची पुस्तकं द्यायचो
0: त्याला खूप गोष्टी आवडायच्या आणि त्या ऐकल्याशिवाय झोपायचंच नाही
1: हो ग
0: आणि तुला आठवतंय त्याचा हिरो सिम्बा असायचा प्रत्येक गोष्ट
1: आणि
0: मग मी दिवसभर गोष्ट सांगायची इतकी कंटाळून जायची रात्री झोपतानाही गोष्ट हवी असायची मग त्याच्या बाबाला सांगितलं आता दोन चार रात्री तू गोष्ट सांग बाबा मग त्या गोष्टी सांगून सांगून बाबाला आला कंटाळा आणि त्यांनी एका गोष्टीत सिम्बाला कड्यावरून ढकलून मारून टाकलं ना
1: देवा मग
0: काय चार दिवस आमच्या घरात दुखवटा
1: सांगतीयस
0: शेवटी टीव्ही सिरियल्स मध्ये कसं मेलेल्यांना पुन्हा जिवंत करतात की नाही तसं आम्ही त्या सिम्बाला जिवंत केलं तेव्हा सगळं सुरळीत झालं बाई
1: काय ग या मुलांचं पण खरंच ग बालवयात गोष्टीतली पात्र किती आपली जवळची लहान मुलांचं भावविश्व किती व्यापून टाकलेलं असतं नाही का ग गोष्टी ए आपल्या लहानपणीच्या काही गोष्टी आठवत आहेत का ग तुला
0: अगं खूप आहेत ते दे का चल रे भोप्या टुणूक मग ती लाकूड तोड्याची गोष्ट ससा कासवाची रेस
1: आणि हुशार माकड लोभी मगर आणि बुडबुड घागरी
0: अगं किती होत्या अशा
1: तू तरी
0: जाळीत अडकलेला वाघ मग त्याला उंदीर वाचव

0: होतो
1: आणि माकड
0: हो अगं त्याचे धडेच होते आपल्याला.
1: धडे जाऊ दे,
0: पुढची गंमत सांगते तुला
1: काय ग.
0: त्याच्यावरनं एक विनोद पण मी ऐकला ह्या गोष्टीवरनं, माकडाच्या आणि टोपीवाल्याच्या. तो जो टोपीवाला होता ना गोष्टीतला, त्याचा नातू पण तोच व्यवसाय पुढे करत राहतो
1: बरोबर,
0: टोप्या विकण्याचा. त्याच रस्त्याने जातो, तशाच टोप्या घेऊन जातो, त्याच झाडाखाली विश्रांतीला थांबतो. झोपून उठतो तर तसंच आजोबांच्या जशा टोप्या माकडांनी पळवल्या त्या, तशा ह्याच्या पण टोप्या पळवलेल्या असतात. तो हुशार असतो, आजोबांनी त्याला सांगितलेलं असतं सगळं. तो आजोबांचाच प्रयोग करतो, स्वतःच्या डोक्यावरची टोपी काढतो आणि आपटतो गाठोड्याच्या जवळ.
1: त्याला वाटलं माकड फेकेल टोपी
0: आणि वर बघत राहतो, आता माकड टोपी टाकेल मग टाकेल काहीच नाही, विचारत पडतो असं कसं झालं. तेवढ्यात वर झाडावर बसलेलं माकडच खाली येतं आणि त्याला म्हणत, आम्हाला पण आजोबा आहेत बर का.
1: त्यांनी पण ही गोष्ट सांगितली, त्यांनी चूक केली तिथे कळणार नाही. अरे काय भारी. पण आजकाल बर का ससा कासवाची जी रेस आहे ना, त्या गोष्टीचा पण शेवट आजकाल मुलं आपापल्या पद्धतीने वेगळा करतो.
0: खूप छान असतो आणि तो शेवट आपल्या कधी मनातही असा आला नव्हता. सशाच्या पाठीवर कासव बसून जातो आणि दोघं रेस जिंकतात.
1: रेस जिंकतात तेच, किंवा एकमेकांना हात देतात असं प्रत्येकाला. पण खरं सांगू का, शून्यातनं एक निर्माण करणं खरं तर अवघड असतं, एकातनं दोन करणं सोपं असतं. तसं आहे, या गोष्टी इतक्या सुंदर दिल्यात ना ग कोणी.
0: पण आपण नुसताच बोध घेतला ग, आपण असे वेगवेगळे प्रश्न नाही विचारले, नाही कधी
1: अगदीच नाही विचारले. म्हणजे गोष्ट तिथले प्राणी कसे बोलतात, भोपळ्यात एवढी मोठी म्हातारी कशी बसली वगैरे प्रश्न विचारत बसलो नाही.
0: खरंय बाई. पण त्यामुळे गोष्टीच्या गाभ्याकडे आणि त्यातून मिळणारा बोध याकडे लक्ष असायचं.
1: बरोबर.
0: ए संज्ञा, आता आपल्या गप्पांना थोडा टी ब्रेक लावूया का.
1: हो हो हो. अगं तुझ्या मनातलं रखमानी ओळखलेलं दिसतंय. तो बघ मस्त गवती चहाचा आणि चहाचा वास होतो छान.
2: आओ बच्चों, आज तुम्हें एक कहानी सुनाता हूं मैं. शेर की कहानी सुनोगे?

0: मस्त होता ग
1: घरगुती
0: थांब थांब नाकतोडा नाकतोडा करत मुलं ओरडत आहेत बघ
2: हो ताई तुम्ही थांबा मी पाहते
0: हे बघ रखमा त्यांना निरोप सांग माझा नाकतोडा काय खरंच नाक तोडत नाही म्हणावं आणि आता हा आणि आता उन्हाळा आहे ना त्यामुळे तो नक्कीच काही करणार नाही म्हणावं
2: कळलं नाही काही पण ते तुमचा निरोप
1: अपर्णा मलाही काही कळलं नाही ग
0: अग मुंगी आणि नाकतोड्याची गोष्ट नाही का ग ती उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा एक छोटीशी मुंगी मेहनत करत असते इकडून तिकडून धान्याचे दाणे गोळा करून आपल्या घरात साठवत असते मग तेवढ्या तिथे एक नाकतोडा येतो बघ मस्त गाणी गात असतो उड्या मारत असतो आणि वेळ घालवत असतो
2: बरोबर
0: मग त्या मुंग्या एवढ्या उन्हात मेहनत करतात धान्य गोळा करतात म्हणून त्यांची खिल्ली सुद्धा उडवतो
2: मुंगी शांतपणे म्हणाली आता उन्हाळा आहे पण काही दिवसांनी पावसाळा आणि हिवाळा येईल तेव्हा अन्न मिळणार नाही म्हणून मी आता साठवण करते
0: बरोबर काही दिवसांनी पावसाळा येतो मग आकाशात काळे ढग दाटतात पाऊस सुरू होतो थंडी वाढते बाहेर अन्न मिळेनास होतं मुंगी मात्र आपल्या घरात सुरक्षित बसलेली असते कारण तिच्याकडे भरपूर अन्न असतं कारण ती आधीच तिने मेहनत करून साठवण केलेली असते पण मग नाकतोड्याची अवस्था खूप वाईट होते मग मुंगीलाच त्याची दया येते आणि ती त्याला अन्न देते मग नाकतोड्याला आपली चूक समजते आता यावरून काय बोध मिळतो
2: वेळेवर केलेली मेहनत आणि तयारी
0: आपल्याला संकटात वाचवते
2: बरोबर खरंच ग किती छान असतात नाही या गोष्टी उद्याचा विचार हा हवाच एक टाका पुढचे 100% वाचवतात
0: थोडी जवळपास जाणारी म्हण आहे इट्स ओके हा थांब जरा मी तुला नवीन काळातली याच आशयाची गोष्ट मी बनवली आहे ती सांगते
2: सांग सांग सांग सांग
0: अद्वैत एक हुशार मुलगा होता बर का
2: हा हा
0: पण त्याची एक सवय खूप वाईट होती कुठलंही काम सांगितलं की म्हणायचा अरे नंतर करीन मग शाळेत शिक्षकांनी प्रोजेक्ट दिला सगळे मित्र रोज थोडं थोडं काम करत होते त्या प्रोजेक्ट वर
2: ए या पुढची गोष्ट पुन्हा एकदा मी सांगते
0: सांग सांग
2: अद्वैत म्हणाला इतकं काय आहे त्यात एकाच दिवशी करेन नंतर मित्रांचे प्रोजेक्ट तयार झाले शेवटच्या दिवशी रात्री तो घाईघाईनं बसला गोंधळ घाई चिडचिड काहीच नीट होत नव्हतं प्रोजेक्ट अर्धवट राहिला
0: अरे राम
2: दुसऱ्या दिवशी शाळेत शिक्षकांनी सगळ्यांचे प्रोजेक्ट पाहिले मित्रांचं कौतुक झालं आठवीची वेळ आली त्याचा प्रोजेक्ट होता अपूर्ण त्याला सगळ्यात कमी मार्क मिळाले बरोबर का नाही
0: बरोबर तेव्हा काय अद्वैतनी ठरवलं
2: काय काय
0: सगळी कामं वेळेवरच करणार
2: बरोबर
0: यावरून आपल्याला त्या मुंग्या आणि नाकतोड्याच्या गोष्टीतलाच बोध मिळतो वेळेवर काम करणं खूप महत्वाचं आहे
2: बरोबर
0: नंतर नंतर असं म्हणत राहिलं तर संधी हातातून निघून जाते
2: म्हणूनच म्हणतात ना कल करेसो आज कर आज करेसो अब
0: शाब्बास संज्ञा लहानपणी पेक्षा बनवण्यात गोष्टी ग गोष्टी
2: असं बोल की नीट
0: बरीच प्रगती झालीय मुख्य म्हणजे शेवट केलास
2: अगं संगती संगतो कोणी थांब म्हणायची वेळ आपल्यावर येऊ नये आपण समजून उमजून योग्य वेळी योग्य ठिकाणी थांबावं हे अनुभवातून शिकले
0: हे पण तुला खरंच सांगू अनुभव सांगितला की त्याचीच गोष्ट होते आता लवकुशांनी श्रीरामांना त्यांचाच जीवनपट गोष्टीतून त्यांच्यासमोर सांगितलाच की
2: खरंच की गा

0: संज्ञा वळण लागायच्या वयात अनेक गोष्टींबरोबर गोष्ट ही सुद्धा किती महत्वाची असते ना.
1: खरंय ग. अगं वळण लागण्याच्या म्हणजे लहान वयात काय किंवा तरुणपणी काय किंवा आपल्या वयात सुद्धा बघ ना, श्रावणात गणपतीची कथा वाचून मग आपण नागपंचमीची वटसावित्रीच्या वगैरे कथा वाचतोच की ग.
0: आणि तो गरीब बहीण श्रीमंत भाऊ बहिणीचा त्याच्या घरी अपमान, मंगल प्रसंगी सुद्धा तिला आपल्या तो घरी बोलवत नाही. काही वर्षांनी बहीण श्रीमंत होते बघ, मग भाऊ तिला जेवायला बोलावतो, मग बहीण आपल्या अंगावरचे दागिने पाटावर उतरवते आणि दागिन्यांना अन्न भरवते आणि मग भाऊ भाऊजीला आपली चूक लक्षात येते.
1: या विषयावर सिनेमा सुद्धा निघालाय ना ग.
0: हो
1: ए पण या किंवा अशा ज्या व्यक्ती असतात ना ते स्वतःच गोष्टीचा भाग होतात नाही का ग. त्यांच्या आयुष्यावर गोष्ट होते जी वर्षानुवर्ष आपल्याला प्रेरणा देते.
0: हो ग. मला असं वाटतंय तू कुणाविषयी बोलतीस ते कळतंय मला.
1: शाबास.
0: म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वातंत्र्यवीर, बाकीचे देशभक्त किंवा त्या काळातले राजे महाराजे सम्राट छत्रपती ज्यांनी परकीयांची अनेक आक्रमणं परतवून लावली बघ.
1: बरोबर. इतिहास साक्षीदार आहे आणि

त्या सगळ्याचा. आपण ना गोल कसा पूर्ण होतो बघ ना, म्हणजे वीर सम्राट यांच्या कर्तृत्वाची गोष्ट झाली. हा, आणि या वीरांना सम्राटांना हो छत्रपती व्हायच्या खूप आधी बाल शिवाजीला आपल्या आईनं त्याला निजवताना परकीय आक्रमणाची, देशात माजलेल्या अराजकतेची, त्यातून तुला देशाला कसं बाहेर काढायचंय ही गोष्ट अंगाई रूपात ऐकवली होती, आठवते?

0: गोष्टीवर कितीतरी गोष्टी बोललो ना आपण,
1: खूप बोललो. आता आपण एक गोष्ट करू की ज्यामुळे काही वर्षांनी ही आपली मुलं जेव्हा या फार्म हाऊसची गोष्ट सांगतील तेव्हा नक्की सांगतील
0: की हे जे खोपट आम्ही बांधलं होतं ना, तुम्ही हे बघताय ना, ते खोपट आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
2: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं कनकलता.

दुपारचा 1:05 झालेली आहे. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार उलाढाल या सिनेमासाठी सुरुवातीला ऐकूया अजय गोगावले यांना.

झपाटलेलं या सिनेमातलं गुरु ठाकूर यांचं हे गीत होतं. अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, श्रोते हो आपण ऐकता आहात.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:30 आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इटलीमध्ये द्विपक्षीय चर्चा करणार. भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान संरक्षण सायबर सहकार्याच्या करारावर स्वाक्षऱ्या. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. आणि नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचे काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे. आणि त्या बातम्या विस्तृतपणे. भारत आणि इटली यांच्यातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे इटली भेटीचं

0: उद्दिष्ट असून इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत आज होणाऱ्या बैठकीबाबत आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. पाच देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल रोममध्ये पोहोचले. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिओ मेलोनी यांनी मोदी यांच्या स्वागतार्थ रात्री भोजनाचं आयोजन केलं होतं. यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. आजच्या भेटीत भारत इटलीचे मैत्रीपूर्ण संबंध पुढे नेण्याच्या दृष्टीने चर्चा करू असं ते म्हणाले. रोममध्ये भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. दरम्यान भारतीय संस्कृतीचं दर्शन आपल्या कलेतून घडवणारे इटालियन चित्रकार जांपालो तोमाहसेती यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरल्या पोस्टद्वारे प्रशंसा केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री आन ग्यू यांच्यात दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल इथं आज बैठक झाली. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात संरक्षण उद्योग आणि धोरणात्मक सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी वेळोवेळी चर्चा केली. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्या संरक्षण सायबर सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाचा करार झाला, त्यामुळे ही बैठक फलदायी ठरली असं राजनाथ सिंग यांनी समाज माध्यमांवरल्या संदेशाद्वारे सांगितलं. यावेळी भारतीय राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय आणि कोरिया राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला. ULPGM-V3 अर्थात मानवरहित हवाई वाहनाने प्रक्षेपित होणाऱ्या प्रिसिजन गायडन मिसाईलची अंतिम चाचणी DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज पूर्ण केली. देशाच्या संरक्षण क्षेत्रात ही महत्वाची कामगिरी असल्याचं सांगितलं जात आहे. आंध्र प्रदेशात कुर्नूल इथं ही चाचणी झाली. हवेतून जमिनीवर आणि हवेतल्या हवेत अशा दोन्ही पद्धतीनं ही चाचणी झाली. हे क्षेपणास्त्र DRDOच्या सहकार्याने हैदराबाद इथल्या RCI या संशोधन केंद्रानं केलं आहे. सुयोग्य नियमन आणि प्रतिसादात्मक प्रशासन यांच्या आधारे बाजारपेठेची विश्वासार्हता वाढवून निर्बंध कमी करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असं केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. जागतिक मोजणीशास्त्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज दृकश्राव्य पद्धतीनं संबोधित करत होते. भारतीय उत्पादनं जागतिक दर्जाची व्हावीत या दृष्टीनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सूचनांचं पालन केलं तर औद्योगिक अचूकता साधता येईल यासाठी वैध मोजणीशास्त्र अनुसरण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. अचूक वजन आणि मापांमुळे ग्राहक हितांचं संरक्षण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: द गव्हर्नमेंट इज ऑल्सो वर्किंग टुवर्ड्स डेव्हलपिंग ए नॅशनल लीगल मेट्रॉलॉजी पोर्टल. द इंडियन स्टँडर्ड टाइम डिसेमिनेशन प्रोजेक्ट ऑर वन नेशन वन टाइम is being implemented in collaboration with National Physical Laboratory and ISRO to establish a robust national time.
0: सध्याच्या डिजिटल युगात भारतीय स्पर्धा आयोगाच्या भूमिकेचं मक्तेदारी विरोधी यंत्रणेपासून आधारभूत आर्थिक प्रशासन असं परिवर्तन झालं आहे असं देशानं नियंत्रक आणि महालेखा परीक्षक के संजय मूर्ती यांनी म्हटलं आहे. आयोगाच्या 17व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशाचा आर्थिक स्पर्धात्मक नाविन्यपूर्ण आणि समावेशक पद्धतीनं व्हावा यासाठी आयोगाची जबाबदारी महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देण्यावर बंदी घालावी आणि बनावट औषध विक्रीला आळा घालावा अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या मुंबई एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत

0: टप्प्यावर येत आहेत. रुबिओ यांचा हा पहिलाच भारत दौरा असून या दरम्यान ते कोलकाता, आग्रा, जयपूर आणि नवी दिल्लीला भेट देतील. 26 मे रोजी ते क्वाड देशांच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचं दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासातर्फे सांगण्यात आलं. क्वाड देशांच्या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे. सर्व प्रकारच्या सरकारी समित्या आणि विधी अधिकारी पदांवर महिला वकिलांसाठी 30% जागा आरक्षित ठेवल्या जाव्यात अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार, सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांकडून प्रतिक्रिया मागवल्या आहेत. देशातल्या विधी महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचं प्रमाण मोठं असलं तरी त्यांना व्यावसायिक प्रगतीपासून रोखलं जात असल्याचं दिसून येतं असंही जनहित याचिका दाखल करताना लाडली फाउंडेशन ट्रस्टनं म्हटलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मध्य भारत आणि देशाच्या वायव्येकडच्या भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. काही भागात उन्हाची काहिली तीव्र असेल. दिल्ली, पंजाब, हरियाणा, ओडिशा, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि उत्तराखंड इथे पुढच्या 4 दिवसात उष्णतेच्या या लाटेचा तडाखा बसेल. दरम्यान आसाम, मेघालय, केरळ, बंगाल, सिक्कीम, तामिळनाडू आदी ठिकाणी उद्यापर्यंत मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. आजपासून पुढचे 5 दिवस तामिळनाडू आणि पुदुचेरीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं देशाच्या पूर्व किनाऱ्यावर ताशी 45-65 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांचा सामना इडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. केदारनाथ मंदिर मार्गावर काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सोनप्रयाग, गौरीकुंड मार्गावरील 3 ठिकाणी दरड कोसळली. मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे हजारो भाविकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. कालपर्यंत या यात्रेत जवळपास 7 लाख भाविक सहभागी झाले आहेत. सध्या दरडी हटवण्याचं काम वेगानं सुरू आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इटलीमध्ये द्विपक्षीय चर्चा करणार. भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान संरक्षण सायबर सहकार्याच्या करारावर स्वाक्षऱ्या. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. आणि नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयचे काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोटघरे. भंडारा जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असून नागरिकांना स्वयंपाक करण्याकरता सुद्धा सिलेंडर उपलब्ध होत नाहीये. जिल्ह्यातील एजन्सी धारकांकडून योग्यरित्या गॅस सिलेंडरचं वाटप होत नसल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी नुकतेच भंडारा शहरातील खात्रोड परिसरामध्ये एचपी गॅस एजन्सीसमोर रास्ता रोको आंदोलन केलं. भंडारा जिल्ह्यातील पवनी इथं तरुणाचा कूलरमध्ये पाणी भरताना विद्युत धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत 26 वर्षीय मोहित

0: थटवार या तरुणाचा मृत्यू झाला. शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आधार ठरतो आहे. भंडारा जिल्ह्यात या आर्थिक वर्षात 61 रुग्णांना सुमारे 53,75,000 रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. भंडाराच्या मोहाडी नगर पंचायतीला 35 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर होऊनही शहरातील अनेक भागात आजही सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याचं चित्र आहे. नियमित पाणी न मिळाल्यानं महिलांना लांबवरून पाणी आणावं लागतं आणि त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. उन्हाळ्याच्या तीव्रतेत सामाजिक कार्यकर्त्यांकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय इथं अत्याधुनिक MRI सेंटरचं लोकार्पण नुकतंच करण्यात आलं. यामुळे आता जिल्ह्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना महागड्या तपासण्यांसाठी मोठ्या शहरांची वारी करावी लागणार नाही. राज्यात एकीकडे विद्यार्थी संख्या घटत असल्यामुळे जिल्हा परिषद शाळा बंद करण्याची वेळ येते आहे. मात्र भंडारा जिल्ह्यातील जेवणाळा इथल्या जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूलमध्ये याच्या उलट चित्र आहे. इथं प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असून शाळेला प्रवेश परीक्षा घ्यावी लागते आहे. भंडारा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 12,65,000 MD नुकतीच जप्त केली. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी सध्या 9 प्रवेशद्वार कार्यरत आहे. पर्यटकांची वाढती मागणी लक्षात घेऊन आणखी 4 नवीन गेट सुरू करण्याचा निर्णय वनविभागानं घेतलाय. त्यापैकी मुरदोली इथल्या प्रवेशद्वाराचं उद्घाटन 1 मे रोजी झालं असून उर्वरित 3 गेट लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती क्षेत्र संचालकांनी दिली आहे. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत खून प्रकरणातील पीडितांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याच्या शासनाच्या निर्णयानुसार गोंदिया जिल्ह्यातील 8 कुटुंबियांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पीक नुकसानीसह विविध समस्यांवर संतप्त शेतकऱ्यांनी थेट वरिष्ठ वन अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे. वारंवार सूचना देऊनही सुधारणा न झाल्यानं वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांना निलंबित करण्यात आलंय. देवळी तालुक्यात मुहफूल वेचण्यासाठी गेलेल्या 4 जणांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली. यामध्ये 3 महिला आणि 1 पुरुषांचा समावेश असून 1 वृद्ध महिला गंभीर जखमी झाली होती. त्यांच्यावर देवरी इथं रुग्णालयात उपचार करण्यात आले. जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्यानं ओबीसी संघटनांनी नाराजी व्यक्त करत जनगणनेवर बहिष्काराचा इशारा दिलाय. जातीनिहाय जनगणनेची मागणी तीव्र होती आहे तर उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आमदार राजकुमार बडोले यांनी तीव्र विरोध दर्शवत शासन निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. देवरी इथं 91 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला. या विवाह सोहळ्याला गृहराज्यमंत्री पंकज भोयर, खासदार मायाताई इवनाते, खासदार नामदेव किरसान, आमदार संजय पुराम उपस्थित होते. नवदाम्पत्यांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या 25,000 रुपयांच्या अनुदानात वाढ करून ते 1,00,000 रुपये देण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर लक्ष केंद्रित करत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ प्रशांत पडोळे यांनी आढावा बैठक घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या आढावा बैठकीला आमदार नाना पटोले, माजी आमदार दिलीप बनसोड, जिल्हाधिकारी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, जिल्हा पणन अधिकारी, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जिल्ह्यात तापमान 44.5 अंश सेल्सिअसवर पोहोचल्यानं उष्णतेची लाट कायम आहे. जनावरांसाठी विशेष उपाययोजना करण्यात आली असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. सुंदरनगर परिसरात पोलिसांनी 2 किलोहून अधिक गांजा जप्त करत एकाला अटक केली असून 2 आरोपी फरार आहे. तिरोडा इथं किरकोळ वादातून BSF जवानानं गोळीबार केल्याची घटना घडली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आमगाव तालुक्यात कर्जातून सुटका मिळवण्यासाठी मित्राची हत्या करून बनावट अपघात घडवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आताच आपण ऐकलं भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोटघरे.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता भावधारा कार्यक्रम सुरुवातीला ऐकूया मंजुषा केळकर यांना.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया शफात खान यांच्या सटायर फटायर या ललित विश्लेषण पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध.
1: ज्येष्ठ नाटककार शफात खान यांचे नाटकाव्यतिरिक्त असे पहिले पुस्तक सटायर फटायर लोकवाङ्मयगृहद्वारा प्रकाशित झालेलं, मूलतः मराठी दैनिक लोकसत्तामधील लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेल्या स्फुटलेखांचं हे संकलन आहे. सटायर फटायर या शीर्षकाखाली हे लेख नियमित स्तंभलेखनाच्या स्वरूपात प्रसिद्ध होत होते. सटायर म्हणजे उपरोध आणि सटर फटर या शब्दद्वयीशी नातं सांगणारं हे समर्पक शीर्षक. या लेखांमध्ये साहित्य विश्व, नाट्यक्षेत्र, राजकारण, माध्यमांचा गाजावाजा,

0: आणि मध्यमवर्गीय सामाजिक वर्तन यावर मार्मिक भाष्य आढळतं. मुळात शफात खान हे आपल्याला आधुनिक मराठी प्रायोगिक नाटककार म्हणून परिचयाचे आहेत. ब्लॅक कॉमेडी म्हणजेच विषण्ण गर्भ सुखात्मिका हा नाट्य प्रकार त्यांनी परिणामकारकरित्या हाताळला आहे आणि हीच शैली त्यांनी या लेखमालेत अनुसरलेली आहे. या स्फुटलेखनात लेखकाने सत्तेचा दुरुपयोग तसेच व्यवस्थेच्या निर्ढावलेपणावर बोचऱ्या विनोदाच्या अंगाने भाष्य केलेले आहे. कोणत्याही घटनेकडे तिरकसपणे पाहण्याची उपजत दृष्टी आणि त्याच शैलीत खिल्ली उडवणारी हुकमी लेखणी आणि वाणी शफात खान यांना लाभलेली आहे. 21व्या शतकातील सांस्कृतिक सामाजिक राजकीय व्यवहारातला फोल उथळपणा त्यांच्या लेखणीने नेमका पकडला आहे. सगळ्याच क्षेत्रांमध्ये निर्माण झालेला खुजेपणा, सर्वच क्षेत्रांमध्ये देवसदृश प्रेषितांना आलेलं महत्व, अर्थ हरवलेले मानवी नातेसंबंध, स्वार्थासाठी पर्यावरणाचा घास घ्यायला तयार होणं, जगण्याच्या वरवरच्या चकचकीत शैलीला महत्व देत निर्माण होणारी शहरं, परंपरा, धर्म, साहित्य, कला, ज्ञान, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, नगरविकास, रस्ते, प्रशासन या सर्वांना ग्रासू पाहणाऱ्या या प्राणघातक रोगांची साथ वेगानं फैलावू लागली आहे. शफात खान यांनी तिचं नेमकं निदान आपल्या लेखातनं केलेलं आहे. एकूण 26 लेख या पुस्तकात आहेत. बेडूक वर्ष, चिल्लरांचा काळ, शांतीसाठी राडा, मॉल कॉम्प्लेक्स, प्रॉब्लेम्स देशी कुत्र्यांचे, देशप्रेमाचं काय करायचं, अमेरिकेचं भव्यतेचं वेड आणि भारतीय बाणा अशी काही लेखांची शीर्षकं आहेत. तर समाजकारण आणि राजकारणातल्या त्या त्या कालखंडाचा सूर पकडताना लेखकाची सूक्ष्म निरीक्षण शक्ती प्रत्ययाला येते. शफात खान यांचा स्पष्ट ठसा असणारा हा तीक्ष्ण विनोद माणसाच्या स्वभाव वैशिष्ट्यांवर, वागणुकीवर, जगण्यातल्या विसंगतीवर आणि मराठी मध्यमवर्गीय माणसाच्या बोटचेप्या वृत्तीवर नेमके बोट ठेवतो. सटायर फटायर मधल्या लेखांमध्ये मराठी साहित्य विश्वातला दिखावा, संमेलनांची नाटकी हवा, कलाकारांची स्पर्धा आणि सांस्कृतिक क्षेत्रातला बाजारूपणा यावर शफात खान अतिशय रंगतदार भाषेत लिहितात. नामुष्कीचे स्वगत आणि सोनेरी आठवणींचा ठसका हे लेख मुंबईतल्या सांस्कृतिक धांदलीवर विनोदी भाष्य करतात. पगडी, तुतारी आणि राचारी या लेखात त्यांनी नाट्य संमेलनांचं चित्र अगदी उपहासात्मक पद्धतीने उभं केलंय. संमेलनातलं राजकारण, कलाकारांची धडपड, भाषणबाजी आणि दिखाऊ सांस्कृतिक वातावरण यावर त्यांनी मार्मिक टोले लगावलेले आहेत. शफात खान आपल्याला जत्रेतल्या अंतर्गोल बहिर्गोल आरशापुढे उभं करतात, खजील करतात आणि हसवतात. सामान्य व्यक्तिरेखातला सामान्यपणा दाखवत किरकोळ घटनातून ते एक प्रहसन निर्माण करतात आणि हा विनोद गालात, ओठात, जीवनीत आणि डोळ्यात हसू निर्माण करतो. हे सगळं लेखन समजून घ्यायला वाचकाची एक साहित्य विषयक आणि सामाजिक जाण अध्यारूत आहे. जेवढे जास्त संदर्भ माहिती असतील तेवढं भावत जाणारं हे लेखन आहे.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात शफात खान यांच्या सटायर फटायर या ललित विश्लेषण पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये गाभण जनावरांची योग्य निगा आणि देखभाल हे जन्माला येणाऱ्या वासरांच्या दृष्टीनं, गाई म्हशीच्या दूध उत्पादनाच्या दृष्टीनं, तसंच दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. गाई म्हशींमध्ये कृत्रिम रेतनानं किंवा नैसर्गिकरित्या भरवून घेतलेली तारीख नोंद करून ठेवावी. त्यानंतर 2 ते 2.5 महिन्यांनी तसं पशुवैद्यकाकडून ती तपासून गाभण असल्याची खात्री करून घ्यावी. गाभण असेल तर भरवलेल्या तारखेवरून कोणत्या तारखेला विणार हे निश्चित करावं. गायी 9 महिने 9 दिवस तर म्हशी 10 महिने 10 दिवसांनी वितात, या तारखा गोठ्यातच नोंद करून ठेवाव्या. गर्भधारणा झाल्यापासून पहिले 6 महिने गर्भाची वाढ हळूहळू होत असते, तसंच या काळामध्ये गायी म्हशी दूध देत असतात. दूध देत असल्या

त्यामुळे आपण त्यांना नियमित आहार देत असतो, याचा उपयोग गर्भालाही होतो. परंतु गर्भावस्थेत शेवटच्या 3 महिन्यात गर्भाचं वजन दुप्पट वाढतं, म्हणून शेवटचे 3 महिने गाभण जनावर आणि गर्भ यांच्या दृष्टीनं फार महत्वाचे असतात. या काळामध्ये दूध झपाट्यानं कमी होतं, त्यामुळे दुर्लक्ष होतं. पण याच काळात जनावरांना मोठ्या प्रमाणात ऊर्जा आणि प्रथिनं साठवून ठेवणं गरजेचं असतं. याचा उपयोग त्यांच्या दैनंदिन शारीरिक वाढीसाठी, गर्भाच्या पोषणासाठी, कासेमध्ये दूध तयार करण्याच्या पेशीच्या पुनरुज्जीवनासाठी, चीक तयार करण्यासाठी, दुभत्या काळामध्ये शरीरातून वापरलेल्या घटकांची पूर्तता करण्यासाठी आणि व्यायल्यानंतर दुग्ध काळासाठी होत असतो. रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी आणि इतर शारीरिक क्रियांसाठी सुद्धा होतो. शरीरातील घटकांची पूर्तता न झाल्यास गाभण जनावर अशक्त होतात, गर्भपात होऊ शकतो. कमी वजनाचं वासरू जन्मत, वेताना त्रास होतो, वार वेळेवर पडत नाही, दूध कमी होतं. म्हणून पशुपालकांनी गाभण जनावरांना आहारातून आवश्यक ती प्रथिनं, ऊर्जा, क्षार, जीवनसत्व तसंच स्वच्छ ताजं पाणी देणं आवश्यक आहे. म्हणून गाभण जनावरांना चारा, वैरण, पशुखाद्य आणि पाणी द्यावं. 7व्या महिन्यापासून पुढे गर्भाच्या वेगानं होणाऱ्या वाढीसाठी, म्हणजे हाडांच्या वाढीसाठी, कॅल्शियम, फॉस्फरस या 2 क्षारांची फार गरज असते. म्हणून 3 ग्रॅम क्षार मिश्रण द्यावं. गाय 7व्या आणि म्हैस 8व्या महिन्यात आठवाव्यात. त्यामुळे कासेतील दूध निर्माण करणाऱ्या पेशींना विश्रांती मिळते, पेशींची नव्यानं जडणघडण होते, त्यामुळे पुढच्या वितात चांगलं दूध मिळू शकेल. गाय म्हैस आटवल्यानंतर त्यांच्या 4ही सडामध्ये स्तनदाह विरोधी औषधं सोडावीत, त्यामुळे कास निरोगी राहते. जनावरांचा भाकड काळ हा साधारणतः 60 ते 90 दिवसांचा असावा. या काळामध्ये गर्भाची वाढ झपाट्यानं होते, वेताना त्रास होत नाही, वार वेळेवर पडते. गाभण जनावरांना शेवटचे 3 आठवडे रानामध्ये चरायला सोडू नये. कोरड्या स्वच्छ हवेशीर गोठ्यामध्येच तिला चारा पाणी द्यावं. बाह्यांग बाहेर येऊ नये म्हणून गोठ्याला उतार असू नये. गोठ्यामध्ये गवताची गादी करावी. वेळापूर्वी कासेतून दूध येऊन सूज आलेली असेल तर तो चीक काढून घ्यावा आणि बर्फानं कास शेकावी. रोज खरारा करावा, रोज चालण्याचा थोडा व्यायाम द्यावा. अशा प्रकारे गाभण जनावरांची काळजी पशुपालकांनी योग्य रीतीने घेतली तर प्रसूती सुलभ होते, तसंच दुग्धोत्पादन सुद्धा चांगलं मिळतं.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग चौथा ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो. प्राणायाम म्हणजे शरीर मन व आत्मा यांचा संयोग घडवून आणून संतुलित जीवन जगणं. प्राणायामाचा अभ्यास करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक ठरते. जसे की पूरक, याचा अर्थ श्वासात घेणं, रेचक म्हणजेच श्वास किंवा उच्छवास बाहेर सोडणं, कुंभक विशिष्ट भागात श्वास रोखून ठेवणं म्हणजेच कुंभक. तसेच प्राणायामात काही बंध लावले जातात. मूलबंध, गुदद्वाराचे आकुंचन करणं, त्यानंतर उडियान बंध, पोट पाठीकडे खेचणं, नंतर जालंध बंध, यात गळ्याच्या खोबणीत हनुवटी घट्ट पकडून श्वास रोखणं. महाबंध, वरील तीनही बंध एकसाथ पद्मासनात अथवा सिद्धासनात बसून लावले म्हणजे महाबंध होय. साधारणतः वय वर्षे 12 ते अतिवृद्ध व्यक्ती देखील प्राणायाम करू शकतात. रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर 4 तासांनी प्राणायाम करता येतो. सकाळची वेळ उत्तम, कारण हवा शुद्ध असते. शक्य नसल्यास खास करून थंडीत संध्याकाळी प्राणायाम केला तरी चालतो. दमा, उच्च रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींनी तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखालीच प्राणायाम करावेत. मुख्यत्वे 5 प्राणायाम रोज व्हायलाच हवेत. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याकरता श्वासोच्छवासांची गती कमी जास्त करणं म्हणजेच भस्रिका प्राणायाम. श्वसन मार्ग शुद्ध करण्याचा प्राणायाम असंही आपण म्हणू शकतो, कारण या प्राणायामानंतर आपण जे प्राणायाम करत असतो त्याद्वारे शुद्ध हवा म्हणजेच ऑक्सिजन शरीरात घेतला जात असतो. तो शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्यासाठी श्वसन मार्ग मोकळा असणे अपेक्षित असते. सुखासन, पद्मासन कोणत्याही एका आसनात बसावे. डोळे हलकेच बंद करावेत.

0: दोन्ही हातांची ध्यान मुद्रा लावत हात गुडघ्यांवर ठेवावेत. दोन्ही नागपुड्यांनी श्वास आत भरून घ्यावा, लगेच पूर्णपणे सोडून द्यावा. ही क्रिया जलद गती, मध्यम गती, संत गती यापैकी कोणत्याही गतीत वयोमानानुसार शारीरिक क्षमतेनुसार करता येते. उच्च रक्तदाब हृदयविकार असणाऱ्यांनी एकदम संत गतीने ही क्रिया करावी. चक्कर येणे, मळमळणे अशी लक्षणे दिसल्यास शवासन करावे. फुफ्फुसे कार्यक्षम होतात. सर्दी, खोकला, कफाचे विकार बरे होतात. विषारी द्रव्यांचा नाश होतो. कपालभाती प्राणायामामुळे मस्तिष्क विकार दूर होऊन मस्तिष्क चमकू लागते. कारण याचा अर्थच मुळे कपाल म्हणजेच कपाळ, मस्तिष्क व भाती याचा अर्थ चमकणे. कोणत्याही एका आसनात बसून शरीर स्थिर ठेवावे. रेचक करीत म्हणजेच श्वास सोडत पोट यथाशक्ती आत घ्यावे. पोटाला एक स्ट्रोक जाणवतो. थोडक्यात सांगायचे तर दीर्घ श्वास घेऊन एका झटक्यात श्वास सोडावा, तेव्हा पोट आपोआप मागे खेचून पुन्हा पूर्वस्थितीत येते. ही क्रिया सुरू ठेवावी. थकवा आल्यास थोडं थांबावं, पुन्हा सुरुवात करावी. शक्यतोवर उपाशी पोटी केल्यास उत्तम, नाहीतर जेवणानंतर 4 तासांनी हा प्राणायाम आपल्याला करता येतो. मेंदूतील रक्ताच्या गाठी किंवा शरीरात कुठलीही गाठ असल्यास ती विरघळण्यास मदत होते. वजन कमी होते. अपचन, गॅसेस यासारखे विकार बरे होतात. यानंतर बाह्य प्राणायाम, अग्निसार क्रिया, उज्जयी प्राणायाम जो थायरॉइड ग्रंथीवर उत्कृष्टपणे कार्य करतो, गोळण्याचा विकार बरा करतो, तो नक्की करावा. करे योग रहे निरोग. धन्यवाद.
1: आत्ताच आपण योग शिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेली योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग 4 ऐकलात. सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्र.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतो, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवर.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. जंगल तोडीमुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, जागतिक जैवविविधतेपैकी सुमारे 80% ही जैवविविधता जी आहे ही उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये आढळते, म्हणजे आफ

0: रात्रीच्या जंगलामध्ये आणि इतर जंगलांमध्ये. तर जंगले केवळ वन्यजीवांसाठीच अधिवासच पुरवत नाहीत तर वैद्यकीय संरक्षणालाही मदत करतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. विविध प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी जंगल हे एक महत्वाचे वातावरण आहे. हे स्वच्छ पाणी तयार करण्यासाठी, प्रदूषण काढून टाकण्यासाठी सुद्धा मदत करते. प्लास्टिकचा वापर कमी करा, कचऱ्याचे वर्गीकरण घरातूनच करा आणि पुनर्वापर करा. ऊर्जा बचत करा, ऊर्जा बचत ही सुद्धा फार महत्वाची आहे. झटपट दिवे बंद करणे, गरज नसताना उगाचच दिवे चालू ठेवणे, ऊर्जा बचत करणारे उपकरण वापरणे, वाहनांचा वापर कमी करा, या मार्गाने ऊर्जा बचत करता येईल. पाण्याची बचत करा, जेवढं पाणी लागतं काटकसरीपणा करा. वृक्ष लागवड हा सर्वात महत्वाचा विषय आहे. वृक्ष हवा शुद्ध करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन निर्माण करतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात. आपल्या आजूबाजूला जेवढे जास्त वृक्ष लावता येईल ती वृक्ष लावा, त्यांचे संगोपन करा, त्यांची काळजी घ्या. यापेक्षा सगळ्यात जास्त योगदान कुठलीही गोष्ट देऊ शकत नाही जर आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर. पर्यावरण विषयाबद्दल, त्याच्या संवर्धनाबद्दल आपण स्वतः जागरूक असण्यासोबत इतरांनाही याबाबत माहिती देऊन जागृती वाढवता येईल. तर मग आता आपण काय केलं पाहिजे? पुढच्या महिन्यात येणाऱ्या 5 जूनला, त्या दिवशी आपण सगळेजण जागतिक पर्यावरण दिन साजरा करणार आहोत, त्या दिवशी आपण प्रण घेतला पाहिजे की दरवर्षी तुमच्या वाढदिवसाला किंवा कुठलेही औचित्य साधून हिरव्यागार झाडांचे महत्व लोकांना पटवून द्यायचे आणि त्यांचे वृक्षारोपण करायचे. आता हिरव्यागार झाडांचे महत्व काय आहे? तर जे आपण आतापर्यंत बघितले की जंगलतोड झालेली आहे, त्यामुळे वातावरणात बदलाला काही चालना मिळत झालेली आहे आणि आता आपण त्यासाठी काय करू शकतो, तर हिरव्यागार झाडांचं त्यामध्ये फार महत्वाची भूमिका आहे. उन्हाळ्यात हिरवी राहणारी झाडे फार महत्वाची आहेत. पर्यावरण बदलांच्या उपाययोजनेतील महत्वाचा भाग म्हणजे जास्तीत जास्त या प्रकारची झाडे लावणे व त्यांचं संगोपन करणे. यामध्ये तुम्ही निंबाची झाडं, वड, पिंपळ, बांबू, आंबा यासारख्या झाडांचे वृक्षारोपण करू शकता, कारण ही झाडं फार लवकर वाढतात. दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्यातही हिरवीगार राहतात, ही जमिनीची धूप होऊ देत नाही आणि यांचं सगळ्यात जास्त योगदान आहे कार्बन डायऑक्साईड आहे, जे क्लायमेट चेंज आणि वातावरणातील बदलाला कारणीभूत आहे. त्याचं उत्सर्जन जे होतंय आपल्या वेगवेगळ्या ऍक्शन्समुळं ते कमी करतं आणि त्यामुळे ही सगळ्यात जास्त चांगली गोष्ट आहे की आपण जर हिरव्यागार झाडांचे महत्व जाणून घेतले आणि त्यांचे वृक्षारोपण केले आणि त्यांचे संगोपन केले तर आपण यापेक्षा चांगलं योगदान आपल्या या पर्यावरण संवर्धनाला, यापेक्षा चांगलं योगदान दुसरं काहीही देऊ शकत नाही. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग ऐकला. आणि श्रोते हो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटेल प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद। नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे। आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। खासगी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांमधून विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी मुंबईत आयोजित टेक महा इम्पॅक्ट या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते। यावेळी ते म्हणाले,
1: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपलं चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं। त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे। देशामध्ये आता अणुऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जी

0: तिच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करत आहे.
1: ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणुऊर्जा आणि इतर पर्यायी स्रोतांचा वापर गरजेचा असल्याचं ते म्हणाले. भारत आणि इटली यांच्यातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे इटली भेटीचं उद्दिष्ट असून इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत आज होणाऱ्या बैठकीबाबत आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमाद्वारे म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल रोममध्ये पोहोचल्यानंतर मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांनी संध्याकाळचं जेवण एकत्र केलं. यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. आजच्या भेटीत भारत इटलीचे मैत्रीपूर्ण संबंध पुढे नेण्याच्या दृष्टीनं चर्चा केली जाईल असं ते म्हणाले. रोममध्ये भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. दरम्यान भारतीय संस्कृतीचं दर्शन आपल्या कलेतून घडवणारे इटालियन चित्रकार जांपालो तोमासेती यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे प्रशंसा केली. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. यवतमाळ इथं औषध विक्रेत्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी विक्रेत्यांनी काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला. सोलापुरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला. दरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागानं एक दिवसीय नियंत्रण कक्ष सुरू ठेवले आहेत. धुळ्यातही औषध विक्रेत्यांनी बंद पाळला तसंच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. रत्नागिरीसह कोकणातल्या औषध विक्रेत्यांनी आजच्या संपात भाग घेतला. सरकारनं मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर बेमुदत संप करू असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला. बंदमुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयामार्फत विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या. गोंदियात औषध विक्रेत्यांनी मुकमोर्चा काढून निषेध नोंदवला तर जळगाव जिल्ह्यात खामगाव, शेगाव, जळगाव जामोद या शहरातल्या औषध विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवली आहेत. दरम्यान अकोला इथं एका नागरिकानं अन्न आणि औषध प्रशासन, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे या संपाविरोधात तक्रार दाखल केली आहे. बुलढाणा तसंच हिंगोली इथंही औषध विक्रेत्यांनी दुकान बंद ठेवून तसंच मोर्चा काढून आंदोलन केल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. अल्पसंख्याकांचं सशक्तीकरण देशाच्या विकासासाठी आवश्यक असल्याचं मत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी व्यक्त केलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित विविध राज्यांच्या अल्पसंख्याक आयोगाच्या परिषदेत सहभागी झाल्यानंतर ते आज नागपुरात माध्यमांशी बोलत होते. विकसित देश घडवण्यासाठी अल्पसंख्याक समाज मजबूत आणि सुरक्षित असणं अत्यंत गरजेचं आहे. अल्पसंख्याक समाजातल्या सर्वधर्मीय नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजना उपलब्ध असून त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्र, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

0: उपलब्ध करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करायला नकार दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण बंदर क्षेत्रात येत्या 26 मे पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळानं जारी केले आहेत. हा बंदी आदेश 31 ऑगस्ट 2026 पर्यंत लागू राहणार आहे. प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांनी सर्व बंदर निरीक्षक सहाय्यक बंदर निरीक्षक यांना याबाबतचे आदेश दिले आहेत. पावसाळी हंगामाची सुरुवात आणि समुद्रातले संभाव्य धोके लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी 20 मे रोजी झालेल्या तुफानी पावसामुळे जलपर्यटन थांबवण्यात आलं होतं. दरम्यान रायगड जिल्ह्यातला ऐतिहासिक जंजिरा किल्ला देखील येत्या 26 मे पासून 3 महिन्यांकरता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम अजून अपूर्ण असलं तरीही रायगड जिल्ह्यात खारपाडा इथं टोल वसुली सुरू करण्यात आली आहे. ही टोल वसुली अन्यायकारक असल्याचं रायगड प्रेस क्लबनं म्हटलं असून टोल वसुली त्वरित स्थगित करावी या मागणीकरता उद्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नागपूर जिल्ह्यातल्या ईशापूर गावाजवळ आज पहाटे विटांनी भरलेला एक ट्रक उलटल्यानं झालेल्या अपघातात 3 मजुरांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. ईशापूरजवळ चालकाचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. मृतांची ओळख पटली असून जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ट्रकचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची FDA अर्थात अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. FDAचे आयुक्त श्रीधर दुबे यांची मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कान्हूराज बगाटे यांची नियुक्ती महामुंबई मेट्रो संचालन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. तसंच RS चव्हाण यांना हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार इथं शासकीय इतमामानं अंतिम संस्कार करण्यात आले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आज खांडोरी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. नीट पेपरफुटी प्रकरणात CBIचे काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे. आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेले आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.
2: कि हमारे श्रोता जानना चाहते हैं आज के हमारे विषय क्या है.
3: बिल्कुल सही कह रही है. एकदम ही इतना ज्यादा उत्साह लग रहा था कि मैं बताने ही भूल गई. तो हम बता देते हैं, अभी आज हम बात करेंगे विश्व मधुमक्खी दिवस के ऊपर.
2: अच्छा.
3: तो जो कि बहुत ही जरूरी है हमारे लिए मधुमक्खियां.
2: बिल्कुल.
3: और हम बात करेंगे,
2: काटती बहुत बुरा है.
3: और काट चुकी है मुझे, इसलिए मुझे पूरा उसका एहसास है, पूरा एक्सपीरियंस है. और हम बात करेंगे भाषाओं से किस तरह से जुड़ा हुआ है संस्कार.
2: अच्छा.
3: तो इसके बारे में तो चर्चा करेंगे. साथ ही हम चाहेंगे हमारे जो जितने भी श्रोता हैं वो सब अपने अपने विचार, अपने अपने जो भी वो सोचते हैं उसके बारे में वो लिख के भेजा. ये बताएं कि वो उनको कितनी भाषाएं आती हैं बोलनी.
2: अच्छा, ठीक है. यानी शब्द हमारा विचार आपके जो आप सेगमेंट लाई हैं
3: उसके अंदर हम बात करेंगे सद्भावना.
2: अच्छा, भाषाओं से जुड़े संस्कार में आप बताना चाहती हैं कि जी अपनी अपनी भाषाओं के बारे में हमारे श्रोता हमसे बात करें कि वो किस भाषा को जानते हैं या कितनी भाषाओं के ज्ञाता हैं. तो फटाफट लिखिए. हमारे सखा और सखियों से हम अनुरोध करते हैं कि जो भाषाओं से जुड़ा संस्कार है इस पर लिखने के साथ साथ ये भी बताइए आपने अब तक कितनी भाषाएं सीखी हैं.
3: जी बिल्कुल,
2: है ना.
3: और हम बात करेंगे आज साड़ियों का संसार. जो साड़ियों का जो विषय है उसमें हम आज हम लेकर आए हैं तंचोई साड़ी.
2: क्या बात है, क्या बात है. तो आज मुझे पूरी उम्मीद है कि इस बार आप मेरे लिए तंचोई साड़ी लेकर आई हैं.
3: साड़ी तो मैं खैर नहीं लेकर आ पाई हूँ, लेकिन आपके लिए बहुत सारी मिठाइयां मिली.

मध्यमलहरी 239° 18 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्स, एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजतायत. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू करीत आहोत. श्रोतेह, धनश्रीचा नमस्कार. सभेच्या सुरुवातीला प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

श्रोतेह, प्रेमात पडणं चुकीचं नाही, पण प्रेम केल्यानंतर ते निभावणं फार गरजेचं असतं. असंच काहीस प्रत्येकाच्या मनात हुरहुर असते. ऐकणार आहोत वजीर या चित्रपटातील विधू विनोद चोप्रा यांचं गीत. शंतनू मोहित्र यांनी संगीतबद्ध केलेलं आणि या गीताला आवाज दिलाय सोनू निगम, श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांनी.

वजीर या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मनोज मुतांशीर यांचं गीत, जीत गांगुली यांनी संगीतबद्ध केलेलं, अरिजित सिंग, पलक मुच्छल आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. ऐकूयात रुस्तम या चित्रपटातील हे गीत.

0: म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
2: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
1: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
2: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
1: क्रीडांगण जरूर ऐका
2: प्रत्येक बुधवारी
1: सकाळी 9:10
2: आणि याचं पुनःप्रसारण
1: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी, एक असं माध्यम
2: जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि भविष्यातही. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आपलं पुनश्च स्वागत. या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कैट्सिया चित्रपटातील राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. हे गीत आणि या गीताला आवाज आहे के यांचा.

0: सोनू निगम, श्रेया घोषाल, सलीम मर्चंट आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील नीरज अयंगार यांचं गीत आपण ऐकलं, कुर्बान. या चित्रपटातील या गीताला संगीत होतं सलीम सुलेमान यांचं. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: विश्व उलगडून सांगणारा, असंख्य गुणांचं तेजोवलय घेऊन येणारा आणि प्रत्येक सखीच्या अनुभवातून आपल्यामध्ये नवा प्रेरणा

0: प्रेरणा स्त्रोत निर्माण करणारा, उत्तम जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवणारा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. जरूर ऐका दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी ठीक 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.
1: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
2: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
3: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
2: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, धम्माल करायची असेल तर धम्माल गीत ऐकण्यात एक मजा असते आणि तीच मजा आज आपण एन्जॉय करणार आहोत जब वी मेट या चित्रपटातील इर्शाद कामिल यांचं गीत ऐकून. या गीताला संगीत आहे प्रीतम यांचं आणि या गीताला आवाज दिलाय मीका सिंग आणि सहकार्यांनी.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत मिथुन यांनी संगीतबद्ध केलेलं सईद कादरी यांचं गीत द ट्रेन. या चित्रपटातील या गीताला आवाज दिलाय मिथुन, शिल्पा राव आणि सहकाऱ्यांनी.

द ट्रेन या चित्रपटातील या गीताचा आस्वाद घेत हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात मी धनश्री आपली रजा घेत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र.

0: द ट्रेन या चित्रपटातील या गीताचा आस्वाद घेत हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात मी धनश्री आपली रजा घेत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र.
1: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता. तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40 फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. 5:30 होत आहे यवाणी हा कार्यक्रम, आणि त्यानंतर ठीक 6 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला यवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात आज ऐकूयात किशोरवयातील बदल आणि पालकत्व याविषयी प्राध्यापक अनिल आटोळे यांच्याशी वैशाली जाधव यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्रांनो नमस्कार. युववाणीच्या आजच्या भागामध्ये मी वैशाली जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. युवक मित्रांनो, किशोर वय हा मुलांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आणि त्याचबरोबर पालकांसाठी म्हणाल तर समजून घेण्याची एक मोठी परीक्षा. या वयामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक बदल हे त्या मुलांसाठी तर नवे असतातच, पण या बदलामुळे एकंदर वर्तणुकीमध्ये होणारा बदल आणि या बदलाबरोबर जुळवून घेण्यासाठी मुलासोबतच पालकांचीही विचार बदलाची प्रक्रिया कशी असू शकते किंवा ती कशी असायला हवी की ज्यामुळे त्यांच्या नात्याला अधिक समृद्धता प्राप्त होईल, अशाच काही महत्वाच्या विषयांवरती आणि प्रश्नांवरती बोलण्यासाठी आज आपण आपल्या आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये आमंत्रित केलंय प्राध्यापक अनिल आटोळे यांना. अनिल सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये.
2: धन्यवाद.
1: अनिल सर हे 20 वर्षांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. किशोरवयीन मुलांसोबत मुलींसोबत विविध प्रश्नांवर गेली अनेक वर्ष ते पालकांना मार्गदर्शन करतात. विविध शाळा, महाविद्यालय तसेच सामाजिक संस्थांमध्ये त्यांनी अनेक पालकांसोबत संवाद साधलाय. अनिल सर, मुलाखतीच्या सुरुवातीला मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की गेल्या दशकांमध्ये पालकत्वाच्या ज्या पद्धतींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे बदल घडत गेले, ज्याला आपण मोठे सांस्कृतिक बदल म्हणूयात, ते नेमके कोणते आहेत, इथून आपण मुलाखतीची सुरुवात करूया.
2: तुम्ही जो प्रश्न विचारला तो आजच्या काळात अतिशय कळीचा आहे. पालकत्व किंवा त्याला पेरेंटिंग आता केवळ संगोपन न राहता तो एक सहप्रवास झालेला आहे.
1: बरोबर.
2: पूर्वी पालकत्व हे फक्त एकतर्फीच होतं, आई वडिलांनी सांगायचं आणि मुलांनी ते पाळायचं असा अलिखित नियम होता. पण आता तो अधिकारापेक्षाही ना त्याच्यामध्ये नातं महत्वाचं झालेलं आहे.
1: अगदीच.
2: आपण ते वेगळ्या अँगलनी बघू की त्याच्यामध्ये पहिलं आहे बघा काय की पूर्वी आपण मुलांना घडवायचो पण आता आपल्याला

0: त्यांच्यासोबत वाढायचं आहे. आजची मुलं केवळ ऐकत नाहीत तर ते तुमचं खूप सूक्ष्म निरीक्षण करत असतात.
1: बरोबर.
0: तुम्ही काय सांगता त्यापेक्षा तुम्ही कसे वागता यातून ते संस्कार घेतात.
1: बरोबर.
0: दुसरा मुद्दा असा आहे की गेल्या दशकात सर्वात मोठा बदल म्हणजे इंटरनेटवरील माहितीचा स्फोट.
1: बरोबर.
0: मुलांकडे आता गुगलचं ज्ञान आहे पण पालकांकडे अनुभवाचं शानपण आहे. तिसरं म्हणजे आदेश देणाऱ्या पालकांऐवजी आता मित्र होऊ पाहणारे पालक मला दिसतात. पण यामध्ये शिस्त आणि स्वातंत्र्य याची जरा त्यांनी गल्लत केलेली दिसते. आणि सर्वात शेवटी म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीतून आपण विभक्त कुटुंबाकडे आलो आहोत ज्यामुळे मुलांच्या भावनिक गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी केवळ आई वडिलांच्याच खांद्यावर आली आहे.
1: अगदी बरोबर.
0: हे मला प्रामुख्याने हे चार बदल पालकत्वामध्ये जाणवत आहेत.
1: बरोबर. आणि तुम्ही म्हणाला ते अगदीच खरं आहे की पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये केवळ आई वडीलच नाही तर आजी आजोबा काका काकू हे सर्वच त्या कुटुंबाचा एक महत्वाचा भाग असल्यामुळे कळत नकळतपणे पालकत्व हे त्यांच्यासोबत सुद्धा घडत होतं. आणि त्यामुळे कदाचित त्यानंतर मुलांचे येणारे प्रश्न ते सोडवण्यासाठी आई वडिलांसोबतच अनेक मंडळी होती आणि जे आत्ता कदाचित नाहीये. जेव्हा आपण असं म्हणतो की मुलांच्या या बदलत्या पिढीनुसार त्यांचे प्रश्न बदलत आहेत, पारंपरिक भारतीय मूल्य आणि आजच्या ज्याला आपण जेनझीज म्हणतोय यानुसार जे बदलणारे ट्रेड्स आहेत या सगळ्यामध्ये खूप मोठी तफावत जाणवते. आता आपली मूल्य आणि मुलांची बदलणारी पिढी या सगळ्यांमध्ये एक सुवर्णबद्ध साधायचा असेल तर तो कसा साधता येईल.
0: खूप छान प्रश्न आहे. आणि आजकाल बऱ्याच पालकांना असं वाटतं की आधुनिकतेच्या प्रवाहात आपली जुनी भारतीय मूल्य कुठेतरी हरवत चाललेली आहेत. पण खरं सांगू का मूल्य कधीच जुनी होत नाहीत किंवा ती बदलतही नाहीत, फक्त ती मांडण्याची पद्धत बदलावी लागते. आता हा सुवर्ण मध्य साधण्यासाठी काही महत्वाचे मी विचार सांगतो तुम्हाला. त्याच्यामध्ये पहिला आहे म्हणजे मूल्यांची व्याख्या बदलली पाहिजे. आपण अनेकदा आदर म्हणजे फक्त नमस्कार करणं किंवा पाया पडणं इतकंच मर्यादित ठेवतो. पण आजच्या पिढीसाठी आदर म्हणजे एकमेकांच्या वेळेचा, खाजगी अवकाशाचा, म्हणजे त्याला प्रायव्हसी म्हणतो आपण, विचारांचा सन्मान करणं होय. जेव्हा आपण त्यांच्या भाषेत या मूल्यांची मांडणी करतो तेव्हा ती त्यांना जास्त जवळची वाटते.
1: बरोबर.
0: दुसरं म्हणजे काय या प्रश्नाचं स्वागत करा. म्हणजेच काय, आपल्याकडे बघा डेमोक्रॅटिक पॅरेंटिंग म्हणतो आपण, लोकशाही पूर्ण पालकत्व असतं. आजची जी जेन झेड पिढीला प्रत्येक गोष्टी माग का हे विचारण्याची सवय आहे.
1: बरोबर.
0: आम्ही सांगतोय म्हणून तू हे कर असं म्हटलं की ते बंड करून उठतात बघ. पण जर आपण त्यांना एखाद्या मूल्यामागचं लॉजिक जर सांगितलं, कारण नीट पटवून दिलं ना, तर हीच पिढी ती मूल्य अत्यंत आनंदाने आणि स्वाभिमानाने स्वीकारतात.
1: बरोबर.
0: आता आपण एक व्यावहारिक उदाहरण बघू. आत्ताचा काळ बघा कसा आहे, सोशल मीडिया आणि गेमिंगचा आहे बघा. मुलांच्या नव्या ट्रेंड्सना सरसकट विरोध करून चालत नाही बघ आपल्याला. त्यांना आपण विरोध करून काय करतो, स्वतःपासूनच आपण लांब ढकलत असतो.
1: बरोबर.
0: त्याऐवजी आपण काय केलं पाहिजे की हे जी आपली टेक्नॉलॉजी आहे त्याला आपण एक ब्रिज म्हणून वापरलं पाहिजे आपण, आणि त्याच्याद्वारेच आपण मुलांच्या जवळ गेलं पाहिजे. त्यातली एक पद्धत सांगतो मी तुम्हाला. जर एखादा मुलगा किंवा मुलगी तुमची तासन तास काय करते, ऑनलाईन गेमिंग मध्ये बिझी आहे, तर त्यांना ओरडण्याऐवजी आपण त्यांच्या शेजारी बसलं पाहिजे, त्यांना कुतूहलाने विचारलं पाहिजे, अरे हा गेम नेमका कसा खेळतात, तुला यातलं नेमकं काय आवडतं, आता याचा परिणाम काय होईल बघा याच्यामध्ये. जेव्हा तुम्ही त्यांच्या जगात रस घेता तेव्हा त्यांचा तुमच्याबद्दल डिफेन्स मोड कमी होतो.
1: बरोबर.
0: ते तुमचं जग समजून घ्यायला तयार होतात.
1: बरोबर.
0: आणि याच्यासाठीच आपण मार्गदर्शन काय करणं अपेक्षित आहे बघा. एकदा संवाद सुरू झाला की मग तुम्ही त्यांना अधिकारवानाने सांगू शकता, बघा गेम खेळणं मनोरंजक म्हणून ठीक आहे पण ही तुझी आता अभ्यासाची वेळ आहे बरं का, ही वेळ तुला स्वतःला सिद्ध करण्याची आणि करिअर घडवण्याची आहे, हे विसरून चालणार नाही. मला थोडक्यात हेच सांगायचं आहे पालकांना की पालकांनी मुलांच्या ट्रेंडच्या भाषेत बोलायला शिकलं पाहिजे, तर आणि तरच मुलं पालकांच्या मूल्यांच्या भाषेत संवाद साधतील.
1: बरोबर.
0: हाच तो सुवर्ण मध्य आहे जो आजच्या काळाची गरज आहे.
1: बरोबर. थोडक्यात काय तर तो दोघांमधला संवाद महत्वाचा आहे आणि तो योग्य पद्धतीने घडून येणं महत्वाचं आहे. मला अजून एक विचारावं असं वाटतं की आतापर्यंत कसं झालंय ना की पालक कायम मुलांना काहीतरी सांगत आलेत आणि मुलांनी ते कायम ऐकत आलेत, अशाच पद्धतीने पारंपरिक विचारधारणेने आपण आतापर्यंत प्रत्येक पिढी घडवत आलोय. पण आत्ता अर्थात ज्या पद्धतीने जनरेशन बदलत आहेत, ज्या पद्धतीने पिढी बदलतीये, त्याप्रमाणे पालकांनी स्वतःचे अधिकार न गमावता सुद्धा मुलांबरोबर एक मैत्रीपूर्ण नातं

0: निर्माण करायला हवं. पण प्रश्न पडतो की मग हे नातं निर्माण करायचं कसं, कारण पालकांची भूमिका तर हातून सुटणार नाहीये, पण मैत्रीचं नातं पण निर्माण करायचंय. तर तुम्ही काय सांगाल?
1: हा प्रश्न ना तुम्हाला सांगतो आजच्या प्रत्येक पालकाला पडलेला आहे.
0: नक्की
1: बऱ्याचदा पालकांना असं वाटतं की आपण मुलांचे मित्र झाले पाहिजे, पण मला थोडस वेगळं वाटतं. मुलाला त्या मुलीला त्यांच्या वयाचे मित्र बाहेर आहेतच की
0: बरोबर.
1: पालकांनी मुलांचे बेस्ट फ्रेंड होण्यापेक्षा फ्रेंडली पालक होणं जास्त गरजेचं आहे. आता याच्यातली काही सूक्ष्म फरक आणि पद्धती आपण समजून घेऊया. आता मैत्री आणि जबाबदारी याची सांगड आपण घातली पाहिजे. म्हणजेच काय केलं पाहिजे, समजा मुलाने एखादी चूक केली तर मित्र म्हणून आपण त्याच्या पाठीवर हात ठेवून ती चूक कशी सुधारायची ते सांगतो.
0: बरोबर.
1: पण पालक म्हणून ती चूक नेमकी चूक का आहे हे स्पष्ट करणं आपलं उत्तरदायित्व आहे. मी तुझा बाप आहे हा अहंकार सोडून मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास देणं म्हणजे खरं पालकत्व आहे.
0: अगदीच.
1: दुसरं म्हणजे अधिकार ओरडण्यातून नाही तर प्रभावातून दिसून आला पाहिजे. मुलाला हे माहितीच असावं की संकट काळी मी माझ्या आई वडिलांकडे हक्काने जाऊ शकतो आणि तिथं मला कोणीही ओरडणार नाही.
0: बरोबर.
1: मला फक्त पालकांचा आधारच मिळेल. आपला अधिकार हा मुलांवर खेकसण्यातून किंवा धाक दाखवण्यातून निर्माण होऊ नये, तर आपल्या विचारांच्या त्यांच्या मनावर जो प्रभाव आहे त्यातून निर्माण झाला पाहिजे. आपण एक उदाहरणातून बघू. परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि त्याचे गुण अपेक्षेपेक्षा मुलाला कमी आलेले आहेत किंवा एखाद्या विषयात तो नापास झालेला आहे. तुमची भूमिका कशी असावी त्याबद्दल? एकतर मुलाला बघा काय लागतो की एक भावनिक आधार लागतो.
0: बरोबर.
1: मुलाला निराश झालेलं पाहून तुम्ही त्याच्या खांद्यावर हात ठेवता आणि शांतपणे सांगता, निकाल वाईट लागलाय हे मला दिसतंय रे आणि तुलाही त्याचं वाईट वाटतं हे मला समजतंय, हवं तर थोडा वेळ रडून घे हरकत नाही, पण लक्षात ठेव हा एक निकाल म्हणजे तुझी संपूर्ण आयुष्य नाहीये.
0: बरोबर.
1: त्याची दुसरी पायरी अशी आहे की आता इथं अधिकार आणि स्पष्ट मार्गदर्शन तुमचं झालं पाहिजे ह्या भावनिक आधारातून अधिकाराच्या नंतर.
0: बरोबर.
1: जेव्हा तो मुलगा शांत होतो ना तेव्हा तुम्ही तुमचा अधिकार न गमावता वस्तुस्थिती सुद्धा मांडली पाहिजे.
0: बरोबर.
1: तुम्ही त्याला सांगता तुझा पालक म्हणून मला हे सांगावंच लागेल, गेल्या काही महिन्यात अभ्यासापेक्षा सोशल मीडियावर तू जरा जास्तच वेळ घालवलायस.
0: बरोबर.
1: आणि ती तुझी चूक आहे. आता आपण एकत्र बसूया आणि ही चूक कशी सुधारायची आणि पुढच्या वेळेस काय काळजी घ्यायची याचं आपण नियोजन करू. थोडक्यात मला म्हणायचंय की मुलाला तुमच्याबद्दल भीती वाटण्यापेक्षा आदर वाटला पाहिजे. ज्या दिवशी मुलाला खात्री पटेल की माझे आई वडील मला जज करणार नाहीत तर गाईड करणार आहेत, त्या दिवशी अधिकार आणि मैत्री यांचा ना समतोल आपोआप साधला जाईल.
0: बरोबर. तुम्ही खूप महत्वाचं सर एक आत्ता म्हणालात की पालकत्व म्हणजे त्या मुलाला गाईड करणं आहे आणि मुलाच्या मनामध्ये ती भीती न येता तुमच्याविषयी जर तो आदर निर्माण झाला तर कदाचित अनेक प्रश्न सुटू शकतात. आपण जे आता सो कॉल्ड म्हणत चाललोय की पालकांमधलं आणि मुलांमधलं जे नातं आहे ते मैत्रीपूर्ण असायला हवं, पण मैत्रीपूर्ण करताना कुठेतरी त्याला पालकत्वाची जोड असलीच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय ते नातं खऱ्या अर्थाने ग्रो होणार नाहीये. आणि आपण प्रत्येक वेळी ना माझं मूल म्हणून त्याच्याकडे आपली जी बघण्याची भूमिका आहे ना ती खूपदा अधिकारवाणीच होते. खरं तर आता ती भागीदार या अँगलने सुरू व्हायला हवी आहे किंवा ती त्या पद्धतीने असायला हवी आहे. आणि जेव्हा मी हे म्हणतीये की मुलांबरोबरचं पालकांचं नातं हे भागीदारी किंवा भागीदार म्हणून असायला हवं, तेव्हा अर्थात पालकांकडून त्या मुलांसाठी म्हणून काही अशी वेगळी पावलं उचलायला हवीत का की जेणेकरून मुलांना सुद्धा जाणवत राहील की हो माझे पालक माझ्या सोबत आहेत.
1: आपण एक अधिकारवाद्यांनी जर बघितलं ना आपल्या समोर काय असतं, फक्त की मी ज्यावेळेस त्याची मालकी फक्त मानतो, माझा त्याच्यावरती हक्क आहे, माझी ही इन्व्हेस्टमेंट आहे, असं आपण मुलांच्या बाबत असं बोलत असतो, त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर ना फक्त काय दिसतात, मग रिझल्ट दिसतो, त्याला मार्क्स किती पडलेत दिसतात, त्याचं यश दिसतं, घरात किती ट्रॉफी आणलेल्या आहेत त्या दिसतात आपल्याला. पण जेव्हा आपण एक भागीदार म्हणून बघतो ना तेव्हा तिथं फक्त काय दिसतं माहिती का, प्रेम दिसतो त्याच्याबद्दल. आता ह्याची काय बघा, एक पहिली पायरी अशी आहे की मुलांचं पहिलं आपण काय घेतलं पाहिजे, ऐकून घेतलं पाहिजे. आपण मुलांशी बोलतो खूप पण त्यांचा आपण ऐकतो का? समजा मुलाने आज अभ्यास केला नाही तर आपण अधिकारवाने लगेच ओरडतो अभ्यास का नाही केला, पण एक भागीदारी म्हणून जर आपण बघितलं तर आपण त्याच्याशी काय कॉन्व्हर्सेशन करू शकतो, बघा अरे आज थोडा थकलेला वाटतोयस तू, काही अडचण आहे का, यामुळे मुलाला वाटतं की माझे आई बाबा मला समजून घेत आहेत.
0: बरोबर.
1: त्यातली दुसरी पायरी बघ काय असली पाहिजे की त्याला निवडीचं पण स्वातंत्र्य पाहिजे. आता अधिकारवाने असलं की आपण काय करत असतो त्याच्यासाठी, मला

0: समजा छोट्या छोट्या गोष्टीत आपणच सगळे निर्णय घेत असतो. त्याच्यामध्ये मग काय करतो आपण की तू कुठले कपडे घातले पाहिजे, इथपासून तू अभ्यासाची वेळ ठरवण्यापर्यंत त्यांना संधी देत नाही आपण.
1: बरोबर.
0: जर आपण त्यांच्यासाठी सगळे निर्णय घेतले तर ते स्वतःचे निर्णय घ्यायला कधी शिकणार नाहीत. हा, याच्या भागीदारी म्हणून आपण काय करू शकतो, काय विचारू शकतो त्याच्यासाठी आपण, तुला होमवर्क आधी करायला आवडेल की खेळून आल्यावर, हा छोटासा बदल त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवतो.
1: बरोबर.
0: तिसरी पायरी म्हणजे काय बघा याच्यामध्ये, त्यांच्या चुकांना तुम्ही संधी मानलं पाहिजे. चूक झाली की आपण काय करतो, पहिली शिक्षा करतो त्यांना. हे जर आपण भागीदारीत जर बघितलं तर आपण काय म्हणू शकतो बघा याच्यामध्ये, की आपण सोबत मिळून मार्ग काढूया. समजा मुलाकडून काहीतरी नुकसान झालं, त्याला ओरडण्यापेक्षा आता हे कसं निस्तारायचं किंवा पुढच्या वेळी आपण काय काळजी घेऊ शकतो यावर चर्चा करा.
1: बरोबर.
0: यामुळे मुलांना जबाबदारीची जाणीव होते, भीती वाटत नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे मला एक थोडक्यात असं सांगायचंय की एक भागीदारी म्हणून काय आपण केलं पाहिजे, की मुलाला भागीदार म्हणून वागवणे म्हणजे त्याला पूर्ण मोकळीक देणे नव्हे, त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देत प्रेमाने आणि विश्वासाने सोबत नेणं होय.
1: बरोबर.
0: यामुळे मुलाला स्वतःची किंमत वाटते आणि तो अधिक जबाबदार बनतो.
1: बरोबर. आणि आता तुम्ही जसं म्हणालात तसं, तुम्ही जेव्हा त्यांना त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेता, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांचं मत विचारात घेताना, तेव्हा तुम्ही म्हणालात तसं ती ते त्या निर्णय प्रक्रियेचा भाग होत राहतात. ओनरशिप नावाची जी गोष्ट आपण कधी कधी म्हणतो की या नवीन पिढीत नाहीये, ती रुजवावी लागेल ना. आणि पालक म्हणून ती कदाचित आपली जबाबदारी की ती ओनरशिप त्यांनी लहानपणापासून या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल, जेव्हा पालक त्याच्याबरोबर बसतील आणि बोलायला लागतील आणि त्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये दोघे जण मिळून निर्णय घेतील, तेव्हा ती ओनरशिप जी आपण म्हणतो जी मुलांमध्ये यायला हवी, ती कदाचित डेव्हलप होत राहील. आणि अर्थात यासाठी पालकच सगळ्यात जास्त महत्वाचा रोल करू शकतो.
0: पालकांची ती जबाबदारीच आहे.
1: आपल्याकडे ना कायम जेव्हा मी मुलाला घडवणार आहे अशी भूमिका पालकांची होत जाते, तेव्हा कुठे ना कुठेतरी त्या मुलावरती सतत वॉच ठेवणं ज्याला आपण म्हणू, किंवा सतत त्याला क्रॉस चेक करणं असं जे आपण म्हणू, तेच चालू राहतं. आणि जेव्हा मुलाला हे कळतं ना की कुणीतरी मला क्रॉस चेक करतंय, तेव्हा अर्थात त्याच्याबद्दल ती थोडी अपमानास्पद किंवा अविश्वासात्मक गोष्ट ठरत जाते. अर्थात कदाचित पालक त्यांच्या जागेवर बरोबर असतील, पण मुलासाठीची ही एक खूपच गुंतागुंतीची भावनिक गोष्ट आहे असं मला वाटतं. मग अशा वेळी नेमकं पालकांनी कसं वागावं की ते मुलाला त्याचं क्रॉस चेकिंग पण नाही वाटलं पाहिजे, पण पालक म्हणून त्यांची जी जबाबदारी आहे त्या अर्थाने त्यांनी ते मुलाबरोबरचं ते संवाद पण ठेवला पाहिजे. तुमचं मत काय, ते कसं करता येईल?
0: तुम्हाला असं म्हणायचं की विश्वासाचं नातं निर्माण करायचं.
1: बरोबर.
0: आता हा प्रश्न खरं तर ना आजच्या काळातील प्रत्येक पालकांच्या मनातला आहे बरं का. जेव्हा आपण क्रॉस चेकिंग करतो तेव्हा आपण अजाणतेपणे मुलाला हा संदेश देत असतो, माझा ना तुझ्यावरती विश्वासच नाही आहे.
1: एक्झॅक्टली. आणि मग मुलाला फार वाईट वाटतं त्या गोष्टीचं किंवा दुःख होत राहतं.
0: पण जर आपल्या मुलामध्ये विश्वासाचे नाते निर्माण करायचे असेल की नाही आपल्याला, तर तुम्ही संवाद केला पाहिजे आणि त्या संवादामध्ये काय पाहिजे, सहजता पाहिजे. जेव्हा मूल बाहेरून येतं की नाही तेव्हा त्याला असे प्रश्न नाही केले पाहिजे, कुठे गेला होतास, कोण होत, काय केलं.
1: बरोबर.
0: अशा प्रश्नांचा भडीमार करण्यापेक्षा आजचा दिवस कसा होता रे, काही गंमत घडली का आज शाळेमध्ये कॉलेजमध्ये, असे मन मोकळेपणाने तुम्ही काय केले पाहिजे प्रश्न विचारले पाहिजे. नाहीतर जनरली काय होतं माहिती का, की पोलीस आपल्याला कसे प्रश्न विचारतात, उलट तपासणी करण्यासारखे प्रश्न विचारतात, असं मुलांना नाही वाटलं पाहिजे. दुसरं आहे म्हणजे काय, की मुलांच्या शब्दावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे तू. तिसरं म्हणजे काय, की त्यांची जी काय प्रायव्हसी आहे ना त्यांचा पण आदर केला पाहिजे हो आपण.
1: बरोबर.
0: त्याचं कपाट असतं किंवा त्याचा मोबाईल असतो किंवा त्याची डायरी असते, ते चोरून तपासणं हे विश्वासाच्या नात्यासाठी चांगलं नाहीये. त्यांना त्यांचा जो काही वैयक्तिक, हल्ली बघा हा शब्द वापरतात, स्पेस पाहिजे म्हणतात, त्यांना ती वैयक्तिक स्पेस पण दिली पाहिजे आपण.
1: बरोबर.
0: हा, जर तुम्हाला काही शंका असेल की नाही, तुम्ही थेट ती प्रेमाने बोलून दाखवा. चोरी पकडण्यापेक्षा काय केलं पाहिजे, तुम्ही त्याच्याशी चर्चा केली पाहिजे.
1: बरोबर.
0: अजून एक आहे म्हणजे त्याचे चुकांकडे पाहण्याचा आपल्याला दृष्टिकोन पण बदलला पाहिजे. केव्हा खोटं बोलतात मुलं किंवा एखादी गोष्ट केव्हा लपवतात, की मला घरी आल्यावरती काहीतरी पालकांना कळल्यानंतर मला ओरडणं मिळणार आहे असं त्यांना वाटत असत.
1: बरोबर.
0: आपल्याकडून त्यांच्यासाठी आपण काय बोललं पाहिजे, चूक झाली तरी चालेल पण ती मान्य केली तर आम्ही तुला मदत करू.
1: बरोबर.
0: आणि तेव्हाच काय होतं माहिती का, शिक्षेची

0: भीती संपते आणि विश्वासाचा पाया रचला जातो.
1: बरोबर.
0: अजून एक आहे म्हणजे त्यांना जबाबदारी पण आपण दिली पाहिजे, कामांची जबाबदारी दिली पाहिजे, म्हणजे त्या मुलांना पण कळते की माझ्याही मताला किंमत आहे.
1: बरोबर.
0: आणि मुलं काय करतात, आपोआपच जबाबदारीने वागायला शिकतात आणि त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी वाढते. आणि मुलांना अजून काय की आपलं असं वागणं पाहिजे की आपण ऍज अ त्याला रोल मॉडेल दिसलं पाहिजे. अजून एक गोष्ट आहे म्हणजे क्वालिटी टाइम घालवला पाहिजे मुलांबरोबर. तिथे मग टीव्ही नसेल, मोबाईल नसेल, फक्त तुम्ही आणि तुमची मुलं, एकत्र खेळणं असेल, जेवण बनवणं असेल, फिरायला जाणं असेल.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे काय होतात बघा, तुमचे मनाचे बंद घट्ट होतात. जेव्हा नाते घट्ट होतं की नाही तेव्हा क्रॉस चेकिंगची जास्त गरजच उरत.
1: अगदीच.
0: मला अजून याच्यामध्ये थोडस ऍड करायचंय की पालकत्व काय असते माहिती का, ही एक प्रोसेस आहे, हा काही एक क्षण नाहीये. विश्वासाचं नातं आहे ना, ते एका रात्रीत किंवा मूल 14 वर्षाचं झाल्यावर अचानक निर्माण होत नाही.
1: बरोबर.
0: ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.
1: अगदीच.
0: त्याच्यामुळे काय करणं अपेक्षित आहे की बालपणापासूनच ते किशोरवयीन टप्प्यापर्यंत, करिअरच्या निवडीपासून ते जोडीदार मिळेपर्यंत प्रत्येक वळणावर तुम्हाला विश्वासाचा हा धागा विणावाच लागतो. तुम्ही प्रत्येक टप्प्यावर त्याच्या सोबत असणं गरजेचं आहे. थोडक्यात मला काय सांगायचं आहे की मुलावर वॉच ठेवण्यापेक्षा त्यांच्या मनात जागा तुम्ही निर्माण केली पाहिजे.
1: बरोबर. बरोबर.
0: माझ्या आई बाबांना माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे आणि ते मला समजून घेतात, हा आत्मविश्वास मुलामध्ये लहानपणापासूनच निर्माण करा.
1: पालक कायम मुलांना ना माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे, मला माहितीये तू चांगलंच करणार आहेस वगैरे वगैरे असे शब्द जेव्हा वापरतात, अशी वाक्य जेव्हा त्यांच्याशी बोलतात ना, तेव्हा ते सर्व शाब्दिक आहे. ओके. आणि खूपदा ना तुमचं शाब्दिक बोलणं आणि तुमची कृती यांच्यात जेव्हा मेळ दिसत नाही ना, तेव्हा सुद्धा खूपदा मुलं नाराज होतात. म्हणजे पालक एकीकडे विश्वासाचं नातं गुंफण्याबद्दल बोलतात पण त्यांची कृती मात्र ते काही दाखवत नाही. आणि मग ती तफावत ही खरं तर मुलांसाठी आणखीन एक मोठा अडसर आहे असं मला कायम वाटतं. तर मग त्याविषयी तुम्ही काय सांगाल की मग मुलांबरोबरच ते प्रामाणिक नातं पालकांनी खरं कसं तयार करायला हवं किंवा ते त्यांच्या वागणुकीतून कसं दिसायला हवं?
0: खूपच मार्मिक प्रश्न आहे बरं का. आपण मुलांशी ना तासन तास बोललो तरी त्याचा जेवढा परिणाम होत नाही ना तेवढा परिणाम तुम्हाला सांगतो. 10 मिनिटं आपण कसं वागतो ना यावर.
1: बरोबर.
0: मुलं ना ही पालकांसाठी ना आरसा असतात असं म्हणतात बघ. आता त्याच्यामधले काही पैलू आहेत बघा महत्वाचे, ते आपण चर्चा करू त्याच्याबद्दल. एक तर पहिला आहे म्हणजे काय बघा, एक आपण असं बोलतानी बोलतो बघा, कथनी आणि करणी यातील पारदर्शकता बघा त्याच्यामध्ये. मुलांसाठी पालक हे पहिलं रोल मॉडेल असतात. जर आपण मुलांना सांगत असू की मोबाईलचा वापर कमी करा, जेवताना टीव्ही बघू नकोस, आपल्या मात्र हातात काय असतं मला सांगा, सारखा फोन वगैरे असतो. आपल्या शब्दांना काहीच किंमत राहत नाही हो. प्रामाणिकपणाची पहिली पायरी म्हणजे काय, जे नियम आपण मुलांसाठी लावतो ना
1: ते आपल्यासाठी पण
0: ते आपण स्वतः पहिले पाळलेच पाहिजे. मग ते मोबाईल वापरायचं असू द्या किंवा इतरांना आदराने बोलायचं असू द्या.
1: बरोबर. बरोबर.
0: दुसरं म्हणजे काय, स्वतःच्या चुका आपण मान्य करण्याची तयारी ठेवली पाहिजे की माझं हे खरंच चुकलंय.
1: बरोबर.
0: तिसरं म्हणजे काय असतं बघा की नैतिक मूल्य आणि काही कठीण प्रसंग असतात बघा. म्हणजे काय, संकटकाळी किंवा कठीण प्रसंगात आपण नैतिक मूल्यांची तडजोड करतो का? आपण जर ती नाही केली तर मुलंही करणार नाहीत.
1: बरोबर. आणि मुलं बघत शिकणार आहेत.
0: अगदी बरोबर आहे ते. आपण नाहीतर काय करतो की मुलांसमोर खोटं बोलतो आणि मुलांना काय सांगतो, खोटं बोलायचं नाही. थोडक्यात मला काय सांगायचं आहे, मुलांना उपदेशाचे डोस देण्यापेक्षा स्वतः जगून दाखवणं जास्त परिणामकारक असतं. तुमचा प्रामाणिकपणा हा तुमच्या शब्दात नाही तर तुमच्या दैनंदिन कृतीत दिसला पाहिजे.
1: अगदीच बरोबर. आणि सर, जेव्हा कधी आपण पालकत्व असं म्हणतो तेव्हा खूपदा ते पालकत्व ना मुलाचं ते शिक्षण, करिअर किंवा अभ्यासाच्या व्यतिरिक्त पण अनेक इतर गोष्टी आहेत ज्याकडे खरं आपण लक्ष द्यायला हवं. आणि आपण कायमच पालक म्हणून चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देतो आणि त्याविषयी बोलत राहतो पण मुलांच्या जडणघडणीमध्ये इतर कौशल्यांच्या बाबतीत, अपयशाच्या बाबतीत सुद्धा पालकांचा तितकाच सहभाग आहे आणि हे वारंवार पालकांकडून मुलांकडे गेलं पाहिजे, त्याविषयी काय सांगाल?
0: आता आपण तुमच्या पहिल्या प्रश्नाकडे फक्त वळू आपण. त्याच्यामध्ये या विषयाकडे पाहण्याचा ना काही महत्वाचे दृष्टिकोन आहेत. आपण असं समजलं पाहिजे की अपयशी केवळ हार नसून प्रगतीची पहिली पायरी आहे.
1: बरोबर.
0: जेव्हा मूल एखादी गोष्ट करताना अपयशी होतं तेव्हाच त्याला संयम आणि पुन्हा उभा राहण्याची चिकाटी शिकता येते. ज्या मुलाने कधीच अपयश पाहिले नाही त्याला आयुष्यातले मोठे धक्के पचवणं सुद्धा कठीण जातं बरं का.
1: खरं.
0: दुसरं म्हणजे काय, गुन्हा नव्हे तर धडा. म्हणजे काय की मुलांच्या चुकांकडे

0: मी थांबवलं पाहिजे. पहिलं चूक झाली की शिक्षा करण्यापेक्षा त्या चुकीकडे मिळालेला धडा या भूमिकेतून पाहिलं पाहिजे आपण. जेव्हा मूल हारतं किंवा चुकतं तेव्हा त्याला तू असं का केलंस असं विचारून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यापेक्षा पुढच्या वेळी तू हे वेगळं कसं करू शकतोस असा आपण त्याला प्रश्न विचारला पाहिजे.
1: बरोबर.
0: तरच त्याचं काय होणार आहे बघा, अनालिटिकल थिंकिंग तो वाढणार आहे याच्यामध्ये. तो वेगवेगळ्या प्रकारे काय करू शकतो, विचार करू शकतो.
1: बरोबर.
0: तिसरं म्हणजे पालकांचं पण मोकळेपणा पाहिजे. पालकांनी स्वतःचे अपयश मुलांसमोर मान्य सुद्धा करायला पाहिजे. अरे मी पण फेल झालो होतो, पण मी असं केलं. आपल्या काही आजूबाजूची पण मित्रांची उदाहरणं असतात, ती मुलांना दिली पाहिजे.
1: बरोबर.
0: की अरे काही नाही, अपयश म्हणजे आपल्याकडे काय होतं की मोठा बागलबोळा केलेला असतो त्याचा.
1: खरं.
0: आणि दुसरं काय असतं बघा, की प्रयत्न प्रेम केलं पाहिजे. यश काय मिळेल हे आपल्याला माहित नाहीये.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे काय होतं मुलांमध्ये माहिती का, की तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे हे निकालावर किंवा यशावर अवलंबून नाही असं मुलांना खात्री पटायला लागते.
1: बरोबर.
0: त्यांना अजून एक काय खात्री पटते, की माझे आई वडील माझ्या प्रयत्नाचं कौतुक करतायत. तेव्हा त्यांच्यात ना कठीण जे प्रसंग असतात ना त्याला तोंड देण्याची ना मानसिक शक्ती सुद्धा निर्माण होते. ज्या मुलांची ना भावनिक बुद्धिमत्ता, त्याला हल्ली EQ असं म्हणतो बघा आपण, उच्च असते, त्याला यश आणि अपयश या दोन्ही गोष्टीचा समतोल राखता येतो.
1: बरोबर.
0: तुम्ही आणि दुसरं अजून एक विचारलेलं होतं की मुलांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी पालकांनी अभ्यासाव्यतिरिक्त कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे.
1: बरोबर.
0: हा ना आजच्या काळातील अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कारण काय होतं बघा, की मुलांच्या प्रगतीचं मोजमाप आहे ना आपल्याकडे फक्त मार्कशीटवरूनच करतात. पण खऱ्या आयुष्यात ना मार्कशीट पेक्षा त्याचं लाईफ स्किल खूप महत्वाचं असतं.
1: खरं.
0: मग आता त्याच्यामध्ये पहिली कुठली येते बघा, याच्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता असते बघा. केवळ बुद्ध्यांक चांगला असून चालत नाही, तर त्या मुलाची ना भावनिक बुद्धिमत्ता विकसित होणं खूप गरजेचं असतं. भावना दाबण्यापेक्षा त्या व्यक्त करायला आणि त्याचं व्यवस्थापन करायला शिकवणं खूप महत्वाचं आहे. आणि ही ना त्याच्या व्यक्तिमत्व विकासाची पहिली पायरी आहे बरं का. दुसरं एक अजून आहे म्हणजे त्यांच्या निर्णयाला तुम्ही स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये छोटे बदल पण केले पाहिजे. त्या मुलाला वाटलं पाहिजे हो माझं स्वतंत्र अस्तित्व आहे, मला पण स्वतः निर्णय घेता आले पाहिजेत. आणि आपण तशी पालकांनी त्यांना संधी पण दिली पाहिजे.
1: बरोबर.
0: जेव्हा आपण त्यांचे छोटे मोठे निर्णय त्यांना स्वतःला घेऊन देतो तेव्हा त्यांच्यात कमालीचा आत्मविश्वास निर्माण होतो. त्यांना स्वतःच्या चुकांमधून शिकू द्या, कारण त्यातूनच त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाची त्यांना जाणीव होते.
1: बरोबर.
0: आणि तिसरं म्हणजे काय, सहानुभूती आणि त्यांच्याकडे ना संवाद कौशल्य पाहिजे, म्हणजे त्याला आपण एम्पथी आणि कम्युनिकेशन असं म्हणतो. मुलाला ना केवळ स्पर्धेत टिकायचं फक्त शिकू नका बरं का, तर दुसऱ्याच्या दुःखात सुद्धा सहभागी व्हायला त्यांना आलं पाहिजे, सहानुभूती दाखवायला शिकली पाहिजे त्यांनी. आजच्या जगात ना संवाद कौशल्य हे खूप महत्वाचं आहे बरं का.
1: बरोबर.
0: आणि हे सर्वात मोठं शस्त्र पण आहे. आपल्या मनातले जे काही विचार आहेत ना ते स्पष्टपणे आणि संयमाने मांडता आले पाहिजे. हे ज्याला जमलं ना तो आयुष्यात कुठेही मागे पडत नाही. माझा एक व्यावहारिक सल्ला असा असेल की मुलाला घरातील लहान मोठ्या जबाबदाऱ्यांमध्ये सामील करून घ्या, मग त्या भाज्या आणणं असेल किंवा घर आवरण्याचं काम असेल, यातून त्यांना ना टीम वर्क आणि जबाबदारी या दोन गोष्टी पुस्तकी ज्ञानाशिवाय समजतात.
1: बरोबर.
0: थोडक्यात म्हणजे काय बघा, जेव्हा पालकांचा कल केवळ मार्कावर नसून मुलांच्या सहानुभूती आणि संवादावर असतो तेव्हाच एक खंबीर प्रगल्भ आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व आकाराला येतं.
1: बरोबर.
0: आपण त्यांना फक्त यशस्वी नाही तर सक्षम माणूस म्हणून घडवायला हवं.
1: अगदीच. मुलांबरोबरचं जे नातं आहे ते भीतीवर नाही तर ते आदर आणि प्रेमावर आधारित असायला हवं, आणि त्यासाठी तो संवाद कायम असायला हवा आणि तो कायम सतत सुरू ठेवायला हवा आणि तो ठेवावा यासाठी म्हणून पालकांना या निमित्ताने काय संदेश द्याल?
0: तुम्ही मुलांचे पालक होण्याआधी त्यांचे उत्तम श्रोते बना. बी अ गुड लिस्नर. या सल्ल्याचं मर्म समजून घेण्यासाठी एक तीन छोटे मुद्दे आपण लक्षात घेऊ. पहिला म्हणजे काय, ऐकून घेण्याची ताकद पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे गॅजेट फ्री 15 मिनिटं मुलांसाठी तुम्ही दिली पाहिजे. आणि तिसरी म्हणजे भीती विरुद्ध प्रेम. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भीतीपोटी मुले फक्त आज्ञा पाळतात पण प्रेमापोटी मुले तुमच्या मूल्यांचा स्वीकार करतात. तुमचा मुलावर असलेला विश्वास आणि त्यांच्याबद्दल वाटणारा आदर हाच त्यांच्या आयुष्याचा खरा पाया ठरेल. मुलांना उत्तम बनवण्याच्या नादात त्यांना आपलं बनवायला विसरू नका, मी एवढंच म्हणेल. आणि धन्यवाद.
1: बरोबर. तुम्ही आकाशवाणी पुणे केंद्रात आला तर आमच्याशी गप्पा मारल्या त्या सर्वांसाठी

0: मनापासून धन्यवाद.
1: संपूर्ण आकाशवाणी टीमचे मी धन्यवाद मानतो.
0: युवक मित्रांनो, आपल्या युववाणीच्या कार्यक्रमातून मी वैशाली जाधव आपल्या सर्वांचा निरोप घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
2: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात किशोरवयातील बदल आणि पालकत्व याविषयी प्राध्यापक अनिल आटोळे यांच्याशी वैशाली जाधव यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकला. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती.

युवक मित्रांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6 वाजता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत दत्तात्रय तुकाराम कुंभार आणि सहकार्यांनी गायलेलं एकतारी भजन.

0: लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: कस कळलं गुरुवा

கூட்டி பொண்ணு சமைச்சா எக்க உப்பராட்டி ஜீவா சிவாச்சி நே

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात दत्तात्रय तुकाराम कुंभार आणि सहकार्यांनी गायलेलं एकतारी भजन.

0: यावत् प्रचण्डवृष्टेः अपेक्षा अस्ति। अन्त्यक्रीडावार्तायाम् आईपीएल क्रिकेट क्रीडायां कोलकाता नाइट राइडर्स दलं कोलकाता नगरस्य ईडन गार्डन्स इत्यत्र मुंबई इंडियंस दलं सम्मुखीकरिष्यति। क्रीडायाः आरम्भः सायं सार्ध सप्तवादने भविष्यति। राजस्थान रॉयल्स दलेन गतरात्रौ जयपुरे लखनऊ सुपर जायंट्स इत्यमुं दलं सप्तस्तोभैः पराजितम् इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्स एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र। प्रसारणामध्ये मी आहे आपल्यासोबत धनश्री केरीपळे। श्रोते हो, संध्याकाळचे 6:30:17 झालेत। ऐकणार आहोत आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा।

रूपरेषेनंतर म्हणजेच 6:35 क्रीडांगण या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात आपण ऐकणार आहोत नूतन बुद्धिबळ मंडळ सांगलीचे व्यवस्थापक बुद्धिबळाचे राष्ट्रीय पंच आणि फिडे पंच दीपक वायचळ यांच्या मुलाखतीचा भाग चौथा. 7:15 अर्थविशेष, 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात पिकांमधील जैविक कीड नियंत्रणामध्ये ट्रायकोडर्माचं महत्व याविषयी प्राध्यापक नारायण गुरव यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. 8:15 भावगीतांचा कार्यक्रम, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. रात्री 10:00 मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेणार आहोत. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अनिरुद्ध देशपांडे यांचं गायन राग हंसध्वनी आपण ऐकू शकाल. उद्या 21 मे 2026 उद्याची पहिली प्रसारण सभा सुरू होईल ठीक 5:50 मंगलध्वनीनं. 6:05 गिर्वाणवाणी कार्यक्रमात मकरंद खरवंडीकर यांच्या स्वरात गुरुस्तोत्र आपण ऐकू शकाल. प्रभात वंदन प्रातकालीन भक्तीसंगीताचा आस्वाद आपण घेणार आहोत 6:10. 6:40 कृषी वार्ता कार्यक्रमात शेती व्यवसायातील अपघात याविषयी संकलित माहिती. 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात लहान मुलांचं वर्तन याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी केलेलं मार्गदर्शन. 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर या कार्यक्रमात जैव विविधता पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी दिलेली माहिती. 6:55 आणि संध्याकाळी 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 7:07 प्रादेशिक बातमीपत्र मुंबई केंद्रावरून, 7:20 आणि रात्री 8:00 एक गाणे ताजे तवाणे यामध्ये आपण एका गाण्याचा आस्वाद घेणार आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुला 7:25, 7:40 अनुरूप विवाह संस्था आणि त्यानंतर श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हे प्रायोजित कार्यक्रम प्रसारित होतील. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 8:55 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेणार आहोत. 9:10 आणि संध्याकाळी 6:35 उद्योग जगत या कार्यक्रमात भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र सांगली प्रायोजित कार्यक्रम यामध्ये विद्यार्थी दशेमध्ये मुलांमध्ये उद्यमशीलता निर्माण करणारे कपिल देवटे यांच्याशी साधलेला संवाद या संवादाचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. नाट्यधारा 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:30 एनसीआरईटी यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:00 गाता रहे मेरा दिल, 11:40 भावधारा.

श्रोतः दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राचे कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. यात सुरुवातीला वनिता मंडळ, 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. उद्याची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल ठीक 5 वाजता. सभेच्या सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेणार आहोत. 5:30 युवावाणी, 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात बाळासाहेब येडगे आणि सहकार्यांनी गायलेल्या धनगरी ओव्या. वृत्तविशेष 7:15, 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. पिकांमधील जैविक कीड नियंत्रणामध्ये ट्रायकोडर्माचं महत्व याविषयी प्राध्यापक नारायण गुरव यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. गझलांचा आस्वाद आपण घेणार आहोत 8:15, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वर्ड आणि 9:45 इन्साइट्स हे तीनही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. 10 वाजता नभोनाट्य कशासाठी कोणासाठी भाग दुसरा, लेखन श्याम फडके यांचं. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पद्मा तळवलकर यांचं शास्त्रीय गायन राग शुद्ध कल्याण. तसेच नेहमीच्या वेळेत बातम्या प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करू. ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

नमस्कार श्रोतेहो, क्रीडांगण या कार्यक्रमात तुम्हा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार. मंडळी, या कार्यक्रमाच्या मागच्या तीन भागांपासून आपण नूतन बुद्धिबळ मंडळ सांगलीचे व्यवस्थापक आणि बुद्धिबळ खेळाचे राष्ट्रीय पंच आणि फिडे पंच श्रीयुत दीपक वायचळ यांच्याशी तेजा धुर्वे यांनी केलेली बातचीत ऐकत आहोत. देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू घडवणं यामध्ये नूतन बुद्धिबळ मंडळ सांगली करत असलेलं काम याविषयी आपण या मागच्या तीन भागांमधून जाणून घेतलं. त्याचबरोबर बुद्धिबळ खेळाचं स्वरूप, त्यांच्या स्पर्धा कशा भरवल्या जातात, त्यांचं नियोजन कसं होतं, त्याचबरोबर बुद्धिबळातील यशस्वी असे बुद्धिबळपटू यांच्या खेळाच्या शैली याविषयी आपण बोललो. आज या मुलाखतीचा चौथा अंतिम भाग आपण ऐकणार आहोत. चला तर मग लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूया.

0: हा खेळ शिकायला सुरुवात करण्यासाठी वयाची काही अट आहे का, आणि पुढे सुद्धा कंटिन्यू करण्यासाठी वयाची काही मर्यादा आहे?
1: नाही, वयाची मर्यादा नाही आहे. हा गेम असा आहे की तुम्ही येत का नाही वयाच्या सहा, आता मी सहा म्हणतो का, की जो शिक्षक शिकवतो त्या एका मुलाला कडच लक्ष द्यावं. आज कसं झालं की प्रत्येक जण रिमोट घेऊन एका चॅनलवर 5 मिनिटं थांबत नाहीत, पुढं काय पुढं काय. तसंच तो मुलगा एका ठिकाणी अर्धा तास पाऊन तास एक तास बसत नाही. मग एका मुलामुळे बाकीची मुलं डिस्टर्ब होतात आणि आज रागावलेला कोणालाही चालत नाही.
0: बरोबर.
1: आणि तो मुलगाही रागवून घेत नाही, कारण माझे आई पप्पाच रागवत नसले तर असं होतं. तर जनरली काय आहे की 6 वर्ष पूर्ण झाली की जरा 5 वर्षापासूनच आहे, 5 वर्षापासून 110 वर्षापर्यंत सुद्धा माणसं खेळतात. आणि हा गेम असा आहे की काही टेन्शन फ्री राहायचं असलं तर हा गेम एकटाही खेळू शकतो. म्हणजे असं काही नाही. एक सांगली बँकेतून रिटायर झालेल्या मॅडम मला 70 नंतर उद्योग खेळायचा, त्यासाठी सुद्धा प्रशिक्षणासाठी भाऊ साहेबांच्याकडे आले होते.
0: मस्त.
1: आणि त्यांनी काय केलं की नातीला पण परत शिकवलं.
0: बर.
1: त्यांना दोघांना एकमेकांना

0: हे झालं त्यामुळे नात आजीबरोबर खेळायला लागली असंही होतं, त्यामुळे लिमिट नाही आहे. आणि हा गेम असा आहे की तुम्ही एकटेही खेळू शकता. ह्यात कसं आहे की पुस्तक आता उपलब्ध झालेले आहेत, मोबाईलवर तुम्ही खेळू शकता, ऑनलाईन खेळू शकता. म्हणजे एखादा परदेशातल्या खेळाडूवर तुम्हाला खेळायचं आहे तर ते ऑनलाईन पण खेळू शकता फ्री. म्हणजे त्यामुळे सगळंच वयाचं लिमिट नाही असा हा एकच गेम आहे. ग्राउंडवर गेलं खेळू नका असं नाही कुठलाही गेम, पण बाकीच्या गेमला लिमिट येते. त्यामुळे ह्या गेम असा आहे की तुम्हाला वयाचं लिमिट नाही, तुम्ही एकटे खेळू शकता. म्हणजे या गेममुळं औषध पण कमी होऊ शकतं. भाऊसाहेबांना सुद्धा मध्ये पार्किन्सन झाला होता, तर त्यांनी 2 वर्ष त्या ह्याच्यामध्ये होते. ते सुरुवातीला पण खेळत होते आणि नंतरही, त्यातून ते भाऊसाहेब बाहेर पण पडले. म्हणजे असंही होतं, म्हणजे काही परिणाम होतील असं नाही, त्या ह्याच्यातनं चांगलंही हे होऊ शकतं. ज्या माणसाला वयाच्या 75 वर्षी शुगर असताना चेक करायची नाहीये, पण रोज 2 बेसनचे लाडू तुपातले खायचे आणि साखरेचं काय असेल ते खायचं, इतपत पण असताना सुद्धा काही प्रॉब्लेम आला नाही. म्हणजे वयाच्या 90-व्या वर्षातून काही प्रॉब्लेम आला नाही. सगळं खाऊन सगळं रुटीन चालू ठेवायचं, त्यात काही हे नाही. मला हे होतंय असं काही नाही, गोळी घ्यायची आणि लाडू पण खायचं असं दोन्ही गोष्टी.
1: हा संयमाचा खेळ आहे आणि मानसिक दडपण जे आहे ते कमी करण्याचं एक कसब या खेळामुळे विकसित होतं. आणि त्यामुळे आता तुम्ही जे म्हणालात की शारीरिक व्याधींवर सुद्धा आपण मात करू शकतो, ती मानसिक इच्छाशक्ती वाढल्यामुळे होतं आणि बुद्धिबळाचं योगदान मोठं आहे त्या बाबतीत. बर. आता आपण स्वतः प्रशिक्षक आहात, तुम्ही अनेक खेळाडू पण घडवले असतील. प्रशिक्षण देताना तुमची स्वतःची आवडती अशी कुठली चाल आहे का, कुठला मूव आहे का, की हे मला आवडतं शिकवायला किंवा मी खेळायला बसलो तर मला खेळायला आवडतं?
0: नाही, आता जनरली कसं झालंय की सगळेजण खेळताना किंग समोरचा पॉन सरकून खेळतात की ज्यामुळे आपल्याला डेव्हलपमेंट सोपी होते. त्यामुळे इतक्याने सगळेजण किंग समोरचं किंवा क्वीन समोरचं, ज्यामुळे आपल्याला बाकीचे पीसेस डेव्हलप करणं सोपं होतं, त्याप्रमाणे खेळतात. आणि आता कसं झालं, पूर्वी 2 ते 4 व्हेरिएशन होते, आता इतके व्हेरिएशन झालेत. आणि आता कसं झालं की समजा एखाद्या मुलाबरोबर आपल्याला खेळायचं आहे स्टेट किंवा नॅशनल, तर त्या मुलाचे डाव सुद्धा आता आपल्याला रेकॉर्डवर बघायला मिळतात. म्हणजे आपण जर इतक्याने गुगलवर गेलो किंवा ह्याच्यावर तो काय खेळला आहे, कशा प्रकारे तो खेळतो, हे सगळं बघायला मिळतं. त्यामुळे लोक एकच प्रकार ठेवत नाहीत, व्हेरिएशन बदलत राहतात. हा, म्हणजे एकच डाव नारे हा फक्त एकच इंग्लिश ओपनिंगच करतो किंवा त्याच्यावर लोक मग सोपा म्हणतो, कारण ती मुलं सगळी तुमचा वय आणि तुम्ही काय खेळता इतपत लोकांना. आता यावर्षी मी 10 वर्षे खेळतो, पुढच्या वर्षी 11 खेळणार आहे. 10 वर्षाचा मुलगा त्यामध्ये येतो, मुलगी मुलगा येतो, त्यामुळे ते सर्वसाधारण पाठ असत. मुलांना आज इतक्याने तुमची जन्मतारीख सुद्धा पाठ असते असं इतपत झाले. तो खेळायला गेलेला असतो, तो या एज ग्रुप मध्ये बसतो का नाही इतपत पण सांगतात ते. इतपत हे झालेलं
1: खरंच, कारण आजकाल डिजिटल गॅजेट्स किंवा मोबाईल किंवा डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे आपलं स्वतःचा ब्रेन वापरणं इतकं कमी झालंय. पण मला असं वाटतं की बुद्धिबळ सारख्या खेळामुळे तो जो एक विपरीत परिणाम आहे तो टाळता येऊ शकतो आणि मुलं जास्त सतर्क राहू शकतात, स्वतःची बुद्धी मेंदू वापरून हा खेळ खेळण्याचा आहे.
0: फक्त यासाठी काय केलं पाहिजे की आपण मोबाईल किंवा हे जे इलेक्ट्रॉनिक्स आहेत हे सगळं आपण त्याच्यावर अवलंबून आहे. त्याच्याऐवजी आहेत का नाही, आपण समजा चेसबोर्ड लावून बसलो, आपल्याला मोबाईलवर पण खेळायचं आणि तिथे, तर तुम्ही इकडं मूव्ह करा आणि त्याच्यावर खेळा. हे बोर्डवरची मूव्ह जास्त वेळ लक्षात राहते, पण मोबाईलवरची मूव्ह लक्षात राहत नाही.
1: बरोबर,
0: काय खेळ, कारण वेळेचं प्रमाण कमी असतं, बरोबर आहे का नाही चुकलंही हे कळत नाही. त्याच्यापेक्षा चेसबोर्डवर खेळा, कारण जनरली ज्या स्पर्धा खेळायला जाणार आहे त्या तुम्ही बोर्डवर खेळायच्या, त्या ऑनलाईन खेळायच्या नाही. त्यामुळे बोर्डवरचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो.
1: बरोबर,
0: पण डिजिटल मोबाईल लॅपटॉप किंवा टॅब वापरा, पण त्याच्यावरचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, त्याचप्रमाणे त्याचे दुष्परिणाम पण नाहीत. पण ते कॉन्स्टंटली बघत राहिलं तर डोळ्यावर पण परिणाम होतो.
1: हो, बुद्धिबळाच्या खेळामध्ये चेसबोर्डवर 64 घरं असण्यामागे काही विशेष कारण आहे, काही कथा वगैरे किंवा काय? म्हणजे
0: नाही, आता पूर्वीपासून 64 घरांच आहे असं कथा ही काय नाही आहे. आणि ह्यामध्ये असं आहे की तुमच्याकडे जेवढे पीसेस आहेत तेवढेच माझ्याकडे आहेत, तुमच्याकडे एक पण जास्त नाही कमी नाही आहे. घरं सेम आहेत, सगळं सेम आहेत. ज्या पद्धतीनं युद्धाचा हा एक प्रकार आहे, त्यामुळे

0: फक्त कितपत करायचं तर त्याचं हे 64 गरज पाहिजेत, 8 स्क्वेअर पाहिजेत, उभे आडवे याचा पूर्वीपासून आहे, त्यात अजूनपर्यंत काय बदल झाला
1: नाही. बर बर,
0: तो आहे तसंच आहे. आता मूळ कथा काय आहे 64 हे नाही आहे, पण त्या 64 घरावरच बुद्धिबळ खेळलं जातं हे नक्की आहे.
1: बरोबर. आता या खेळामध्ये जे खेळाडू आहेत स्वतःचं करिअर घडवत आहेत, अजून त्यांना नाव कमवायचं आहे, आणि जे नवीन आहेत त्यांना प्रवेश करायचा आहे आणि छान काहीतरी आपण पण अचीव्ह करायचं आहे, मोठं ख्याती मिळवायची आहे, त्यांच्यासाठी आपण काय संदेश द्याल?
0: ज्या पालकांना आपल्या मुलांना खेळायचंय हा खेळ निवडला तर एकदम सुंदर आहे, प्रॉब्लेम निर्माण होत नाहीत. जो बुद्धिबळ खेळतो किंवा तुम्ही जर मुलाला शिकवलं त्यानंतर इतकं नाही, तो 1-2 वर्षानंतर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. त्यामुळं यामध्ये चांगलंही आहे, 99% करिअर तुम्हाला करणं सोपं आहे, 1% त्या प्राप्त परिस्थितीवर. फक्त इतकं नाही, पालकांनी आपल्याला ठरवायला पाहिजे की आपल्या मुलाला काय करायचं आहे. तर हा खेळ चांगला आहे, त्या खेळामध्ये करिअर करता येतं, करिअर नंतर सुद्धा तुम्ही कोच म्हणून काम करतो आणि याला वयाचं लिमिट नाही आहे. त्यामुळे हे क्षेत्र निवडलं तर सगळ्यात सुंदर आहे आणि याला वयाचं लिमिट नसल्याकारणं नातू आजोबांशी खेळू शकतो, पंजोबांशी खेळू शकतो, म्हणजे आणि ह्या गेममध्ये भांडण नाही आहे. जे काय खेळायचं आहे ते समोरासमोर, आपण एकमेकाला मारत नाही आहे बुद्धिबळामध्ये.
1: बरोबर,
0: तो एक चांगला आहे की आपण प्रतिस्पर्ध्याला मारतो, त्यामुळे वयाचा लिमिट नाही. चांगला खेळ, चांगला मनुष्य निर्माण व्हायचं असलं तर यामध्ये सुद्धा तेवढेच गुण आहे.
1: बरोबर,
0: खेळामध्ये. आणि चांगला विद्यार्थी जरी किंवा खेळाडू जरी निर्माण व्हायचा असेल तर यामध्ये चांगलेही आहे.
1: बरोबर,
0: की तो स्वतः एक खेळाडू चांगला होऊ शकतो, एक कोच होऊ शकतो आणि उद्या मार्गदर्शक पण होऊ शकतो.
1: बरोबर. असा सर्वांगीण असा हा खेळ
0: आहे. हा सर्वांगीण खेळ आहे की ज्याला बुद्धीच चालवायची आपली, दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही आपल्याला, आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर खेळ करायचं आणि त्याप्रमाणे. आणि असंच आहे सगळीकडं, आई वडील हे ठराविक लिमिट पर्यंतच असतात, त्यानंतर आपल्याला स्वतः. त्याप्रमाणे बुद्धिबळामध्ये तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टी विकसित करू शकता. सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या बुद्धीचा वापर करायचा त्या ठिकाणी त्याचा वापर करू शकता, त्याचप्रमाणे काय आपल्याला बघायचं आहे त्याच्यासाठी डोळ्याचा वापर करू शकता, त्याचप्रमाणे हाताचा. म्हणजे जेवढे आपल्याला ज्याप्रमाणे अवयव दिलेले आहेत शरीराला, त्याचा वापर कशासाठी करायचा आहे, तर बुद्धिबळ या खेळातून सगळ्या गोष्टी कळू शकतात.
1: बरोबर. सांघिक खेळामध्ये जसं असतं की एखाद्या खेळाडूनं चांगली कामगिरी केली नाही तर सगळ्या संघाला वाईट परिणाम जो आहे तो भोगावा लागतो, ते दुःख होतं. या खेळामध्ये असं नाही, आपलीच चूक आपणच भोगायची, आपला विजय आपण जल्लोष करायचा, जे काय करू त्यासाठी आपण स्वतः जबाबदार आहोत.
0: आणि या खेळामध्ये असं आहे की ज्या वेळेला आपण बोर्डवर बसतो ना त्याला एकच मूव्ह करायची असते, पण जो बघतो त्याला 10 मूव्ह करायचे असतात.
1: बरं,
0: पण त्या मूव्हचा उपयोग होत नाही, त्यानं केलेली मूव्ह एक करेक्टच असते, त्यालाच करायची असते. त्यानं हे करावं असं म्हणून चालत नाही, कारण बाहेर बसणाऱ्या प्रेक्षकाला जसं क्रिकेटमध्ये अरे त्यांना असा टाकला होता असा मारता येतो, पण त्याला तुम्हाला पर्याय आहेत, त्या खेळणाऱ्याला पर्याय नसतात, त्याला सिक्सच मारायचा असतो जिंकण्यासाठी. त्याप्रमाणे बुद्धिबळामध्ये आपण बाहेरून लई मूव्ह सुचतात आपल्याला बघत असताना, बोर्डवर बसल्यानंतर प्रॅक्टिकली काय असतं ते कळतं. जनरली आता लोक काय म्हणतात की माणूस त्या खुर्चीवर गेल्यानंतर त्या खुर्चीला काय आहे ते कळतं, त्याप्रमाणे बुद्धिबळामध्ये तिथं बोर्डवर बसल्यानंतर काय दडपण आहे, कशा पद्धतीने खेळायचं हे आपलं आहे.
1: खरंच
0: कौशल्य वापरलं तरच ते सगळं ठीक आहे. आणि प्रत्येकाला असं आहे, जीवनात पण गेल्यानंतर एकच मूव्ह करायचे, फक्त आपण सुधारू शकतो त्या वर्षामध्ये, या वर्षात हे झालं नाही तर पुढचं वर्ष, पण इकडे नाहीये
1: तसं नाही,
0: त्याचंही एकच मूव्ह,
1: संधी गेली. बरोबर. त्यामुळे ती पूर्ण तयारी निश्चित मूव्ह केली जाते आणि त्यासाठीच तो पेशन्स किंवा तो संयम लागतो. बरोबर. तर श्रोते हो, खेळ म्हटलं की मैदानी खेळ सगळ्यात पहिल्यांदा आपल्या समोर येतात आणि मैदानी खेळांवर जी शारीरिक चपळता असते, ज्या वेगवान हालचाली असतात, जल्लोष असतो, सेकंदाला उत्सुकता वाढवणाऱ्या ज्या खेळाच्या शैली असतात, त्यामुळे हे खेळ जे आहे ते लोकप्रिय होतात आणि ते खेळाडू सुद्धा लोकप्रिय होतात. मैदानी खेळ सोडून इतर जे खेळ आहेत बुद्धिबळ सारखे, जे बंदिस्त ठिकाणी खेळले जातात, मर्यादित ठिकाणी खेळले जातात, ते सुद्धा सध्या लोकप्रिय होत आहेत. आणि विशेष करून आपण जे म्हणालो की अशा प्रकारचा जल्लोष, शारीरिक हालचाली

खेळामध्ये जरी नसल्या तरी त्यामध्ये संयमाची जी परीक्षा आहे ना, ती परीक्षा मात्र ज्याला समजते त्यालाच त्या खेळाचं महत्व कळतं. कारण सेकंदा सेकंदाला जी उत्सुकता वाढवणं आहे, जे दडपण वाढणं आहे, ते तो खेळ खेळणाऱ्या खेळाडूंना जसं समजतं, त्यांना शिकवणाऱ्या प्रशिक्षकांना जसं समजतं, त्याचप्रमाणे तो खेळ बघणाऱ्या प्रेक्षकांना सुद्धा समजतं, जे समरसून हा खेळ बघत असतात. तर बुद्धिबळ हा जो खेळ आहे हा फक्त एक खेळ नसून एक प्रभावी जीवनशैली कशाप्रकारे होऊ शकते हे आज आपण दीपक वायचळ सरांच्याकडून जाणून घेतलं. ते स्वतः एका कंपनीचे व्यवस्थापक यापासून बुद्धिबळचे यशस्वी प्रशिक्षक यापर्यंत त्यांनी मोठा पल्ला गाठलाय, त्यामध्ये नक्कीच बुद्धिबळ खेळामधील ज्या चाली आहेत त्याचा सुद्धा त्यांना उपयोग झालेलाच असणार आहे. तर आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे क्रीडांगण या कार्यक्रमासाठी दीपक वायचळ सर आज आले आणि बुद्धिबळ या खेळाची खूप मस्त रंजक अशी माहिती सांगितली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानूया. सर धन्यवाद.

बुद्धिबळ या खेळातून बुद्धी कौशल्याचा विकास होतो, त्याचबरोबर या खेळाचा फायदा हा केवळ त्या खेळापुरता मर्यादित न राहता आपलं जीवन आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी उपयोगी ठरतो हे आपण जाणून घेतलं. नूतन बुद्धिबळ मंडळ सांगलीचे व्यवस्थापक आणि बुद्धिबळ या खेळाचे राष्ट्रीय पंच आणि फेरेपंच श्रीयुत दीपक वायचळ यांच्याशी तेजा दुर्वे यांनी केलेली बातचीत आपण ऐकली. आज या मुलाखतीचा चौथा अंतिम भाग आपण ऐकला. क्रीडांगण या कार्यक्रमात अशाच अनेक क्रीडा प्रकारांविषयी जाणून घेण्यासाठी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मला दीपा तेलंगा निरोप द्या. नमस्कार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्य घर डॉट जीओवी.

0: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 मध्ये व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केल्याचं मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. आणि जात गणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी आज रोम इथे शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. विविध क्षेत्रात भारत आणि इटली यांच्यातले संबंध अधिक बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी हे मुद्दे या बैठकीच्या केंद्रस्थानी होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं. भारत आणि इटलीनं आपले द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीत रूपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी जाहीर केलं. भारत आणि इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 मध्ये व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केली आहे. दोन्ही देशातलं सहकार्य वाढीस लागावं यासाठी यावेळी सखोल चर्चा झाल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. इटली डिझाईन आणि काटेकोरपणासाठी ओळखलं जातं तर भारत क्षमता आणि नवोन्मेषासाठी ओळखला जातो. त्यामुळे दोन्ही देशांचं सामर्थ्य एकवटून संपूर्ण मानवजातीसाठी काम करू असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
1: हम डिझाईन अँड डेव्हलप इन इंडिया अँड इटली अँड डिलिव्हर फॉर द वर्ल्ड के सिद्धांत पर आगे बढेंगे. फॅशन से लेकर फिनटेक तक, लेदर से लेकर लॉजिस्टिक तक, मोबिलिटी से लेकर मैन्युफैक्चरिंग तक, हर क्षेत्र में हम अपनी ताकतों को जोड़कर पूरी मानवता की भलाई के लिए काम करेंगे.
0: महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज युएस न्यूक्लिअर एक्झिक्युटिव्ह मिशन इन इंडिया अंतर्गत आयोजित अणुऊर्जा आणि अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी या परिषदेत बोलत होते. भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध आता तंत्रज्ञान, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पुरवठा साखळी या क्षेत्रात अधिक मजबूत होत आहेत. नागरी अणुऊर्जा सहकार्य हे या भागीदारीच्या पुढच्या टप्प्यातलं निर्णायक क्षेत्र ठरू शकतं असंही ते म्हणाले. यावेळी अमेरिकेतल्या न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया ग्रेस कोसर्निक उपस्थित होत्या. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. खासगी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांमधून विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी मुंबईत आयोजित टेक महाइम्पॅक्ट या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ते म्हणाले,
2: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपलं चर्चासत्र हे महाराष्ट्रात

0: त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. देशामध्ये आता अणुऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करत आहे.
1: ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणुऊर्जा आणि इतर पर्यायी स्रोतांचा वापर गरजेचा असल्याचं ते म्हणाले. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस आजपासून भारत दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी त्यांचं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं स्वागत केलं. ख्रिस्तोदौलिदेस या दौऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेतील. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात सहकार्य बळकट करण्याबाबत दोन्ही देशात चर्चा होईल. मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या ते सहभागी होतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणाऱ्या नवीन विकसित भारत जीरामजी योजनेची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयानं आज संसदीय समितीसमोर त्याबाबतचं सादरीकरण केलं. देशातल्या 25 राज्यांनी या कार्यक्रमासाठीची तरतूद आधीच केली असल्याची माहिती त्यांनी दिली. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज 1 दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. नागपूर इथे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं संविधान चौकात निदर्शनं केली तर ठाण्यातल्या 800 औषध विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवून निषेध नोंदवला. सांगली आणि बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करायला नकार दिला. भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून इराण युद्धासारखी अनिश्चित परिस्थिती असूनही यंदा 6.4% विकासदर राखू शकेल असा अंदाज संयुक्त राष्ट्रांचे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ इंगो पिटरले यांनी वर्तवला आहे. जगाची आर्थिक स्थिती आणि प्रगती अहवाल याविषयी ते बातमीदारांशी बोलत होते. क्रिकेट. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर थोड्याच वेळात म्हणजे 7:30 सामना सुरू होईल. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हवामान.

गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती इथे 46.8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 मध्ये व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या 1 दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. 7:53 झालेत.
1: पहाटेची मंद वाऱ्याची झुळूक,
2: देवघरातील तेजानं मन प्रफुल्लित करणारे निरांजन,
1: टवटवीत फुलांचा सुगंध,
2: यासोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
1: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
2: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.
1: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
2: मध्यम लहरी 239.8 अर्थात 1251 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती
1: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती,
2: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती. आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि
1: भविष्यात आहे.

श्रोतेह उद्या सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 ऐकणार आहोत कार्यक्रम उद्योग जगत. यामध्ये भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र सांगली प्रायोजित कार्यक्रम आपण प्रसारित करीत आहोत आणि यात ऐकणार आहोत विद्यार्थी दशेमध्ये मुलांमध्ये उद्यमशीलता निर्माण करणारे कपिल दिवटे यांच्याशी साधलेला संवाद भाग पहिला. जरूर ऐका कार्यक्रम उद्योग जगत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. उद्या रात्री 10:00 कशासाठी कोणासाठी हे नभोनाट्य भाग दुसरा लेखन श्याम फडके यांचं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. 7:15 होत आहेत. अर्थविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, अभ्यास, नोकरी, व्यवसाय आणि कौशल्य प्राप्ती हे विद्यार्थी दशेतलं ध्येय असतं. विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळावं यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. विविध अभ्यासक्रमांमध्ये राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेमार्फत देशव्यापी परीक्षा घेतल्या जातात. अशाच प्रकारे वैद्यकीय प्रवेशासाठीच्या आवश्यक असलेल्या नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली आणि देशभर एकच गदारोळ झाला. या परीक्षा, त्यांची व्याप्ती, त्यांची आवश्यकता आणि या परीक्षांना सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःहून घेण्याची काळजी याविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, यंदा नीट परीक्षेचा पेपर फुटला आणि त्या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर सरकारने तातडीने कारवाई सुरू केली. एका शहरात पेपर फुटल्याने देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे श्रम वाया जातात. केवळ नीटच नव्हे तर जेईई, कॅट अशा अनेक ज्ञानशाखांच्या परीक्षांना न्यायालयात आव्हान दिलं जातं. न्यायालयाचे निकाल येईपर्यंत विद्यार्थ्यांच्या करिअरला खीळ बसते. यामुळे अशा परीक्षा पद्धतीमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे का? निवड परीक्षेनंतरचा अभ्यासक्रम आणि आपली क्षमता लक्षात घेऊन विद्यार्थी आणि पालकांनी या निवड चाचणी परीक्षांसंदर्भात भूमिकेत काही बदल केले पाहिजेत का? याविषयी करिअर मार्गदर्शन तज्ज्ञ श्रीराम गीत यांनी सांगितलं.
1: पहिली गोष्ट म्हणजे चाचणी परीक्षा घेण्याची फार मोठी गरज आहे. नीट न करता 23 लाखाचा आकडा खरे परीक्षार्थी जेमतेम 3 लाखावर येतील. ज्याप्रमाणे जेईई ऍडव्हान्स ही जेमतेम 2 लाख मुलं देतात, त्या पद्धतीत ही परीक्षा घ्यायला पाहिजे. दुसरा मुद्दा, ऑनलाईन परीक्षा घेणं हे जगभर आता रुळलेलं आहे. ऑनलाईन परीक्षेच्या संदर्भात पेपर लीक झाला असं समजलं तर शेवटच्या मिनिटाला सुद्धा पेपर बदलता येतो. प्रश्नांचा सिक्वेन्स बदलून परीक्षा घेणं हाही एक उपाय आहे. त्याच्यामुळे हे सगळे उपाय पुढच्या वर्षी अंमलात येतील असं मला वाटतं. तशी धर्मेंद्र प्रधान आणि एनटीएचे अध्यक्ष या दोघांनी ग्वाही दिलेली आहे. डॉक्टर झाल्यानंतरची परिस्थिती काय आहे याच्याबद्दल पालक आणि विद्यार्थी पूर्ण अंधारात असतात. तर असं लक्षात येईल की वैद्यकीय करिअरमध्ये पैसा हा एकमेव जोडीला प्रतिष्ठा ही सगळी संपलेली आहे. सध्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर हा तिथे राबणारा कामगार म्हणून असतो याची पालकांना अजिबात कल्पना नसते. ती त्याने जर घेतली तरी सुद्धा या परीक्षेचं, या करिअरचं आकर्षण कमी होत जाईल. दुसरा मुद्दा असा, डॉक्टरांवर होणारे हल्ले, डॉक्टरांना येणाऱ्या कायदेशीर अडचणी आणि लागणारा पैसा हा इतका चमत्कारिक पद्धतीत वाढत गेलेला आहे अशी सध्याची परिस्थिती आहे. पण याची कल्पना कोणचीही नसल्यामुळे डॉक्टरच बनायचंय असा हट्ट असतो आणि तो वेडा हट्ट कमी होण्याची गरज आहे. जेईला माझ्या माहितीत यंदाच्या वर्षी माझ्या जवळचे ओळखीचे अनेक विद्यार्थी बसले आहेत. आयआयटी करता जेईची परीक्षा द्यायची असते म्हणून त्यांनी क्लास लावला, अभ्यासाला सुरुवात केली. यांच्यातला फार तर 2 किंवा 3 विद्यार्थी आयआयटी पर्यंत पोहोचतील. 2000 किंवा 3 जर विद्यार्थी या पद्धतीत जर आयआयटीला पोहोचणार असतील किंवा नीटची परीक्षा तयारी केली, नीटचा क्लास लावलाय म्हणून सुरुवात केली आणि सरकारी किंवा खाजगी कॉलेजात प्रवेश मिळत नाही अशांची संख्या याच प्रमाणात असते. तिसरी एक परीक्षा

0: एमबीएच्या एंट्रन्सच्या संदर्भात सर्व पदवीधर एमबीए करायला कॅटची परीक्षा द्यायची, जी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात असते, अशी सुरुवात करतात. पण कॅटचं सिलेक्शन अत्यंत टफ असतं आणि 22 IIM मध्ये जाणारा मुलगा शोधून सुद्धा पुण्यात सापडत नाही. तर ती परीक्षा किती कठीण आहे, पण पुण्यात कॅटचे क्लासेस प्रचंड प्रमाणात आहेत. मी 3 प्रेम परीक्षांची तुम्हाला उदाहरणं दिली. खासगी मेडिकल कॉलेजला लागणारी फी ही सध्या साधारणपणे 60 ते 80 लाख असते फक्त MBBS करता. याऐवजी 10 लाख रुपये देऊन जर 100 पालक निघणार असतील की पेपर आम्हाला द्या, तर क्लास चालक तो पेपर मिळवण्याच्या किंवा फोडण्याच्या मार्गाचा अवलंब करू शकतात ना. तोच प्रकार यंदा तिसऱ्यांदा घडला आहे, पण यंदा पूर्ण परीक्षा कॅन्सल केली गेलेली. याच्या आधी दोनदा ज्या ज्या सेंटरला हा प्रकार घडला तेवढा पुरताच ठेवलेला होता, पण पूर्ण परीक्षा कॅन्सल केली गेली आणि मुलांचं 3 मे पासून 21 जून पर्यंत सगळं मानसिक आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. सुमारे 15 साल पासून इंटिग्रेटेड किंवा टायअप नावाची व्यवस्था संपूर्ण भारतात अस्तित्वात आलेली आहे आणि महाराष्ट्रात ती बोकाळलेली आहे. महत्वाचा मुद्दा असा आहे, जेईच्या संदर्भात किंवा नीटच्या संदर्भात फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे विषय कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकांच्या कुवती बाहेरचे आहेत, म्हणून क्लासची गरज असते आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर कॉलेजचा वेळ वाया जातो. त्याच्याऐवजी टायअप मध्ये जा, तिथेच तुमची हजेरी लागेल, बसण्याची परीक्षेला व्यवस्था होईल. खरं सांगायचं तर या सगळ्यावर शिक्षण खात्यांनी बंदी घालायला पाहिजे. शिक्षण खातं याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करते. 11वी 12वीच्या वर्गामधली 75% उपस्थिती नसेल तर फॉर्म परीक्षेचा मिळणार नाही, परीक्षेला बसता येणार नाही. हा नियम पूर्णपणे धुडकावून टायअप किंवा इंटिग्रेटेडची व्यवस्था पॅरलली चाललेली आहे आणि त्याला पालक बळी पडतात. शेवटचा एक महत्वाचा मुद्दा सांगतो. इयत्ता 11वी पास झाली की अनेक मुलांच्या डोक्यात मला NDAला जायचंय असं सुरू होतं आणि NDAला जाण्याकरता सायन्स घेतलंच पाहिजे अशी एक भूमिका चुकीची असते. या निमित्ताने महाराष्ट्रात अनेक अकॅडमी सुरू झालेल्या आहेत, पुण्यात काही जुन्या जाणत्याही आहेत. मूळचा मुद्दा NDAत जाण्याकरता सायन्स लागतं हीच कल्पना चुकीची आहे हे पालकांना माहीत नसतं. सायन्स सगळ्यांना झेपतं असं नाही, NDAत जाण्याकरता सर्व विषय लागतात आणि मुख्य म्हणजे मोठा विषय गणित असतो. गणिताचा अभ्यास तुम्ही कॉमर्स घेऊन करू शकता, आर्ट्स घेऊन करू शकता, पण त्याच्याऐवजी सायन्स घेतलं तर सायन्स न झेपणं, सायन्स मध्ये बोऱ्या वाजणं आणि NDA पण न मिळणं अशा सगळ्या बाजूनी नाराजी आयुष्यावर दाटून येते.
1: श्रोतेहो, नीट सारख्या परीक्षांमधून वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळतो, पण चांगल्या करिअरसाठी केवळ MBBS हाच एक पर्याय आहे का? केवळ डॉक्टर बनूनच रुग्णांची सेवा किंवा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करता येते का? त्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या अन्य पर्यायांविषयी विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे. वैद्यकीय क्षेत्राची व्याप्ती मोठी आहे. औषध निर्माण, संशोधन, साथ रोगांचं संशोधन, भौतिक शास्त्रावर आधारित वैद्यकीय उपकरणं, नर्सिंग आणि इतरही अनेक पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. या पर्यायांविषयी व्यवसाय मार्गदर्शक आनंद मापुसकर यांनी सांगितलं.
2: विद्यार्थी आणि पालकांनी हे विचार केला पाहिजे की त्यांना वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचंय, तर त्याच्यामध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. साधारणतः भारतामध्ये जर का आपण विचार केला तर जो MBBS डॉक्टर आहे त्याला खूप महत्व दिलं जातं आणि त्याच्या अंडरच सगळ्या गोष्टी आहेत असं आपल्याला साधारणतः वाटतं. पण मला वाटतं की हे तितकंसं बरोबर नाही. आता वैद्यकीय क्षेत्राचं जर का आपण विचार केला तर डॉक्टर जे आहेत MBBS किंवा MD असतील, स्पेशालिस्ट असतील, तर ते साधारणतः आपण बघतो की रुग्ण असेल तर त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या करतात आणि त्याच्यातून रोगाचं निदान करण्याचं काम करतात आणि त्यानंतर त्याला औषधं वगैरे लिहून देतात. म्हणजे मग लक्षात आलं की फक्त डॉक्टर्स नाही तर औषधं निर्मिती करणारे सुद्धा गरजेचे आहेत. मग आपल्याला लक्षात येतं की अरे औषध तयार करण्याचं जे शास्त्र आहे त्याला आपण औषध निर्माण शास्त्र किंवा इंग्रजीमध्ये आपण त्याला फार्मसी म्हणतो. आता फार्मसीचा आपण विचार केला तर फार्मसीमध्ये सुद्धा आपल्याला बघायला लागतं की त्याच्यामध्ये केमिस्ट्री हा विषय येतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला औषधं किंवा ड्रग्ज किंवा लसी ह्या शोधण्याचं काम जे आहे हे साधारणतः फार्मास्युटिकल कंपन्या करतात.

0: त्यामुळे रिसर्च मध्ये ज्यांना जायचं आहे त्यांना सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा वाव या फार्मसी या शाखेकडे आहे. फक्त वेगवेगळ्या प्रकारचे रोग येतात त्याच्यावर संशोधन करायला लागतं, मग आपल्याला लक्षात येतं की अरे याच्यामध्ये रिसर्चर लागतात. मग आपण विचार करूया की रिसर्चर कुठल्या प्रकारचे लागतील, मग काही केमिस्ट्री मधले रिसर्चर लागतात, काही मायक्रोबायोलॉजी या विषयातले रिसर्चर लागतात, आता काही विद्यापीठांमध्ये व्हायरोलॉजी म्हणजे व्हायरसचा अभ्यास करणारी लोक सुद्धा असतात. आता हा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या काय फक्त एमबीबीएस डॉक्टर करत नाही, त्यामुळे मग आपल्याला बीएससी केमिस्ट्री असेल, बीएससी मायक्रोबायोलॉजी असेल किंवा एमएससी आपल्याला व्हायरोलॉजी असे विषय घेऊन सुद्धा आपल्याला मला वाटतं की हे मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा काम आपल्याला करता येऊ शकतं. डेंटिस्ट सुद्धा आपण बनू शकता. त्यानंतर आपण विचार जर केला तर आता आपल्याला भारतीय ज्ञान परंपरेतून आलेली जी आयुर्वेद आहे म्हणजे बीएमएस नावाची जी पदवी आहे त्या बीएमएस आपण शिक्षण घेऊ शकतो. ज्यांना युनानी पद्धतीचा अभ्यासक्रम शिकायचा आहे तर त्यांच्यासाठी बॅचलर इन युनानी मेडिसिन अँड सर्जरी नावाचा अभ्यासक्रम आहे. आणि एक वेगळ्या प्रकारचा अतिशय पण जो खूप लोकप्रिय होतोय तो अभ्यासक्रम म्हणजे नॅचरोपॅथी आपण म्हणतो ज्याला, तर त्याची सुद्धा आपल्याकडे बॅचलर डिग्री आहे. तर अजून पर्याय त्याच्यामधले असे आहेत की सगळेच रोगांवर एमबीबीएस डॉक्टर उपचार करू शकत नाही. मग आपल्याला लक्षात येतं काही अस्थिव्यंग वगैरेचा आजार असेल किंवा काही दुखापत झालेली असेल, परत माणसाला चालायचंय, तर मग त्याला फिजिओथेरपीची गरज पडते. आणि मग फिजिओथेरपी हे सुद्धा खूप महत्वाचं फील्ड आहे. आपण बघतो की अनेक वेळेला म्हातारी माणसं असतील, अपघात झालेले आहेत, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण ऍथलीट्स बघतो किंवा स्पोर्ट्स पर्सन बघतो त्या सगळ्यांना फिजिओथेरपीस्ट लागतो मदतीला, कारण स्नायू वर्कआउट कसे करायचे, कोणी कुठला व्यायाम करायचा हे सांगणारा, हे शिकवणारा असं लागतो. त्यामुळे फिजिओथेरपी हे सुद्धा एक मेडिकल ब्रँचेस आहे, ती सुद्धा चांगली आहे. आता दुर्दैवाने कधी कधी काय होतं की काही मुलं जन्माला येतात काही ना काही जन्म घेऊन जन्माला येतात, मग सेरेब्रल पाल्सी असेल किंवा काही जणांना आयुष्यामध्ये नंतर काही अपघात होतात त्याच्यानंतर त्यांना चालता येत नाही, तर अशा लोकांना रोजच्या जीवनातली कामं कशी करायची हे शिकवणारे जे असतात ते ऑक्युपेशनल थेरपिस्ट असतात. त्यामुळे ऑक्युपेशनल थेरपी हा सुद्धा कशा खूप चांगल्या प्रकारचा अभ्यासक्रम जो आहे हा अभ्यासक्रम आहे. त्याच्यानंतर अजून एक आगळा वेगळा अभ्यासक्रम जो आहे तो म्हणजे बॅचलर इन ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी. आता याच्यात काय होतं की कानाने काही जणांना ऐकू येत नाही, बोलतानाही त्रास होतो, स्टॅमरिंग असतं, किंवा काही गायक वगैरे असतात तर त्यांना गळा जो आहे गळ्याचा स्ट्रेंथ ती वाढवायची असेल तर अशा वेळेस मदत करणारे जे असतात ते बॅचलर इन ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी वाले. आपल्याला आश्चर्य वाटेल पण भारतीय ज्या परिचारिका आहेत त्यांना युरोपमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये विकसित देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे आपण बीएससी नर्सिंग हा एक अभ्यासक्रम आहे आणि त्यामुळे जनरल नर्सिंग जीएनएम हा पण एक अभ्यासक्रम आहे. आता याच्यानंतर आपण बघतो की रोग निदान करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाची आपल्याला आवश्यकता भासत असते, तर ते पण शिकण्याचं आहे. म्हणजे आपल्याला जर का त्यातलं चांगलं शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला आश्चर्य वाटेल की बायोमेडिकल इंजिनिअरिंग सारखं एक शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये आपण जी उपकरणं वापरली जातात मग एमआरआय स्कॅन असेल, सीटी स्कॅन असेल, वेगवेगळ्या प्रकारची शरीराची आपण स्कॅनिंग करत असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या आपण टेस्ट घेत असतो आणि त्याच्यातून रोग निदान होत असतं, तर असे तंत्रज्ञ सुद्धा आपल्याला लागत असतात. म्हणजे साधा आहे की बीएससी केमिस्ट्री आणि नंतर डीएनएलसी केलं तर तुम्ही पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये खूप चांगल्या प्रकारचं टेक्निशियन म्हणून काम करू शकता. तुमचा जर का डिप्लोमा झाला असेल तर टाटा कॅन्सर हॉस्पिटल जे आहे तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे एक्सरे टेक्निशियन, त्यानंतर सोनोग्राफी यासारखे अभ्यासक्रम जे आहेत आणि एमआरआय स्कॅन सारखे अभ्यासक्रम जे आहेत हे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मला वाटतं की ते बघता येऊ शकेल. त्यामुळे अशा प्रकारे टेक्निशियन होणं आणि वेगवेगळी जी यंत्र असतात ती यंत्र हाताळणं, प्रसंगी ती यंत्र जी आहेत त्यानंतर रिपेअरिंग करणं, ह्या सगळ्यांमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारच्या संधी जे आहेत ह्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत. हे सगळे जे अभ्यासक्रम मी सांगितले त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचे अभ्यासक्रम आहेत, स्पेशलायझेशनचे अभ्यासक्रम आहेत, हे सगळे आपल्याला उपलब्ध आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राची व्याप्ती ही केवळ एमबीबीएस या एका अभ्यासक्रमापुरती नाहीये, तर ती मला वाटतं की वेगवेगळ्या कोर्सेसमधनं वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेऊन आपल्याला करता येऊ शकतं, त्याचा विद्यार्थी आणि पालकांनी जरूर विचार केला पाहिजे.
1: श्रोते हो, देशाच्या विकासात या विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा ठरून त्याप्रमाणे सर्वच संबंधित यंत्रणा आणि संस्थांनी तसंच पालकांनीही सजगतेने निर्णय घेतले तर देशाचं भवितव्य निश्चित उज्ज्वल आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. त्याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला केव्हाही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.

मध्यम लहरी 249.18 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्स, एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. संध्याकाळचे 7:30 होत आहेत. ऐकणार आहोत कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: नमस्कार मंडळी, माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. धनश्रीचा नमस्कार. मंडळी, आज आहे बुधवार, दिनांक 20 मे 2026. मंडळी, आजच्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पिकांमधील जैविक कीड नियंत्रणात ट्रायकोडर्माचं महत्व याविषयी प्राध्यापक नारायण गुरव यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत. ऐकूयात या मुलाखतीचा भाग पहिला.
1: श्रोतोहो नमस्कार. श्रोतोहो, आपण शेती करत असताना आपला प्रामुख्याने खर्च होतो तो कीटकनाशकांच्यावर, आणि या कीटकनाशकांमुळे आपल्या शेतीचं पिकांचं भरपूर नुकसान होत असतं. आणि हे नुकसान भरून काढायचं म्हणलं की मग कुठल्या ना कुठल्या औषधांची फवारणी करणं आलं, किंबहुना हे औषधं बाजारात वेगवेगळ्या पद्धतीने मिळत असतात ते खरेदी करणं आलं, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला कुठं ना कुठं तिटकारा वाटत असतो. आणि साध्या सोप्या उपायात आपण लवकरात लवकर कीड नियंत्रण कसं करू हा प्रत्येक शेतकऱ्याला पडलेला एक प्रश्न आहे. तर अशाच पिकांचं कीड नियंत्रण कसं करायचं, खास करून आपण जैविक कीड नियंत्रणाच्या बाबतीत आज बोलणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्याकडे उपस्थित झालेले आहेत प्राध्यापक डॉक्टर नारायण गुरव. आपण त्यांच्याकडून या संदर्भात ही माहिती जाणून घेणार आहोत. गुरव सर नमस्कार, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत.
2: नमस्कार सर.
1: सर, मी म्हणलं की शेतकऱ्यांचा प्रामुख्याने खर्च हा कीटकनाशकांच्यावर होतो, किंबहुना एखादी कीड जर पिकाला लागली तर त्या शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होतं, परिणामी त्याला हातचं पीक गमवावं लागतं. आपल्याकडं आपण शेती करत असताना पाहत आलो की पारंपरिक पद्धतीने शेतकऱ्यांचा कल आपल्याला दिसून येतो, तर पारंपरिक शेती आणि सध्याची आधुनिक शेती याची सांगड घालत असताना आपण ज्यावेळी कीड नियंत्रणाचा विचार करतो त्यावेळी आपण कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे?
2: सर, सध्या काय झालेलं आहे की शेतकऱ्यांमध्ये एक पीक पद्धत खूप प्रचलित होत चाललेली आहे, जसं की एकाच पिकाची फार दीर्घ काळापर्यंत लागवड केली जाते, त्याच्यामध्ये पीक फेरपालट केली जात नाही. अशामुळे काय होतं की जे रोगकारक रोगजनक आहेत, जसे की बुरशीजन्य रोग आहेत, जीवाणूजन्य रोग आहेत, विषाणूजन्य रोग आहेत, यांना काय होतं, सतत त्यांचे जे यजमान पीक आहेत ते उपलब्ध होतात आणि त्याचं जीवनचक्र आहे ते ब्रेक होत नाही, त्यांची वाढ सतत होत राहते. याच्यामुळे काय होतं, त्याच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांची, जसं की बुरशीनाशक असेल, जीवाणूनाशक असेल, याची फवारणी करावी लागते. आणि आज शेतीमध्ये कीटकनाशक आणि रासायनिक खतांचा इतका मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे, याच्यामुळे पर्यावरणीय समतोल बिघडत आहे, उपयुक्त सूक्ष्मजीव कमी होत आहेत, मातीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे, त्याचबरोबर रोग किडींचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी तो वाढत चालला आहे. याशिवाय पिकांमध्ये कीटकनाशकांचे अवशेष सुद्धा वाढत आहेत, माती आणि पाण्याचे प्रदूषण वाढत चालले आहे.
1: सर, एकंदरीत विचार करायचा झाला तर आपण फक्त रोग नियंत्रणाच्या बाबतीत बघतोय, पण बाकीच्या इतर गोष्टींवर देखील त्याचा नकळत परिणाम आपल्याला बघायला मिळतो. आणि ही गोष्ट आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घेतली पाहिजे की आपण केवळ कीड नियंत्रण करतोय असं नाही, तर बाकीच्याही गोष्टींकडे आपण प्रामुख्याने लक्ष दिलं गेलं पाहिजे. मला आता असं सांगा की अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी नेमके उपाय कोणते करणं अपेक्षित आहे, आणि जी समस्या आपण म्हणत आहोत की किडे येणं किंवा ह्या होणं, तर ह्या समस्यांवर नेमके उपाय आपल्याला कसे करता येतील?
2: सर, सर्वात महत्वाचं म्हणजे आता मला एक गोष्ट इथं नमूद करायची आहे, ते म्हणजे ज्यावेळेला आपण रोग आणि कीड नियंत्रण करण्यास जातो तर प्रामुख्याने शेतकऱ्यांचा जो कल असतो तो रासायनिक नियंत्रणाकडे असतो. एखादी कीड किंवा रोग आली तर शेतकऱ्यांचा पहिला प्रश्न असतो

0: की एखादं बुरशीनाशक सांगा एखादी कीटकनाशक सांगा, पण फक्त रासायनिक बुरशीनाशक कीटकनाशक फवारण्याच्या ऐवजी आपण एकात्मिक रोग आणि कीड नियंत्रणाकडे जर भर दिला तर आपण पर्यावरणाचा समतोल राखून आपण कीटकनाशक अंश मुक्त आपण फळ भाजीपाला अन्नधान्य आपण उत्पादन करू शकतो.
1: म्हणजे थोडक्यात शेतकरी बांधवांनी या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे की जरी तुम्ही रासायनिक औषधांचा वापर करत असला तर हे रासायनिक औषध आपल्या शरीरासाठी किंबहुना आपल्या पिकांसाठी फळांसाठी घातक ठरू शकतात. त्याचे अवशेष जर त्याच्यावर राहिले आणि ते जर आपल्या मानवी जीवनामध्ये आहारात त्याचा वापर झाला तर ते आपल्यासाठी अपायकारक ठरू शकतात. बऱ्याचदा आपण पाहतो की शेतकरी ज्यावेळी पिकांवर किडे येतात किंवा येतात तर त्यावेळी बहुतांश जे ग्रामीण भागातले शेतकरी आहेत ज्यांच्याकडे अजून फारसं विकसित तंत्रज्ञान पोहोचलेलं नाही तर अशा ठिकाणचे लोक हे जास्तीत जास्त करून जैविक जे काही उपकरणं असतील किंवा जे साधनं असतील त्यांचा वापर करण्याचा ते प्रयत्न करतात. मग यामध्ये प्रामुख्याने गोमूत्र असेल कडुलिंब असेल किंवा इतर जे काही साधनं आहेत त्यांच्याकडं तर त्यांचा वापर करण्याचा ते प्रयत्न करत असतात. तर अशी ही जैविक जे काही नियंत्रणाचे जे उपाय केले जातात हे कितपत त्यांना उपयोगाचे ठरू शकतात. किंबहुना मला असं म्हणायचं आहे की हे जैविक नियंत्रण जे करतात आपल्याकडे पूर्वीपासून फार म्हणणं आहे की जीवो जीवस्य जीवनम, अर्थात एक कीड ही दुसऱ्यावर उपजीविका करते त्यामुळं पहिली कीड ती फस्त करून टाकते त्याचा जीवनकाळ संपवते आणि परिणामी दुसऱ्या जीवाला त्याचा फायदा होतो आणि त्याचा फायदा आपल्या शेतीत देखील करता येतो. ही गोष्ट आपल्या ऋषीमुनींनी पहिल्यांदा वापरात आणली आणि तेच तंत्रज्ञान आता आपण शेतीमध्ये पण पाहत आहोत की कशा पद्धतीनं विशिष्ट जीवांचा वापर करून त्यातल्या किडे संपवणे. किंबहुना आपण बघतो की ठिकठिकाणी पक्षी थांबे आपण उभे करतो शेतकरी आणि त्याद्वारे काहीतरी आळे असतील कीटक असतील ते थांब्यावरून पक्षी किडे खाऊन त्यांचं जीवनक्रम थांबतात. अशा पद्धतीने म्हणजे कुठे ना कुठे कीड नियंत्रणाच्या बाबतीत ते सजग होतात. तर ह्या जैविक कीड नियंत्रणाच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल?
0: सर आपण मुळात जाणून घेऊया की जैविक रोग नियंत्रण म्हणजे काय. असं आज आपण जैविक कीटकनाशक हे खूप मोठी संज्ञा आहे. त्याच्यामध्ये आपण बुरशीनाशक आहे कीटकनाशक आहेत त्यानंतर तणनाशक आहेत ते एक ब्रॉड टर्म आहे. तर आपण आज प्रामुख्यानं जैविक रोग नियंत्रणावरती आपण आज इथं चर्चा करूया. तर जैविक नियंत्रण करायचं असेल आपल्याला तर आपल्याकडे एक साधारणतः एक म्हण आहे की शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो. तर पिकांमध्ये प्रामुख्यानं जीवाणूजन्य रोग असतात विषाणूजन्य रोग असतात आणि बुरशीजन्य रोग असतात. तर ह्या बुरशी त्या आपल्या प्रामुख्याने नैसर्गिक आदिवासीत असतात. जसे की काही रोग हे मृदाजन्य असतात काही रोग हे पानांमार्फत प्रसार होतात काही रोग हे हवेमार्फत प्रसार होतात. तर काही जे प्रामुख्याने रोग आहेत जे मृदाजन्य आहेत ते कंट्रोल करण्यासाठी किंवा त्याचे मॅनेजमेंट करण्यासाठी ते थोडस अवघड असतं. तर त्याचा उपाय करण्यासाठी आपल्याला प्रामुख्यानं हे जैविक आपण रोग नियंत्रण घटक आहेत ते आपण वापरू शकतो. तर जैविक रोग नियंत्रण म्हणजे काय? तर जैविक नियंत्रण ही पर्यावरण पूरक एक शास्त्रीय पद्धत आहे. याच्यामध्ये आपण उपयुक्त सूक्ष्मजीवांचा वापर करतो आणि रोग कारणावर नियंत्रण ठेवलं जातं. तर याच्यामुळे काय होतं, जे आपले उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत ते आपल्याला अपायकारक हानिकारक जे सूक्ष्मजीव आहेत त्यांची वाढ कमी करतं त्यांना निष्क्रिय करतं किंवा त्यांना पूर्ण नष्ट करतं आणि आपल्याला आपल्या ज्या पिकांचं आहे ते हानिकारक सूक्ष्मजीवांपासून त्याचं संरक्षण करतं.
1: एक ना अनेक फायदे आपल्याला या जैविक कीड नियंत्रणाचे आपल्याला दिसून येतात. प्रत्येक शेतकऱ्यांनी व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करून त्याचा योग्य ते मार्गदर्शन घेऊन त्या पद्धतीने त्याचा वापर करणं अपेक्षित आहे. मला आता असं सांगा की जैविक कीड नियंत्रण घटकांचे काही उदाहरण आपल्याला देता येतील का?
0: नक्कीच सर. वेगवेगळे घटक आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण जीवाणू उपयोगी बुरशी आपण वापरू शकतो. तर त्याच्यामध्ये जीवाणूमध्ये आपण साधारणतः बॅसिलस सुडोमोनस स्ट्रेप्टोमायसिस हे उपयोगी सूक्ष्मजीव आपण वापरतो. बुरशीमध्ये आपण ट्रायकोडर्मा आणि एम्पिलोमायसिस असे उपयुक्त आपण बुरशी वापरतो. आता आपण जर जैविक रोग नियंत्रणाचा जर विचार केला तर ट्रायकोडर्मा ही बुरशी सध्या फार प्रभावीपणे काम करताना आपण दिसत आहे.
1: शेतकरी ट्रायकोडर्मावर विश्वास ठेवतात आणि बऱ्याच ठिकाणी ते वापरले जाते जैविक कीड नियंत्रणाच्या बाबतीत. तर हे ट्रायकोडर्मा नेमके काय आहे?
0: ट्रायकोडर्मा मुळात ही एक प्रकारची बुरशी आहे. एक मृतोपजीवी बुरशी आहे. तर ही काय करते, ही मातीमध्ये राहते आणि आपल्याला हानिकारक रोगकारक जी बुरशी आहे किंवा रोगकारक जे सूक्ष्मजीव आहे त्यांना ते वेगवेगळ्या पद्धतीने ते त्याचं नियंत्रण करते. आता आपण ट्रायकोडर्मा बद्दल थोडीशी सविस्तर माहिती बघूया. ट्रायकोडर्मा ही एक अत्यंत उपयोग जैव नियंत्रक बुरशी आहे ज्याचा वापर पिकांवरील कीड व रोग नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. ही

0: बुरशी नैसर्गिकरित्या मातीमध्ये, हवा, वनस्पतीच्या पृष्ठभागावर तसेच विविध नैसर्गिक वातावरणात आढळते. ही एक मुक्तपणे जगणारी मृतोपजीवी बुरशी असून ती विशेषतः वनस्पतींच्या मुळांच्या परिसरात म्हणजे रूट झोन मध्ये काम करते. याशिवाय ती पानांच्या पृष्ठभागावरही कार्य करू शकते आणि इतर हानिकारक बुरशींवर परजीवी म्हणून वाढण्याची तिच्यामध्ये क्षमता असते. ट्रायकोडर्मा ही मुख्यतः मृत व कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर वाढणारी बुरशी आहे. तिची वाढ खूप जलद होते आणि ती वेगवेगळ्या पर्यावरणीय परिस्थितीशी सहज जुळून घेते, त्यामुळे ती शेतीमध्ये टिकून राहण्यास मदत होते.
1: बरोबर डॉक्टर साहेब, ट्रायकोडर्मा ही बुरशी प्रत्यक्षात रोगकारकांवर कशा पद्धतीने नियंत्रण ठेवते आणि तिची कार्यपद्धती थोडक्यात सांगता येईल का?
0: खूप महत्वाचा प्रश्न विचारला सर आपण. तर ट्रायकोडर्मा ही बुरशी पिकांचे संरक्षण विविध मार्गाने करते आणि तिची कार्यपद्धती आपण थोडीशी समजून घेऊया, म्हणजे तिचा वापर अधिक प्रभावीपणे आपल्याला करता येईल. तर आपण रोग नियंत्रणाची कार्यप्रणाली अगोदर समजून घेऊया. सर्वप्रथम ट्रायकोडर्मा ही वनस्पतींच्या मुळाभोवती अतिशय जलद गतीने वाढते. आता ट्रायकोडर्मा जी आहे ती निसर्गत आढळणारी बुरशी आहे आणि ज्या वेळेला आपण शेतामध्ये तिचा वापर केल्यानंतर ती वनस्पतींच्या मुळाभोवती जलद गतीने वाढते आणि मातीतील अन्नद्रव्य व जागा पटकन व्यापते. जसं की ती रोगकारक बुरशींशी रोगकारक जीवाणूंशी ती स्पर्धा करते. स्पर्धा कशासाठी असते? एकतर जागेसाठी असते आणि दुसरी असते ती अन्नद्रव्यासाठी असते. त्याच्यामुळे काय होतं, रोगकारक बुरशीला आवश्यक पोषण द्रव्ये व वाढीसाठी जागा कमी प्रमाणात उपलब्ध होते, यालाच आपण स्पर्धात्मक ताबा असे म्हणतो. ट्रायकोडर्मा मातीतील अन्नद्रव्य जलद शोषण घेत असल्यामुळं रोगकारक बुरशी असते ती उपाशी राहते आणि तिची वाढ व प्रजनन कमी होते. तसेच ट्रायकोडर्माच्या वाढीचा वेग रोगकारक बुरशींपेक्षा अधिक असल्यामुळे मुळाच्या परिसरात ती लवकर स्थिर होते आणि रोगकारकांना पसरू देत नाही. काही वेळा ट्रायकोडर्मा रोगकारक बुरशींवर थेट आक्रमणही करते. या प्रक्रियेला परबुरशी परजीवित्व असं संबोधतात. थोडीशी ही आपण प्रक्रिया समजून घेऊया. या प्रक्रियेत ट्रायकोडर्मा रोगकारक बुरशीच्या तंतूंना वेढा घालतं, त्यावरती वाढते आणि विविध जैव रासायनिक द्रव्याच्या सहाय्याने त्या बुरशीची विघटन करून तिला नष्ट करते. ट्रायकोडर्मा रोगकारक बुरशीच्या जे मायसिलियम असते, जे कवकतंतू असतात, ते रोगकारक बुरशीच्या कवकतंतूमध्ये प्रवेश करतं किंवा जैव रासायनिक क्रियेद्वारे त्यांना इजा पोहोचवतं. यामुळे त्या बुरशीच्या पेशीभित्तिकेमध्ये विकृती, सूज, आकुंचन असे बदल होतात आणि रोगकारक बुरशीची शेवटी पेशीभित्तिका तुटून ती पेशी नष्ट होते. त्याचबरोबर ट्रायकोडर्मा कायटिक विघटन एन्झाइम स्त्रवित करतं, ज्यामुळे रोगकारक बुरशीच्या पेशीभित्तिकेतील कायटिनचे विघटन होते. विशेषतः ट्रायकोडर्माकडून होणारा कायटिनेज हा जैव उत्प्रेरक बुरशीचे तंतू नष्ट करतो आणि रोगकारक बुरशींच्या जीवाणूंची उगवण थांबवतो आणि नवीन बुरशींची वाढ रोखतो. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रायकोडर्मा जी आपली उपयुक्त बुरशी आहे, जे जैव नियंत्रक म्हणून आपण वापरतो, ती बुरशी मातीमधील परिसरामध्ये ऑक्सिजनचे सक्रिय वापर करतं आणि त्यामुळे त्याच्या आसपास ज्या कोणी रोगकारक बुरशी आहेत त्याच्यासाठी ती प्रतिकूल परिस्थिती निर्माण करतं. मातीमध्ये ट्रायकोडर्मा दिल्यानंतर सुमारे 24 तासाच्या आत ती पिकांच्या मुळांवर चिकटून वाढू लागते. त्यानंतर तिच्या तंतुमय रचना मुळांच्या पृष्ठभागावरती वेगाने वाढून त्याचे एक संरक्षणात्मक आवरण तयार करतात, ज्याच्यामुळे रोगकारक जीवाणू असतील, बुरशी असतील, ते पिकांच्या मुळांवरती हल्ला करू शकत नाही. हे आवरण मुळांना रोगकारक सूक्ष्मजंतूपासून संरक्षण देते आणि आसपासच्या रोगकारकांना नष्ट करण्यास मदत करते. आणखी एक महत्वाची यंत्रणा म्हणजे कार्यप्रणाली ट्रायकोडर्माची, ती म्हणजे ट्रायकोडर्माद्वारे प्रेरित प्रतिकार क्षमती, ज्याला आपण इंड्यूस्ड सिस्टम रेझिस्टन्स असं संबोधलं जातं. तर ट्रायकोडर्मा हे फक्त रोगकारक बुरशींचा पाळाव करत नाही किंवा रोगपारशक शक्तींना ते मारत नाही, ते वनस्पतींमध्ये संरक्षणात्मक जैव प्रतिक्रिया सक्रिय करते. त्यामुळे वनस्पती स्वतःचा रोगाविरुद्ध लढण्यास सक्षम बनते. जसे की आपण मनुष्यामध्ये आपण असं काही थोडस पदार्थ घेतो ज्यामुळे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते, तसंच जे ट्रायकोडर्मा जे आहे ते काय करतं, ही वनस्पतीमध्ये रोग प्रतिकारक क्षमता ही दोन प्रमुख मार्गाने विकसित करते. आता ते कसं करते आपण थोडस बघूया. काय करतं तर ट्रायकोडर्मा आहे ते जे इलिसिटर्स, त्याला आपण प्रेरक म्हणतो, परिणामकारक घटक द्वारे वनस्पतींच्या रोग प्रतिसादाचे नियमन करतं आणि संरक्षणात्मक यंत्रणा सक्रिय करतं. थोडक्यात सांगायचं झालं तर ट्रायकोडर्मा ही एक अशी उपयुक्त बुरशी आहे जी मुळांच्या परिसरात आधी जागा व अन्नद्रव्य व्यापते, रोगकारक बुरशींना रोगकारक जीवाणूंना वाढू देत नाही, त्यांच्यावर थेट आक्रमण करतं आणि ते वनस्पतींचं किंबहुना आपल्या पिकांचं रोगकारक बुरशींपासून रोगकारक जीवाणूंपासून ते संरक्षण करतं.
1: डॉक्टर साहेब, आता तुम्ही ट्रायकोडर्मा बद्दल सांगत असताना ट्रायकोडर्मा बुरशी हे कशा पद्धतीने नियंत्रण करते आणि रोग

0: कारक ज्या काही तिथं होणारी परिस्थिती जी आहे त्याला विरोध करून असलेल्या पिकाचं उच्च पद्धतीने कशा पद्धतीने ती संरक्षण करते हे तुम्ही अगदी समजावून सांगितलं. पण शेतकऱ्यांना नेमका याचा प्रत्यक्षात फायदा कसा होतो
1: तर आपण समजून घेऊया की शेतकऱ्यांचा कसा फायदा येतो. आपण थोडस बायोलॉजीचा अभ्यास केला. आपण आता आपण हे जाणून घेऊया की पिकांमध्ये रोग कशामुळे होतात. तर पिकांमध्ये प्रामुख्याने रोग हे बुरशीजन्य रोग असतात, जीवाणूजन्य रोग असतात आणि विषाणूजन्य रोग असतात. काही रोग सूत्रकृमींपासून सुद्धा होतात. आता रोगकारक हे पिकांवरती हल्ला करण्याची जागा यांची वेगवेगळी असते. काही रोगकारक जे जीवाणू आहेत, बुरशी आहेत, ते मातींमधून मुळांवाटे ते वनस्पतीच्या किंवा पिकांच्या ते शरीरात प्रवेश करतात. तर काही रोगजनक जे असतात त्यांचा हवाई मार्फत प्रसार होतो. जसं की आपला करपा रोग असेल, भुरी रोग असेल, तांबिरा रोग असेल, ह्याचा जो प्रसार होतो आणि पिकांवरती हल्ला होतो तो हवाई मार्फत होतो. त्याचबरोबर मर रोग असेल, मुळकूज असेल किंवा नर्सरीमध्ये रोपं कोलमडून पडतात, तर हे जे रोग आहेत याच्यामध्ये प्रामुख्यानं फ्युझेरियम नावाची एक बुरशी असते, त्यानंतर रायझोक्टोनिया आहे, त्यानंतर स्क्लेरोशियम, फायटोप्तोरा, पिथियम ह्या ज्या बुरशी आहेत ते जमिनीमधून त्याच्यावरती हल्ला करतात. याच्यामुळे काय होतं की शेतकऱ्यांना ज्यावेळेस शेतकरी फवारणी करतो एखाद्या बुरशीनाशकाची किंवा एखाद्या जीवाणूनाशकाची, तर ते बुरशीनाशक किंवा जीवाणूशक हे सुद्धा दोन प्रकारचे असतात, एक स्पर्शजन्य आणि दुसरे असतात आंतरप्रवाही. तर ते काय करतात, फक्त वनस्पतीच्या किंवा पिकाच्या शरीरातील जे रोगकारक जंतू आहेत ते मारण्याचं काम, पण मुळांच्या आसपास मातीमध्ये जे रोगकारक आहेत, जे सूक्ष्मजीव आहेत, जसं की जीवाणू आहे, बुरशी आहे, तर ते मात्र तसेच जिवंत राहतात. आणि रासायनिक आपण ज्यावेळेला कीटकनाशकांचा बुरशीनाशकांचा वापर करतो त्यावेळेला तात्पुरता आपल्याला त्याचा बंदोबस्त दिसून येतो, पण काही वेळानं पुन्हा आपल्या पिकांवरती त्याचा अटॅक करतो. तर आपण हे मग जाणून घेतलं पाहिजे की जे मातीमध्ये जे अपायकारक सूक्ष्मजीव आहेत, हानिकारक सूक्ष्मजीव आहेत, तर त्यांना आपल्याला कसं कंट्रोल करता येतील, त्याचा आपल्याला निर्बंध कसा करता येतील, त्यासाठी आपण हे जैव घटक आपण वापरतो. जैव घटक आपण ज्यावेळेला मातीमध्ये त्याचा आपण वापर करतो त्यावेळेला नैसर्गिकरित्या, जसं की आपण मनुष्यामध्ये आपण आजकाल बघत आहोत की नैसर्गिक संसाधनासाठी आपली लढाई होते, युद्ध होतात. प्रामुख्यानं मनुष्यामध्ये जे युद्ध होतात देशादेशांमध्ये ते पाण्यासाठी होतात, पेट्रोलियम पदार्थासाठी होतात किंवा जागेसाठी होतात. त्याच प्रकारे निसर्गामध्ये सुद्धा सूक्ष्मजीवांमध्ये सुद्धा जागेसाठी, अन्नासाठी त्यांची स्पर्धा असते. मग आपल्या पिकाचे जे शत्रू आहेत, जसे की फ्युझेरियम आहे, रायझोक्टोनिया आहे, स्क्लेरोशिया आहे, पिथियम आहे, फायटोप्तोरा आहे, तर हे आपले शत्रू आहेत आणि ह्यांची सुद्धा मातीमध्ये काही शत्रू आहेत, ते शत्रू म्हणजे आपले जैवनियंत्रक घटक. आता ट्रायकोडर्मा काय करतो, तर आपण ज्यावेळेला त्याला मातीमध्ये आपण त्याचा वापर करतो तर ते निसर्गतःच रोगकारक बुरशीशी जीवाणूंशी ते स्पर्धा करतं, जागेसाठी स्पर्धा करतं, अन्नासाठी स्पर्धा करतं. आणि थोड्या वेळापर आपण चर्चा केली तर वेगवेगळ्या कार्यप्रणालीमध्ये त्याला आपण ते नुकसान करतं रोगकारक घटकांना, त्याद्वारे ते आपल्या पिकांचं संरक्षण करतं. दुसरं म्हणजे ट्रायकोडर्मा केवळ एक रोग नियंत्रण करत नाही तर ती वनस्पतीच्या वाढीशी चालना देतं. ही बुरशी फॉस्फरस व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध करून देतं, त्यामुळे मुळांची चांगली वाढ होते. मुळांची वाढ चांगली वाढ झाल्यामुळे पिकांची पोषणद्रव्य शोषणाची क्षमता वाढते, तसंच दुष्काळ सहन करण्याची क्षमता देखील सुधारते. ट्रायकोडर्मा वनस्पतींची रोगकारक शक्ती वाढवतं, त्यामुळे भविष्यात रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. याशिवाय रासायनिक बुरशीनाशकांवरील जे शेतकऱ्यांचा अवलंबित्व आहे ते सुद्धा कमी होतं आणि उत्पादन खर्च कमी होतो आणि पर्यावरण प्रदूषण सुद्धा कमी होतं. आता आपण जर रासायनिक बुरशीनाशक किंवा कीटनाशकांची जैविक कीटनाशकांशी जर आपण तुलना केली तर रासायनिक कीटनाशक आपल्याला काही अंतराने परत परत त्याची फवारणी करावी लागते. जसं की आपण 10 दिवसानंतर फवारणी करतो, 15 दिवसानंतर करतो, 20 दिवसांनी आपण करतो, पण जैविक जे घटक आहेत, जैवनियंत्रण जे घटक आहेत, एकदा आपण त्याचा जर उपयोग केला तर ते नैसर्गिकरित्या त्यांची वाढ मातीमध्ये चालू राहते. आपण परत परत त्याला वापरण्याची आपल्याला गरज नसते. त्यामुळं आपला जो रासायनिक कीटकनाशकांवरचा जो खर्च आहे तोही आपल्याला कमी होण्यास मदत होते. आता जे ट्रायकोडर्मा ही जी बुरशी आहे ती पिकांचं तर आपलं संरक्षण करतेच, त्याबरोबर ते जैव शुद्धीकरणात सुद्धा फार मोठं काम करतं. जसं की आपण रासायनिक कीटनाशक वापरल्यामुळं, तणनाशक वापरल्यामुळं जमीन किंवा पाणी दूषित होते, तर त्या मातीचं जैवशुद्धीकरण करण्यास सुद्धा महत्वाची भूमिका ही ट्रायकोडर्मा नावाची बुरशी करते. या सूक्ष्मजीवांना विविध प्रकारच्या कीटनाशकांचे, जसे की ऑर्गॅनोक्लोरिन असतील, ऑर्गॅनोफॉस्फेट असतील किंवा कार्बामेट असतील, त्याचं अपघटन करतं आणि अपघटन करून त्याचं जे अंश आहे त्याचं कमी करण्यास सुद्धा ते

0: फार मोठं काम करते.
1: सर साधारणपणे आपण बघतो की शेतकरी ट्रायकोडर्माचा वापर हा जास्तीत जास्त करून मातीमधून म्हणजे मातीमध्येच मिक्स करायचं आणि ते वापरायचं अशा पद्धतीने त्याचा वापर करताना दिसून येतात. पण हा जैवनियंत्रण घटक त्याची फवारणी करता येते का या जैव घटकाची की जेणेकरून त्याचा वापर आणखीन सुलभ होऊ शकेल?
0: मुळात ही मृतोपजीवी बुरशी आहे, पिकांच्या अवशेषावरती मातीवरती ती वाढणार आहे. तर मृदजन्य रोगांचा तर ते चांगल्या प्रमाणात ते नियंत्रण करतं. त्याचप्रमाणे काही पानांवरील रोगांवरती सुद्धा ते संशोधनामध्ये असं आढळून आलंय की ते उपयोगी ठरू शकतं. मुळात ट्रायकोडर्मा ही मुळांच्या परिसरात प्रभावी आहेच, पण काही प्रजाती तिच्या पर्णीय रोगांवरती म्हणजे पानांवरती किंवा जमिनीच्या वरती जे पिकांचे जे अवयव आहेत त्याच्यावरती जो पिकांचा किंवा रोगकारक घटकांचा हल्ला होतो त्याच्यावरती सुद्धा ते काम करतं. पण एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात घ्यावी लागेल की पर्णीय वातावरण हे मातीपेक्षा अधिक कठीण असतं, कारण तिथे तापमान बदलत राहतं, आर्द्रता बदलत राहते, सूर्यप्रकाश सतत तिथं असतो, त्यामुळे फवारणी योग्य वेळेत आणि योग्य आर्द्रतेमध्ये करणे फार महत्वाचे आहे. जसं की मातीमध्ये आपण ज्या वेळेला एखादं जैविक घटक करतो तर त्यांना नैसर्गिक अधिवास मिळतो. जसं की मातीमध्ये ओलावा असतो, मातीमध्ये त्यांना मृतोपजीवी असल्यामुळे पिकांचे अवशेष त्यांच्या वाढीसाठी मिळतात, असं वातावरण पानांवरती त्यांना भेटत नाही. ज्या प्रभावीपणे ते मातीमध्ये काम करतं इतक्या प्रभावीपणे ते थोडस पानांवरती काम करू शकत नाही. त्याची वेगवेगळी कारण आहेत. जसं की आताच मी बोललो की तापमान सकाळचं जे असतं ते दुपारी नसतं, दुपारी असतं ते संध्याकाळी नसतं, त्याच्यामध्ये फूड फ्लक्च्युएशन येतं, त्यामुळे ते तसं तग धरू शकत नाही. ज्या वेळेला एखादी जैवनियंत्रण घटक तो पानांवरती तग धरला तरच तो रोगकारक बुरशीला मारू शकेल. जर तो वातावरणातील बदलांमुळे किंवा हवेच्या दाबामुळे हवेच्या वेगांमुळे त्याच्या पानांवरती जर चांगला वाढू शकला नाही तर तो त्या तितक्या प्रभावीपणे रोगकारक बुरशीला त्याचा तो प्रभाव नियंत्रण करू शकत नाही. तर ही गोष्ट आपल्याला महत्वाची ध्यानात घ्यावी लागेल. दुसरी गोष्ट अशी आहे की पानांच्या पृष्ठभागावर ट्रायकोडर्मा स्थिर होऊन रोगांसाठी जागा आणि अन्नद्रव्यासाठी ते स्पर्धा निर्माण करतं. तसेच ते काही प्रतिजैविक संयुग सुद्धा तयार करतात. त्यामध्ये दोन प्रकारचे संयुग असतात, ज्याला अस्थिर संयुग आणि अनस्थिर संयुग असं संबोधलं जातं. अस्थिर म्हणजे व्हॉलाटाईल कंपाऊंड. जे आपले जैवनियंत्रक बुरशी आहे ती काय करतात, ते हवेतून ते सिक्रीट करतात, त्याचं हवेतून पसरतात आणि रोगकारकांवरती परिणाम करतात. जसं की पेंटिल पायरॉन इथेनॉल एसिटाल्डिहाइड अशी जे काही व्हॉलाटाईल कंपाऊंड आहेत ते सिक्रीट करून रोगकारक बुरशी किंवा रोगकारक जीवाणूंचा ते कंट्रोल करतं. त्याचबरोबर अनस्थिर नॉन व्हॉलाटाईल संयोग सुद्धा आहेत जी थेट रोगकारक जे आहेत आपले जसे की रोगकारक बुरशी आहे जीवाणू आहे ते त्याचं नियंत्रण करण्यास सुद्धा ट्रायकोडर्मा ही बुरशी काम करते. तर ते काय करते, काही जे नॉन व्हॉलाटाईल संयोग आहेत जसे की ग्लायोटॉक्झिन आहे, व्हायरिडिन आहे, ट्रायकोडर्मिन आहे, अशा प्रकारचे संयोग सिक्रीट करतात आणि ह्याच्या माध्यमातून सुद्धा रोगकारक बुरशी किंवा जीवाणू यांचं तिथं नायनाट केला जात.
1: श्रोतेहो, पिकांमधील जैविक कीड नियंत्रणात ट्रायकोडर्माचं महत्व याविषयीचं चर्चात्मक मार्गदर्शन आपण ऐकत आहोत. आज वेळेअभावी ही चर्चा आम्ही इथंच थांबवत आहोत, मात्र उद्याच्या कार्यक्रमात पुन्हा ही चर्चा अशीच पुढे चालू राहील. तोपर्यंत या कार्यक्रमात प्राध्यापक गुरु सरांसोबत मला महेश इनामदारला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुकसित मुजावर यांना निरोप द्या. पुन्हा भेटू उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
2: पिकांमधील जैविक कीड नियंत्रणात टायकोडर्माचं महत्व याविषयी प्राध्यापक नारायण गुरव यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. या मुलाखतीचा भाग पहिला आज प्रसारित करण्यात आला. मंडळी, कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त आजचे फळ आणि भाजीपाला यांचे बाजार भाव. हे भाव प्रति क्विंटल असे, कांदा 400 ते 1550, बटाटा 700 ते 1300, लसूण 5000 ते 13000, आले 3000 ते 5000, डाळिंब 5000 ते 16000, चिक्कू 1000 ते 3000, पेरू 1000 ते 2000, पपई 1000 ते 2000, कलिंगड 500 ते 1200, सफरचंद 7000 ते 15500, आंबा 10000 ते 30000, आंबा तोतापुरी 1000 ते 2000. हे होते सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त आजचे फळ आणि भाजीपाला यांचे बाजारभाव.

0: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता। तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40 फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।
1: मंडळी, कार्यक्रमात आता ऐकवित आहोत अच्युत ठाकूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गोंधळ गीत।

अच्युत ठाकूर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील या गोंधळ गीताबरोबरच माझं घर माझं शेत या कार्यक्रमात मी धनश्री आपली रजा घेत आहे. तेव्हा श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा आमच्या सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात. आणि यासाठी आमचा पत्ता आहे सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बॅग नंबर 88. आणि श्रोते हो, ईमेल द्वारे देखील आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे सांगली आकाशवाणी @gmail.com. तेव्हा जरूर आम्हाला पत्र आणि ईमेल लिहून आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पाठवा. बरायता श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा आता मला धनश्रीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांना निरोप द्या.

माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आपण ऐकलात. या कार्यक्रमात निर्मिती सहाय्य होतं महेश इनामदार यांचं. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. रात्रीचे 8 वाजलेत. एक गाणे ताजे तवाने या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात ऐकणार आहोत शकुंतला यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

0: शकुंतला यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलत. एक गाणे ताजे तवाने या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकलत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: सुदृढ निरोगी बालक घरी, उद्याची संपत्ती हीच खरी.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. 8:05 होतात. राष्ट्रीय बातमीपत्र मराठीतून मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यात शिष्टमंडळीय चर्चा. द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदोलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आणि रुपयाचं मूल्य प्रति डॉलर 96.83 नीचांकी पातळीवर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी आज रोम इथं शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. विविध क्षेत्रात भारत आणि इटली यांच्यातले संबंध अधिक बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी हे मुद्दे या बैठकीच्या केंद्रस्थानी होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर देखील चर्चा केली. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं. भारत आणि इटलीनं आपले द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचं मोदी यांनी यावेळी जाहीर केलं. भारत आणि इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-2029 मध्ये व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केली असल्याचं ते म्हणाले. भारत इटली संरक्षण उद्योग रोडमॅपनं लष्करी सामुग्रीच्या उत्पादनाचा मार्ग मोकळा झाला आहे असं त्यांनी सांगितलं.
1: दोनों देशों के स्टार्टअप्स, रिसर्च सेंटर्स और उद्योगों को आपस में जोड़ने के लिए हम इंडिया इटली इनोवेशन सेंटर पर काम कर रहे हैं. हमारी सेनाओं के साथ साथ दोनों देशों के रक्षा उद्योगों के बीच भी सहयोग बढ़ रहा है. मैरिटाइम पावर्स के रूप में भारत और इटली के बीच करीबी सहयोग स्वाभाविक है. हम मिलकर शिपिंग, पोर्ट्स मॉडर्नाइजेशन, लॉजिस्टिक और ब्लू इकोनॉमी पर काम करेंगे.
0: इटली डिझाईन आणि काटेकोरपणासाठी ओळखलं जातं तर भारत क्षमता आणि नवोन्मेषासाठी ओळखला जातो. त्यामुळे दोन्ही देशांचं सामर्थ्य एकवटून संपूर्ण मानवजातीसाठी काम करू असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. भारत आणि इटली यांच्यातले संबंध परस्पराबद्दल आदर आणि विश्वासावर आधारलेले आहेत असं इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी म्हणाल्या. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदोलिदेस आजपासून भारत दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी त्यांचं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांच्याबरोबरच्या शिष्टमंडळात सायप्रसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री कॉन्स्टँटिनोस कोम्बोस तसंच इतर वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग जगताचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारीत भारत सायप्रस राजनैतिक संबंधांना 65 वर्ष पूर्ण होत आहेत. तसंच युरोपीय संघाचं अध्यक्षपद सध्या सायप्रसकडे असल्यानं या दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे. ख्रिस्तोदोलिदेस या दौऱ्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेणार आहेत. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात सहकार्य बळकट करण्याबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा होईल. मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या ते सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज युएस न्यूक्लिअर एक्झिक्युशन मिशन इन इंडिया या अंतर्गत आयोजित अणुऊर्जा आणि अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी या परिषदेमध्ये बोलत होते. भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध आता तंत्रज्ञान, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पुरवठा साखळी या क्षेत्रात अधिक मजबूत होत आहेत. नागरी अणुऊर्जा सहकार्य हे या भागीदारीच्या पुढच्या टप्प्यातलं निर्णायक क्षेत्र ठरू शकतं असंही ते म्हणाले. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्र्यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
2: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर

0: दिल्लीनंतर आपलं चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं, त्या ठिकाणी आम्ही त्यांच्यासमोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. देशामध्ये आता अणु ऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करत आहे.
1: ग्रामीण भागामध्ये रोजगाराची हमी देणाऱ्या नवीन विकसित भारत जी राम जी योजनेची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून करण्यात येणार आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयानं आज संसदीय समितीसमोर त्याबाबतचं सादरीकरण केलं. देशातल्या 25 राज्यांनी या कार्यक्रमासाठीची तरतूद आधीच केली असल्याची माहिती त्यामध्ये दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयामध्ये हस्तक्षेप करायला नकार दिला. जागतिक बाजारात आज तेलाच्या दरामध्ये घसरण झाली. कच्च्या तेलाचा दर 2.3% खाली येऊन $108.07 प्रति बॅरल इतका झाला. परकीय चलन बाजारामध्ये रुपयाचं 30 पैशांनी अवमूल्यन झालं आणि त्यानं प्रति डॉलर 96.83 रुपये इतकी नीचांकी पातळी गाठली. भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून इराण युद्धासारखी अनिश्चित परिस्थिती असूनही यंदा 6.4% विकासदर राखू शकेल असा अंदाज संयुक्त राष्ट्रांचे वरिष्ठ अर्थतज्ञ इंगो पिटरले यांनी वर्तवला आहे. जगाची आर्थिक स्थिती आणि प्रगती अहवाल याविषयी ते बातमीदारांशी बोलत होते. यंदा GDP मध्ये किंचित घट झाली तरी पुढच्या वर्षी भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उसळी घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 8 प्रमुख उद्योगांच्या एकत्रित निर्देशांकात यावर्षी एप्रिलमध्ये 1.7% वाढ झाली जी मार्चमधील 1.2% जास्त आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात वार्षिक आधारावर सिमेंट उत्पादनात 9.4%, पोलाद उत्पादनामध्ये 6.2% आणि वीज निर्मितीमध्ये 4.1% वाढ झाली. IPL क्रिकेट स्पर्धेमध्ये आज कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना सुरू आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 7 षटकात 4 बाद 50 धावा झाल्या होत्या. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती इथं 46.8° सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार येथे शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आज खांडुरी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यात शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीत रुपांतरित करण्याचा निर्णय. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदोलिदेस भारत दौऱ्यावर. मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आणि रुपयाचं मूल्य प्रति डॉलर 96.83 रुपयांच्या नीचांकी पातळीवर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मध्यम लहरी 239

101.68 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्स आणि एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. 8:15 आणि 15 सेकंद झालेत. श्रोते हो, आता भावगीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. या आता सुरुवातीला ऐकणार आहोत शरद जांभेकर यांच्या स्वरातील हे गीत.

वसंत आजगावकर यांनी गायलेलं विंदा करंदीकर यांचं गीत आपण ऐकलं. भावगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: भावगीतांच्या या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सुधाकर कुलकर्णी यांची गीतरचना, संगीतबद्ध केली भूमानंद बोगम यांनी. ऐकूयात रवींद्र साठे यांच्या स्वरात.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

बाळ चावरे यांनी संगीतबद्ध केलेलं अरुण म्हात्रे यांचं गीत आपण ऐकलं. रवींद्र साठे यांच्या स्वरातील हे गीत होतं. श्रोते हो, भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. 8:45 होत आहेत. समाचार संध्या या हिंदीतून, 9:00 News@9 या इंग्रजीतून बातम्या आणि त्यानंतर 9:15 स्पॉटलाईट हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि
1: मध्यम लहरी 239°, अर्थात 1251 kHz, FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. प्रसारणामध्ये मी आहे आपल्यासोबत धनश्री केरीपाळे. श्रोते हो, रात्रीचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, प्रेमात तर सर्वजण पडतात, पण ते प्रेम पूर्ण किती जण करतात हा मात्र प्रश्न असतो. हो की नाही? असंच काहीसं हे गीत आहे, ज्या गीतामधून आपल्याला कळून येते की प्रेमात माणसं आंधळी होत असतात. जावं याची जात या चित्रपटातील हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं. प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलं. जयवंत कुलकर्णी, उषा रेगे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ऐकूयात जावं याची जात या चित्रपटातील हे गीत.
2: हे हे हे हे हे हे चैत्र पुनव

0: जावयाची जात या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. तर बघतायना श्रोते हो, बायकोचा रुसवा सोडवणं किती अवघड आहे आणि असंच काहीसं हे गीत होतं. श्रोते हो, आता आणखीन एक गीत याच आशयाचं आहे आणि हे गीत आहे असला नवरा नको ग बाई या चित्रपटातील आणखीन एक जगदीश खेबुडकर यांचं गीत. जयवंत कुलकर्णी अनुराधा पोडवाल यांच्या युगलस्वरातील हे गीत, संगीत आहे राम कदम यांचं. ऐकूयात असला नवरा नको ग बाई या चित्रपटातील हे गीत.
1: Hey.

0: जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता. तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40
2: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपलं पुनश्च स्वागत. तर श्रोते हो, आपण आपल्या बायकोचा किंवा आपल्या प्रेमात पडलेल्या आपल्या त्या प्रेयसीचा रुसवा तर

काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि जेव्हा तो यशस्वी होतो आणि एकमेकांच्या प्रेमात इतके गुंतून जातो तेव्हा अक्षरशः या गाण्याच्या या ओळी आपल्या ओठांवर तरळल्याशिवाय राहत नाहीत. आणि हे गीत आहे अनोळखी या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांचं. सुधीर फडके, आशा भोसले यांच्या स्वरातील ऐकूयात सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले।

मधुसूदन कालेलकर यांचं हे गीत संगीत होतं अनिल अरुण यांचं. सुरेश वाडकर यांच्या स्वरातील सुंदर असं हे गीत होतं गुपचूप गुपचूप या चित्रपटातील. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: मंडळी अवड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पा

0: पाठवाच. याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता.
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली.
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा.
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत.
1: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली.
2: चल सर जा चल राजा बिगी बिगी बिगी जाया.
1: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत अपराध या चित्रपटातील मधुसूदन कालिलकर यांचं गीत. महेंद्र कपूर यांच्या स्वरातील या गीताला संगीत आहे एन दत्ता यांचं.

महेंद्र कपूर यांच्या आवाजातील हे गीत आपण ऐकलं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. ऐकत आशा भोसले महेंद्र कपूर यांच्या युगलस्वरात.

जगदीश खेबुडकर यांची ही गीतरचना आपण ऐकली. चित्रपट होता बाळा गाऊ कशी अंगाई. श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात मी धनश्री आपली रजा घेत आहे. तर श्रोते हो, आजचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा आमच्या सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात. आणि यासाठी पत्र लिहिण्यासाठी आमचा पत्ता आहे सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बॅग नंबर 88. आणि श्रोते हो, आपण पत्र लिहू शकत नसाल तर तुम्ही ईमेलद्वारे आम्हाला आपली प्रतिक्रिया अभिप्राय सूचना बदल आम्हाला कळवू शकता. आणि यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे सांगली आकाशवाणी @gmail.com. तेव्हा आम्ही तुमच्या पत्रांची आणि ईमेलची आतुरतेने वाट पाहत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. रात्रीचे 10:30 आणि 50 सेकंद झालेत.

0: घरगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. आता ऐकणार आहोत नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अनिरुद्ध देशपांडे यांचं शास्त्रीय गायन. ऐकूयात राग हंसध्वनी.